क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊया आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रोटरी आरोग्यमाला. सुदृढ आयुष्यासाठी चला ऐकूया रोटरी आरोग्यमाला. सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी. प्रसारण दर शनिवारी सकाळी 7:35 आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 8:30. तेव्हा ऐकायला विसरू नका रोटरी आरोग्यमाला.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया 5 जून. वैराग्या वाचून सगळा परमार्थ लटका आहे. पक्ष्यांची पिलं त्यांच्या पंखाखाली वाढतात, त्याप्रमाणे घरातल्या माणसांना आपण प्रेमाच्या आश्रयात ठेवावं. आपण त्यांच्यावर प्रेम करतो याची जाणीव ज्याला असेल त्याचे दोष काढलेले त्याला बोचत नाहीत. आईनं मुलाचे दोष त्याला सांगितले तरी त्याला त्याचं वाईट वाटत नाही. रोग्याच्या अंगातला ताप निघाला की त्याला शक्तीचं औषध लागू पडतं, कारण शक्ती येणं हे स्वाभाविक आहे.

त्याचप्रमाणे अंतःकरण शुद्ध झालं की परमार्थ सोपा बनतो. परमार्थात मनाचे कष्ट आहेत, कारण आपल्याला मनाच्या आजपर्यंतच्या सवयीच्या उलटं जायचं आहे आणि म्हणूनच परमार्थाला अगदी स्वतःपासून सुरुवात करायची असते. आतमध्ये भगवंताचं अनुसंधान ठेवून बाहेरून वृत्ती आवरण्याचा जो प्रयत्न करील त्याला परमार्थाचा अनुभव लवकर येईल. आपण आपलं मन भगवंताच्या अनुसंधानात मोठ्या काळजीपूर्वक ठेवलं असताना त्याच्यावर आघात करायला विषय अगदी टपलेला असतो. मन जरा भगवंतापासून बाजूला झालं की पुरे, विषयानं त्याच्यावर घाला घातलाच म्हणून समजावं. साधकानं रात्रंदिवस अगदी डोळ्यात तेल घालून जपलं पाहिजे. म्हणून परमार्थ म्हणजे अखंड सावधानता आहे. प्रपंच आणि परमार्थ हे वेगळे नाहीतच मुळी. प्रपंच अनासक्तीनं आणि आनंदानं करणं हाच परमार्थ आहे. आता परमार्थाच्या आड काय येतं? धन, सूत, दारा हे आड येत नाहीत, तर त्यांच्यावरचं जे ममत्व ते आड येतं. वस्तूवर आसक्ती न ठेवणं हे वैराग्य आहे. ती वस्तू नसणं हे वैराग्य नव्हे. आता उदाहरणार्थ एखाद्याला बायको नसली म्हणजे तो विरक्त आणि असली तर आसक्त असं म्हणता येत नाही. बायको असून लंपट नसेल तो विरक्त आहे. आहे ते परमात्म्यानंच दिलेलं आहे आणि ते त्याचं आहे असं मानून आनंदानं राहणं हे वैराग्य आहे. या भावनेत राहून जो इंद्रियांच्या नादी लागत नाही तो वैरागी. वैराग्या वाचून सगळा परमार्थ लटका आहे. कोणतीही गोष्ट हे अभ्यासानंच साध्य होत असते. आज खरी भक्ती नाही म्हणून भगवंताचं स्मरण नाही आणि भगवंताचं स्मरण ठेवण्याचा अभ्यास केल्याशिवाय खरी भक्ती येत नाही. शहाण्या माणसानं उगीच विकल्प न लढवता भगवंताचं स्मरण ठेवायला आरंभ करावा. ज्या ठिकाणी आपल्या ओळखीचं कुणी नाही, आपले आप्त कुणी नाहीत, जिथं आपल्याला कुणी मान देत नाही, अशा ठिकाणी राहून अनुसंधानाचा अभ्यास करावा. जिथं कुणी आपल्याला ओळखीचं नाही असं स्थान आपल्या अभ्यासाला चांगलं असतं. बाह्यांगाने करावी प्रपंचाची संगती, चित्ती असावा एक रघुपती. जानकी जीवनस्मरण जय जय राम. श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांकावर.
2: भावार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे. भाग 156, दशक 11, समास 3, शिकवण निरूपण नाम समास. आपण सावधान असलो आणि आपलं मन एकाग्र असलं तर भोजन केल्यावर जेवण गोड वाटतं. भोजनानंतर काही वाचन चर्चा करावी, एकांतात जाऊन नाना ग्रंथांचं वाचन मनन करावं, तरच प्राणी शहाणा होतो, नाही तर मूर्ख राहतो. लोक खातात आणि आपण दिनवाणेपणाने पाहतो. एकही क्षण रिकामा जाऊ न देणं हे भाग्यवंताचं लक्षण आहे. प्रपंच व्यवसायाचं ज्ञान बऱ्यापैकी असावं, काहीतरी मिळवावं मगच जेवण करावं. संकटात सापडलेल्या लोकांना मदत करावी, काहीतरी चांगलं काम करून शरीर कारणी लावावं. काही धर्मचर्चा, पुराण, हरिकथा निरूपण करीत जावं. संसार आणि परमार्थ दोहोतही एकही क्षण वाया जाऊ देऊ नये. दोन्ही बाबतीमध्ये दक्ष असावं. असा जो नेहमी सावध असतो त्याला खेद कसा असेल? विवेक नसेल तर देहबुद्धीचा संबंध तुटेल. आहे ते सगळं देवाचं आहे असा निश्चय करून वर्तन केलं तर दुःखाचं मूळच नाही सो होईल. प्रपंचामध्ये सुवर्ण पाहिजे त्याप्रमाणे परमार्थामध्ये भक्ती पाहिजे. महावाक्याचं विवरण केल्यावर प्रपंचाची आवड सुटते. कर्म, उपासना आणि ज्ञान यामुळे समाधान राहतं. परमार्थाचं साधन असतं ते नेहमी ऐकत जावं असा उपदेश समर्थांनी केलेला आहे. इति श्री गुरुशिष्य संवादे शिकवण निरूपण नाम समास तृतीय समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 11, समास 4, विवेक निरूपण नाम समास. जय जय रघुवीर समर्थ. ब्रह्म म्हणजे निराकार हा विचार गगनासारखा आहे. विकार नसलेले निर्विकार असतं तेच ब्रह्म होय. ब्रह्म म्हणजे निश्चळ अंतरात्मा, मात्र चंचल ज्याला द्रष्टा किंवा साक्षीद्रष्टा म्हणतात तो अंतरात्मा म्हणजे देव. त्याचा स्वभाव चंचल असतो. आत्मदेव असून तो सगळ्या जीवांचं पालन करतो. जड पदार्थ त्यापेक्षा वेगळे असतात, त्याच्याशिवाय देह व्यर्थ. त्याच्यामुळेच परमार्थ आणि सगळं समजतं. कर्ममार्ग, उपासना मार्ग, ज्ञानमार्ग, सिद्धांत मार्ग, प्रवृत्ती मार्ग, निवृत्ती मार्ग देवच चालवतो. चंचलाशिवाय निश्चल कळत नाही, चंचल असतं ते स्थिरावत नाही, असे अनेक विचार असतात. चंचल आणि निश्चल यांच्यामध्ये शून्यत्वाचं विघ्न येतं, त्यामुळे बुद्धी भांबवण्याची शक्यता असते. कर्ममार्गाची प्रक्रिया मग अलीकडेच राहून जाते. सगळ्यांचं मूळ देव आहे, देवाला मूळ किंवा डहाळी नाही. परब्रह्म मात्र निश्चळ निर्विकारी आहे. निर्विकारी आणि विकारी एक आहे असं म्हणेल तो भिकारी. असा विचार विवेकाने नष्ट होतो. सगळ्या परमार्थामध्ये पंचीकरण म्हणजे भौतिक शरीर पंचमहाभूतात विलीन करणं आणि प्रज्ञानम ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, तत्त्वमसी किंवा अयम आत्मा ब्रह्म ही महावाक्य मूळ आहेत. तेच पुन्हा पुन्हा आठवावं. स्थूल शरीर हा पहिला देह, मूळ माया हा आठवा देह. या 8 देहांचं निरसन केल्यावर विकार कसा राहील? विकारी माणूस माया ही मायाच खऱ्यासारखी मानून एक समजतो. पण उत्पत्ती स्थिती संहार यापेक्षा निर्विकार वेगळा आहे हे समजण्यासाठी सारासार विचार केला पाहिजे. दोन्ही एक मानलं तर तिथे विवेक उरला असं कसं म्हणता येईल? ही परीक्षा ज्यांना करता येत नाही ते दरिद्री, पापी आणि करंटे. जो एकच सर्वत्र विस्तारला आहे त्याला अंतरात्मा असं म्हणतात. नाना विकारांमध्ये विकारलेला असतो तो निर्विकारी नव्हे असं स्पष्टच आहे. त्याचा प्रत्यय घेऊन पाहिला तर काय राहतं काय राहत नाही हे समजेल. जे अखंड होत जातं, जे नेहमी संहारलं जातं, लोकांमध्ये प्रत्यक्ष प्रचितीला येतं, एक रडतो, एक सरफडतो, एक दुसऱ्याची नरडी धरतो, एकमेकांना दुष्काळातील भुभुक्षितांसारखे झोंबतात, नीती नाही, न्याय नाही अशा प्रकारे लोक वर्तन करतात आणि त्याला चांगले असं विवेकही

तीन लोक त्याला चांगलं म्हणतात. माती टाकून अन्न खावं आणि बाष्कळ पाण्याने सगळं सार म्हणावं तसं हे आहे. म्हणून हा विचार करावा, सत्य मार्गच धरावा, विवेकाचा लाभ जाणून घ्यावा असं समर्थ सांगत आहेत. जय जय.

श्रोतेओ नमस्कार। हरिभक्ति परायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाचं क्रमशः वाचन। प्रकाशक हरिभक्ति परायण भानुदास महाराज देगलूरकर, धुंडा महाराज मठ, उत्पाद गल्ली, पंढरपूर। वाचक ऋषिकेश अयाचित। ही वाचन सेवा हरिभक्ति परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे।

सुजन हो सत्तावन्नावन नारद भक्ति सूत्र उत्तरस्मात् उत्तरस्मात् पूर्व पूर्वा श्रेयाय भवति याचा अर्थ असा आहे या पूर्वीच्या सूत्रांमध्ये सांगितलेल्या गुणभेद त्याचप्रमाणे अर्थादि भेदान युक्त भक्तीमध्ये उत्तरोत्तर साध्य होणाऱ्या भक्ती होऊन तत्तत्पूर्व असलेली भक्ती कल्याणाला कारण होते.

सुजनः 57 नारद भक्ति सूत्र उत्तरस्मात् उत्तरस्मात् पूर्व पूर्व श्रेयाय भवति या संदर्भातला अधिक विवरण असं आहे. या आधीच्या सूत्रात सात्विक राजस तामस या गुणभेदाने होणाऱ्या भक्तीचं वर्णन केलं आहे. अनेकत्व आलं की त्यामध्ये तारतम्य निर्माण होत आणि त्याच्या श्रेष्ठ कनिष्ठतेची जिज्ञासा होणं स्वाभाविक असतं. सगळ्यांना समानता प्राप्त होऊ शकत नाही. याकरिता या 57 सूत्रामध्ये देवर्षि नारद महर्षी सांगतायत उत्तर उत्तर भक्तीच्या अपेक्षेनं तत्पूर्व भक्ती श्रेष्ठ आहे. गुणभेदानं होणाऱ्या भक्तीमध्ये तमोगुणी भक्तीपेक्षा रजोगुणी भक्ती बरी. कारण तमोगुणामध्ये हिंसा द्वेष मत्सर क्रोध ईर्ष्यादी विकारांचा भर असतो. तो भर रजोगुणात कमी असतो. त्यामध्ये विषयलालसा यश ऐश्वर अधिकांची वासना असते. तो अन्याचा द्वेष मत्सर करण्याची अपेक्षा ठेवित नाही कारण त्याच्या ठिकाणी विषयलालसा नसते. पूर्वसंचित पापातून मुक्त व्हावं, आपली कर्म भगवत अर्पण व्हावीत आणि भक्ती करणं आपलं कर्तव्य आहे या बुद्धीनं त्याची भक्ती होते. म्हणून ती भक्ती अधिक श्रेयाला कल्याणाला कारण आहे. यामधून ज्याला श्रेयस्कर भक्ती करायची त्यानं सत्वगुणाचा अंगीकार करून भक्ती करावी असंही सूचित केलं.

सुजन हो, आता कुणाला वाटेल सत्वगुण कुठनं संपादन करावा? याचं उत्तर हे आहे की प्रत्येक मानवाच्या ठिकाणी न्यून अधिक प्रमाणामध्ये त्रिगुण म्हणजे सत्व रज तम हे गुण असतातच. कितीही तमोगुणी असला तरी अंशरूपानं का होईना त्याच्या ठिकाणी सत्वगुणाची वृद्धी झाली म्हणजे काही महत्वाच्या भूमिका सहज प्राप्त होतात असं संत श्रेष्ठ एकनाथ महाराज आपल्याला सांगतात. नाथ म्हणतात, सत्व उत्कर्षाचे लक्षण धर्मनिष्ठा स्वधर्माचरण तैसे तेथील वासना बंधन इहा मूत्र जाण वांछीना झाली या शुद्धांतकरण तेव्हा निस्सीम वाढे सत्वगुण पुरुषा मद्भक्ती लक्षण धर्म जाण उपतिष्ठे सत्वे वाढल्या धर्म प्रवृत्ती तई गुरुभजनी अति प्रीती का सत्व विग्रही माझी मूर्ती ते ठाई भक्ती उल्लासे कायिक वाचिक मानसिक मदर्प

सुजन हो, जरी रजोगुण आणि तमोगुणयुक्त साधक भक्ती करीत असलेला आपल्याला दिसतो, तरी देखील ती सदोष असते. खऱ्या भक्तीचं फल ती देऊ शकत नाही. सत्वगुणी साधकाची भक्ती श्रेष्ठ आहे. म्हणून पुढच्या पुढच्या भक्तीपेक्षा, उत्तरोत्तर होणाऱ्या भक्तीपेक्षा पूर्वीची श्रेष्ठ आहे असं या सूत्रामध्ये म्हटलं आहे. तसंच अर्थ जिज्ञासु अर्थार्थी असे भेद सांगितलेले आहेत. त्यांचा विचार या आधीच्या विवेचनामध्ये आलेला आहेच. त्यातही अर्थार्थी भक्तापेक्षा जिज्ञासु श्रेष्ठ आणि त्यापेक्षा हरिप्राप्तीची कोणत्याही हेतू नका असे ना, तीव्र अर्थता ज्याला निर्माण झालेली आहे तो श्रेष्ठ. कारण अर्थार्थी हा अर्थ आणि विषयकामी असतो, जिज्ञासू हा भक्त असतो, पण तो विचारप्रवण असतो, तो सारासार विचार अधिक करीत बसतो. पण

अर्ध भक्ताच्या भक्तीची तीव्रता फार असते हो। अहो, गजेंद्रानं किंवा द्रौपदीनं धावा करतात, श्रीहरीला धावून यावं लागलं, तिथं अवकाश खपत नाही। या दृष्टीनं तारतम्यानं उत्तरोत्तर भक्तीला श्रेष्ठत्व प्रतिपादिलं आहे। या सगळ्याच भक्तिक्रियांना गौणत्व आहे, तरी त्यांच्यामध्ये तारतम्य असणं स्वाभाविक आहे। भगवान श्रीकृष्णांनी गीतेच्या 7व्या अध्यायामध्ये चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतिनोर्जुन आर्तो जिज्ञासुरर्धार्थी ज्ञानी च भरतर्षभ। हे भरत वंशीयामध्ये श्रेष्ठ अर्जुना, उत्तम कर्म करणारे, अर्थार्थी, आर्त, जिज्ञासु आणि ज्ञानी असे 4 प्रकारचे भक्त माझं भजन करत असतात। अर्थार्थी म्हणजे सांसारिक पदार्थांसाठी भजणारा, आर्त म्हणजे संकट निवारणासाठी भजणारा, आणि जिज्ञासू म्हणजे माझा यथार्थ रूप जाणण्याच्या इच्छेनं भजन करणारा। म्हणजे 4 प्रकारे माझी भक्ती करणारे लोक सुकृती म्हणजे पुण्यवान आहेत, असं सर्वांना चांगलंच म्हटलं आहे। काहीतरी सुकृताचा साढा असल्याविना कोणत्याही भावनेनं अंतःकरणामध्ये भक्ती उत्पन्न होऊ शकत नाही। आणि अंतःकरणामध्ये भक्ती निर्माण झाली की ती श्रेय म्हणजे कल्याण

उत्तर असं आहे 57 नारद भक्ती सूत्र, उत्तरस्मात उत्तरस्मात पूर्व पूर्वा श्रेयाय भवदे। तेव्हा सुजन हो, व्रज गोपिकांची आर्त तृप्त भक्ती आपल्यालाही प्राप्त व्हावी हीच प्रभू

0: हरि भक्ति परायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाचं क्रमशः वाचन। प्रकाशक हरि भक्ति परायण भानुदास महाराज देगलूरकर, धुंडा महाराज मठ, उत्पात गल्ली, पंढरपूर। वाचक ऋषिकेश अयाचित। ही वाचन सेवा हरि भक्ति परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे।
1: न

0: बरं श्रोते हो, आज इथेच थांबूया. प्रभू तुम्ही मोद भरावा सकळांच्या जीवनी. शुभम भवतु, कल्याणमस्तु. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज. श्रोतेहो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. आता प्रसारित करीत आहोत आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. सकाळचे 7 वाजलेत, आज शुक्रवार. रूपरेषेनंतर सकाळी 7:05 दिनविशेष आपण ऐकू शकाल. सकाळी 7:35 कृषी संदेश हा कार्यक्रम, संवादक RS डवरे. 8 सकाळी आपण ऐकणार आहात या सुखान्वया या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. सादर करते विश्वास देशपांडे. 10:20 ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. दुपारी 12 आपण ऐकणार आहात कार्यक्रम पशुधन, संवादक DL रामटेके. दुपारी 1 फॉरेन लँग्वेज विषयी माहिती देणारा कार्यक्रम आपण ऐकू शकाल, संवाद साधलाय श्रद्धा कराळे यांनी. दुपारी 1:30 याद किया दिलने कहा हो तुम हा कार्यक्रम सादर करते धनंजय कुलकर्णी. 2 दुपारी आपण ऐकणार आहात कार्यक्रम विश्वास स्पोर्ट्स क्लब, संवादक नाना खैरनार. तर दुपारी 3 चला जाऊया या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. 3:30 आपण आस्वाद घेणार आहात गझलांचा. संध्याकाळी 4 रूपक तालातील गीतमाला हा कार्यक्रम. संध्याकाळी 7 कार्यक्रमांची रूपरेषा प्रसारित होईल आणि त्यानंतर आमच्या पुढील कार्यक्रमांचा आनंद आपण घेऊ शकाल. श्रोतेहो, रूपरेषा आपण ऐकलीत आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. श्रोतेहो नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, आज 5 जून जागतिक पर्यावरण दिवस आज आहे आणि त्याचबरोबर परिसर स्वच्छता दिन आणि तसंच जागतिक हत्तीरोग दिवस सुद्धा आज पाळण्यात येतो. जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष. श्रोतेहो, आजच्याच दिवशी 1915 डेन्मार्कमध्ये महिलांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला. 1980 आजच्याच दिवशी भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक आणि ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे एक संस्थापक नारायण मल्हार जोशी यांच्या सन्मानार्थ टपाल तिकिटाचं अनावरण करण्यात आलं. 1994 आजच्याच दिवशी वेस्ट इंडिजच्या ब्रायन लारा याने इंग्लिश काउंटी क्रिकेट स्पर्धेत वॉर्कविक शायरकडून खेळताना नाबाद 501 करून प्रथम दर्जाच्या क्रिकेटमध्ये नवीन जागतिक विक्रम प्रस्थापित केला. आजच्याच दिवशी 1881 हार्मोनियम वादक, अभिनेते आणि संगीतकार तसंच नाट्यसंगीताचे पहिले शिल्पकार, पहिल्या बोलपटाचे संगीत दिग्दर्शक, संगीत क्षेत्रातले पहिले सौंदर्य मीमांसक, सांगितिकांचे प्रवर्तक गोविंदराव टेंबे यांचा जन्म झाला. 1972 आजच्याच दिवशी भारतीय पुजारी आणि राजकारणी योगी आदित्यनाथ यांचा जन्म झाला. 1950 आजच्याच दिवशी कुस्तीगीर आणि प्रशिक्षक हरिश्चंद्र बिराजदार यांचं निधन झालं. 1973 आजच्याच दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर तथा श्री गुरुजी यांचं निधन झालं. तर मंडळी, हे होते आजचे आणखीन काही दिनविशेष. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: शहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स.
4: आता योग्य वेळ सुन्याचं नवं करण्याची.
3: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
4: आणि मजुरीत 50% सूट.
3: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
4: विश्वास नाशिककरांचा.
3: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
3: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
2: ते कसं?
3: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
2: बर,
3: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
2: स्मार्ट प्लॅन.
3: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नॅशनल.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: राज, आपण लग्न कधी करायचं?
3: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
2: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
3: मग आता पुढे काय करायचं?
1: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
3: पण मग संपर्क कुठे करायचा?
1: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार 10 ते 6 तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8800016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
2: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
3: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

曲 Sunday。नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, राज्यात बदलत्या हवामानामुळं भाजीपालांवर मोठ्या प्रमाणात किडी आणि रोगाचं प्रमाण जे आहे ते वाढत चाललंय. तर आपण हे जे कीड रोग आहे त्याचा चांगल्या प्रकारे अभ्यास करून आपण त्याची ओळख करून घ्यायला पाहिजे आणि त्या अनुषंगानं आपलं व्यवस्थापन योजना असायला पाहिजे. वांगी या भाजीपाला पिकाची रोपं जी आहेत ती आपण पुनर्लागवडीपूर्वी रोपावर प्रक्रिया करून त्याची लागवड करायला पाहिजे. पुनर्लागवडीपूर्वी इमिडाक्लोप्रिड 10 मिली किंवा कार्बोसल्फॉन 20 मिली, त्यामध्ये कार्बोनॅझिन 10 ग्रॅम किंवा मॅनकोझेप 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन या द्रावणात रोपाची मुळं 10-15 मिनटं मुडवून मग लागवड जर केली तर चांगलं असतं. काकडी या पिकांवर रोष असणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव जर आढळला तर त्यासाठी ऑक्सिडेमॅटॉन मिथिल 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन किंवा इमिडाक्लोप्रिड 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करावी. भेंडी हे आणखी एक महत्त्वाचं भाजीपाला पीक. या पिकावर फळं आणि शेंडे पोखरणाऱ्या अळीचा जर प्रादुर्भाव आढळला तर त्यासाठी सायपरमेथ्रिन 25% प्रवाही 5 मिली किंवा प्रोफेनोफॉस 10 मिली किंवा 4% निंबोळी अर्क प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन जर फवारणी केली तर या शेंडे आणि फळ पोखरणाऱ्या अळीचं व्यवस्थापन मिळू शकतं. कांदा हे आणखी एक महत्त्वाचं पीक आणि हे फुलकिडीला बळी पडणारं पीक आहे. तर या किडीच्या किंवा या कांद्यावरील या किडीच्या व्यवस्थापनासाठी आपल्याला कार्बोसल्फॉन 10 मिली किंवा सायपरमेथ्रिन 25 cc 5 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन जर आपण त्याची फवारणी केली तर आपल्याला त्याचं चांगल्या प्रकारे व्यवस्थापन मिळू शकतं. पण फुलकिडीच्या व्यवस्थापनासाठी आपण चांगल्या प्रकारे शास्त्रज्ञांचा सल्ला घ्यावा असं मी नम्रपणे नमूद करीन. आणि याच्या संदर्भामध्ये एक शेड्यूल आपण किंवा वेळापत्रक जर आपण व्यवस्थित पाळलं गरजेनुसार तर चांगल्या प्रकारचे आपल्याला त्याच्यामध्ये निष्कर्ष दिसतात. टोमॅटो हे एक महत्त्वाचं भाजीपाला पीक. याच्यावर करपा मोठ्या प्रमाणात येतो. तर करपा आणि फळसड या रोगाचा जर प्रादुर्भाव याच्यावर आढळला तर मॅनकोझेप 25 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड 30 ग्रॅम किंवा क्लोरोथॅलोनिल 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन जर फवारणी केली तर आपल्याला याच्यावर चांगल्या प्रकारचं व्यवस्थापन मिळू शकतं. तर या अनुषंगानं आवश्यकतेनुसार जर लक्षणं दिसत आहेत किंवा तशा प्रकारचं आपल्याला चांगल्या प्रकारे ओळख करून घेतली की नेमका हाच व्याधी आहे तर अशा अनुषंगाने आपण पीक संरक्षण योजना करावी. आणि अधिक माहिती करता जर गरज वाटली तर कृषी विज्ञान केंद्र करडा येथील पीक संरक्षण शाखेशी संपर्क करावा. नमस्कार. कृषी संदेश.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9%. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 8 वाजले आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
6: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून। 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
5: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत।
6: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
5: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू।
7: नमस्कार रसिक श्रोते हो, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मंडळी, मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं आपल्या या सुखानो या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करतो। मंडळी, गेल्या काही भागांपासून आपण एक आगळा वेगळा विषय पाहतो आहोत ज्याचं नाव आहे एक लढा असाही। याचे 3 भाग आपण पाहिलेत। मंडळी, मागच्या भागात आपण पाहिलं की हिमालयामध्ये औषधी वनस्पती भरपूर होत्या, या औषधी वनस्पतींपासून फायदा करून घेण्यासाठी अनेक बाहेरचे व्यापारी त्या ठिकाणी यायला लागले, झाडांची कत्तल व्हायला लागली, मोठमोठ्या लॉरीज घेऊन हे व्यापारी तिथं येत होते आणि दडपशाही सुरू होती। या सगळ्या दडपशाहीला तिथले लोक वैतागले होते आणि मग त्यातल्या काहींनी असं ठरवलं की आपण

या येणाऱ्या लॉरीज किंवा मालट्रक त्यांच्या पुढं आडवे पडायचं आणि त्या गाड्या आपल्या अंगावरूनच पुढं जातील. पण शेवटी एक असा मार्ग निघाला की ज्याप्रमाणे आई आपल्या मुलाबाळांचं वाघांपासून किंवा जंगली श्वापदांपासून रक्षण करण्यासाठी त्यांना कवेत घेते, त्यांना मिठी मारते, तसंच या वृक्षांनाही आपण कवेत घ्यायचं किंवा मिठ्या मारायच्या. झाडं तोडायला जी माणसं येतील त्यांना आपल्या अंगावर आधी कुऱ्हाडी चालवाव्या लागतील. प्रसंगी आपली आहुती पडेल पण आपण झाडं तुटू द्यायची नाही, अशा प्रकारचा निर्धार त्यांनी केला. मंडळी, कंपनीचे ठेकेदार जेव्हा वृक्षतोडीसाठी आले तेव्हा गावातील लोकांनी खरोखरच वृक्षांना मिठ्या मारल्या. या आंदोलनात स्त्रियांचा देखील लक्षणीय सहभाग होता. कंपनीच्या लोकांनी हर तऱ्हेनं सांगून पाहिलं पण ही मंडळी आपल्या जागेवरून तसुभरही आली नाही. कंपनीच्या ठेकेदारांचा नाईलाज झाला. ग्रामस्थांच्या या अनोख्या भूमिकेपुढं त्यांचा कोणताही इलाज चालला नाही. शेवटी वनखात्याला त्यांच्यासोबत केलेला करार रद्द करावा लागला. सगळे एकत्र आले की त्याची ताकद काय असते हे ग्रामस्थांनी दाखवून दिलं होतं. मंडळी, हेच आंदोलन पुढे चिपको आंदोलन किंवा मिठी मार आंदोलन म्हणून प्रसिद्ध झालं. या आंदोलनाचे आणखी एक प्रवर्तक आहेत, ते म्हणजे सुंदरलाल बहुगुणा. त्यांचं नाव कदाचित आपण ऐकलं असेल. सुंदरलाल बहुगुणा हे सर्वोदयी कार्यकर्ते. चीनच्या 1962 आक्रमणानंतर खरी लढाई प्रादेशिक नसून वैचारिक आहे याची जाणीव त्यांना झाली. सुंदरलाल बहुगुणा यांचं प्रभावी व्यक्तिमत्व, त्यांची तेथील निसर्ग आणि माणसांवर असलेलं प्रेम, या सगळ्या गोष्टींची तिथल्या माणसांवर छाप न पडती तरच नवल. सुंदरलाल यांची गांधीजींच्या विचारावर अतूट श्रद्धा होती. हिमालयातील जवळपास 4,500 किलोमीटरचं जंगल या माणसानं पायी तोडवलं होतं. पर्यावरणाचा, वृक्षतोडीच्या समस्यांचा अभ्यास त्यांनी केला होता. पहाडी भागातील जनजीवनावर होणाऱ्या या सगळ्या गोष्टींच्या परिणामाचा अभ्यास त्यांनी केला होता. पहाडी भागात 60% तरी जंगल असावं असं राष्ट्रीय धोरण असताना उपग्रहांमार्फत केलेल्या पाहणीत बऱ्याच ठिकाणी हे जंगल अगदी 15%पेक्षाही कमी उरलं आहे हे त्याने लोकांच्या आणि सरकारच्याही लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला. आपल्या राष्ट्रीय धोरणाला आपणच कसे हरताळ फासतो आहोत हे त्याने पोट तिडकीनं सांगितलं. हिमालयात किमान पुढील 50 वर्ष वृक्षतोड होऊ नये म्हणजे आपली वनसंपदा पूर्ववत व्हायला मदत होईल असं सरकारला आवाहन त्यांनी केलं. टिहरीसारख्या मोठ्या धरण प्रकल्पांना त्यांनी विरोध केला. त्यासाठी 45 दिवसांचं उपोषण केलं आणि या कारणासाठी तुरुंगवाससुद्धा भोगला. भागीरथी नदीच्या काठी कोटी या गावाजवळ त्यांचं कार्य आजही सुरू आहे. सुंदरलालजींचा गौरव भारत सरकारनं पद्म पुरस्कार देऊन केला. सुंदरलालजी आज हयात नाहीत पण बहुगुणा कुटुंबियांचं तिथल्या निसर्ग आणि माणसांवर खूप प्रेम आहे आणि त्यांचाच वारसा
त्यांचे कुटुंबीय पुढं चालवत आहेत. मंडळी, आपण ज्या चिपको आंदोलनाविषयी बोललो ते साधारण 1970 ते 1974 च्या कालावधीत वृक्ष आणि पर्यावरण वाचवण्यासाठी सुरू झालं. पण त्यापूर्वीचा एक चित्तथरारक आणि रोमांचक इतिहाससुद्धा या आंदोलनाला आहे, तो आपण थोडक्यात जाणून घेऊ. 1730 म्हणजे ही जुनी गोष्ट आहे, जोधपूरच्या महाराजांना एक भव्य राजवाडा बांधायचा होता. त्याच्या बांधणीसाठी भरपूर लाकूड लागणार होतं, शिवाय या राजवाड्याचं बांधकाम चुन्यात होणार होतं. ही चुनकळी तयार करण्यासाठी भरपूर जळणही आवश्यक होतं. त्यासाठी साहजिकच भरपूर जंगलतोड करावी लागणार होती. जोधपूरजवळच 16 मैलांवर बिष्णोई लोकांची वस्ती असलेली खेजडली गाव होतं. या गावाजवळच्या जंगलात खेजरी वृक्षाची मुबलक झाडं होती. राजाने ही झाडं तोडण्याचा आदेश दिला. खेजरी वृक्ष म्हणजे बिष्णोईंचा जीव की प्राण, शिवाय त्यांच्या दृष्टीनं हा पवित्र वृक्ष होता. प्राण गेले तरी बेहत्तर, पण खेजरीची झाडं तोडू द्यायची नाहीत असा निर्धार या बिष्णोई लोकांनी केला. राजाचे सैनिक जेव्हा कोराडी घेऊन ही झाडं तोडायला आले, तेव्हा बिष्णोई लोकांनी या वृक्षांना मिठ्या मारल्या. या स्त्रियासुद्धा आघाडीवर होत्या. अमृता देवी या स्त्रीनं तर गावातल्या सगळ्या स्त्रियांना एकत्र केलं, त्यांच्यामध्ये जागृती घडवली आणि या आंदोलनासाठी त्यांना प्रेरित केलं. मंडळी, सैनिकांनी सांगूनही लोक झाडांपासून हटले नाहीत. मग तेथील मुकादमानं सरळ आधी लोकांवर कोराडी चालवा म्हणून आदेश दिला. या लढाईत बिष्णोई लोकांनी आपले प्राण दिले. या लढ्यात गावातील अमृता देवीबरोबरच 363 ग्रामस्थ धारातीर्थी पडले. मंडळी, खरोखरच वृक्षांसाठी आपले प्राण देणारे हे ग्रामस्थ धन्य आहेत. एवढा भीषण रक्तपात झाल्यानंतर राजाला आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला. तो स्वतः गावात पोहोचला. त्यानं गावकऱ्यांची क्षमा मागितली आणि यापुढे एकही हिरवं झाड तुटणार नाही असं आश्वासन त्यांना दिलं. गावातील 363 जणांच्या प्राणांचं मोल दिल्यानंतरच ग्रामस्थांना हा विजय मिळाला होता. आपल्या सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या या अमृता देवी खेजडली गावातील ग्रामस्थ, चामोलीतील चंडीप्रसाद भट आणि त्यांचे सहकारी, पर्यावरण रक्षणासाठी आपलं आयुष्य समर्पित करणारे सुंदरलाल बहुगुणा, या सगळ्यांचं कर्तृत्व पाहून या मंडळींना शतशः प्रणाम करावा असं वाटतं. मंडळी, या आंदोलनात अनेक स्त्रियासुद्धा पुढे आल्या आणि त्यांनी या आंदोलनाचं नेतृत्व कसं केलं हे आपण पुढच्या भागामध्ये जाणून घेऊया. आज आपण इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्यापुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. नमस्कार.

0: नमस्कार. श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी संचलित दत्त महासंस्था अहिल्यानगर निर्मित दत्तात्रय सत्संग मंडळ नाशिक यांच्यातर्फे अधिक मासाचं औचित्य साधून नाशिक इथं सामूहिक प्रसार सेवा दिनांक 6 आणि 7 जून रोजी आयोजित केली असून मंडळातील दत्तभक्त घरोघरी जाऊन गुरुवाणी, अमृत कलश, श्री रामकृष्ण उवाच यासारख्या धार्मिक ग्रंथाचा प्रसार करतील. या कार्यात सगळ्या भाविकांनी सहभागी व्हावं असं आवाहन श्री दत्तात्रय सत्संग मंडळ नाशिक करत आहे. धन्यवाद.
1: काय ग, तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
2: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
1: ते कसं?
2: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
1: बर,
2: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदा.
1: स्मार्ट प्लॅन.
2: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
3: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत जय संतोषीमा या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे कवी प्रदीप यांचं. ऐकूया उषा मंगेशकर यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत दिलं आहे C. अर्जुन यांनी.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: कालिया या चित्रपटामधलं किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत मजरूह सुलतानपुरी यांच्या या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02-5352-4726 किंवा 8-00-16512 ह्या क्रमांकावर.
2: किरो या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूयात लता मंगेशकर आणि मनहर उधास यांच्या आवाजामध्ये. संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांच्या आवाजात सुधाकर शर्मा यांची गीतरचना आता आपण ऐकणार आहोत. गीताला संगीत साज आहे हिमेश रेशमिया यांचा आणि हे गीत आपण ऐकणार आहोत हॅलो ब्रदर या चित्रपटामधलं.

0: नमस्कार, मी संदेश कुलकर्णी आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: एस पी बालसुब्रमण्यम आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं देव कोहली यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार राम लक्ष्मण आणि चित्रपट आहे हम आपके है कौन.

0: आपण ऐकताय रेडिओ विश्वास. आपल्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास.
1: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद. अढावतकर ज्वेलर्स.
2: आता योग्य वेळ जुन्याचं नवं करण्याची.
1: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
2: आणि मजुरीत 50% सूट.
1: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
2: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
0: अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं जुदाई ह्या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात. आनंद बक्षी यांच्या या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट
2: द्या. आशा भोसले यांनी गायलेलं कवी प्रदीप यांचं गीत. गीताला संगीत आहे अविनाश व्यास यांचं आणि चित्रपट महासती सावित्री.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत ज्वाला या चित्रपटामधलं. हे गीत ऐकूयात राजेंद्र कृष्ण यांचं लता मंगेशकर आणि मन्नाडे यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनरा
2: कॉर्नर। आपली नवीन गाडी घेऊया ना।
3: बजेटचं काय?
2: आता बजेटची चिंता नाही, नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण।
4: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड, आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या।
5: लता मंगेशकर यांनी गायलेलं हिरा या चित्रपटामधलं गीत, इंदिवर यांच्या गीताला संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं।

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: हम आपके है कोण या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर आणि एस पी बालसुब्रमण्यम यांच्या आवाजात. राम लक्ष्मण यांच्या संगीताने सजलेलं रवींद्र रावल यांचं गीत.
3: 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, let's start.

0: नमस्कार, मी स्वप्नील जोशी. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत देव कोहली यांची गीतरचना कभी अजनबी थे या चित्रपटामधली. गीताला संगीत आहे विजय सिंग यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत एंटो पिंटो, सुनीता देवी आणि विनय बांडके यांच्या आवाजात.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदा.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर संगीत आपण ऐकणार आहोत अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात. आनंद बक्षी यांची ही गीत रचना. चित्रपट आहे कर्मा. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजी नगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: किनारा या चित्रपटामधलं गुलजार यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. स्वर आहे लता मंगेशकर आणि भूपेंद्र सिंग यांचा, संगीतकार राहुल द परमन.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमात हे गीत ऐकूया गुड्डी या चित्रपटामधलं. हे गीत रचना आहे गुलजार यांची, ऐकूया वाणी जयराम यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा।
2: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना।
3: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
2: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत।
3: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
2: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या।
4: चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात गीत गाता चल या चित्रपटामधलं गीत। गीतकार रवींद्र जैन यांच्या संगीताने सजलेलं हे गीत आपण ऐकणार आहोत जसपाल सिंग आणि आरती मुखर्जी यांच्या आवाजात।

0: नमस्कार. श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी संचलित दत्त महासंस्था अहिल्यानगर निर्मित दत्तात्रेय सत्संग मंडळ नाशिक यांच्यातर्फे अधिक मासाचं औचित्य साधून नाशिक इथं सामूहिक प्रसार सेवा दिनांक 6 आणि 7 जून रोजी आयोजित केली असून मंडळातील दत्तभक्त घरोघरी जाऊन गुरुवाणी, अमृत कलश, श्री रामकृष्ण उवाच यासारख्या धार्मिक ग्रंथाचा प्रसार करतील. या कार्यात सगळ्या भाविकांनी सहभागी व्हावं असं आवाहन श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ नाशिक करत आहे. धन्यवाद.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात महेंद्र कपूर, लता मंगेशकर आणि उषा खन्ना यांनी गायलेलं गीत. इंदिवर यांची गीतरचना, संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी. हे गीत ऐकणार आहोत होली आई रे या चित्रपटामधलं.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
4: कार्यक्रमात आता ऐकूया चंद्रशेखर गाडगीळ यांच्या आवाजात म दा देवकाते यांचं गीत। हे गीत ऐकणार आहोत पदराच्या सावलीत या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी।

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत मल्हारी मार्तंड या चित्रपटामधलं सुलोचना चव्हाण यांनी गायलेलं ग.दि. माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया म दा देवकाते यांचा उषा मंगेशकर यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिला आहे राम कदम यांनी आणि चित्रपट पदराच्या सावलीत.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: मानवी मनाचं भावविश्व म्हणजे गुंतागुंतीचं कोडं. कधी खळखळून हसवणाऱ्या तर कधी अलगद पापण्यांच्या कडा ओलावणाऱ्या या भावनांना शब्दबद्ध करणारा कार्यक्रम हिंदोळा सादरकर्त्या हेमांगी देशपांडे. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 8 वाजता आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
4: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकणार आहोत ग. दि. माडगुळकर यांचं सुमंत कल्याणपूर यांच्या आवाजात मल्हारी मार्तंड या चित्रपटामधलं हे गीत. संगीत दिलं आहे वसंत पवार यांनी.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनल।
2: कार्यक्रमाचं गीत ऐकणार आहोत शोभा कुरटू यांच्या आवाजात, जगदीश खेबुडकर यांचं गीत। गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत धन्य ते संताजी धनाजी या चित्रपटामधलं गीत।

0: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता वेळ झाली आहे दिनांक 5 जूनच्या ओव्हरव्ह्यू बातमीपत्राची. ओव्हरव्ह्यू बातमीपत्राची मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. वळूया आजच्या आपल्या बातमीपत्राकडे. भारतीय वस्तूंवर 12.5% अतिरिक्त शुल्क, अमेरिकी व्यापार प्रतिनिधी कार्यालयाचा प्रस्ताव. भारत अमेरिकेदरम्यानच्या प्रस्तावित अंतरिम व्यापार कराराच्या तपशिलास अंतिम रूप देण्यासाठी उभय देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये नवी दिल्लीत महत्वपूर्ण वाटाघाटी सुरू असतानाच भारतासह 54 देशांच्या वस्तूंवर 12.5% अतिरिक्त शुल्क आकारण्याचे सूतोवाच अमेरिकेतर्फे बुधवारी करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली. सक्तीच्या मजुरीच्या माध्यमातून उत्पादित करण्यात आलेल्या वस्तूंच्या आयातीवर बंदी घालण्यात अपयशी ठरलेल्या देशांवर हे अतिरिक्त शुल्क आकारण्यात येईल असा प्रस्ताव अमेरिकी व्यापार प्रतिनिधी कार्यालयाने ठेवला आहे. भारताने मात्र हा आरोप फेटाळला. याबाबत आम्ही 60 देशांच्या आयात धोरणाची तपासणी केली असे USTRने म्हटले आहे. यामध्ये आमच्या काही महत्वाच्या व्यापारी भागीदार देशांना अपयश आल्याचे दिसून आले. सक्तीच्या मजुरीद्वारे उत्पादित केलेल्या वस्तूंची आयात करणे स्वीकार्य नाही. यामुळे अमेरिकी श्रमिकांना संतुलित स्पर्धेला तोंड द्यावे लागते आणि त्याचा तोटा होतो असे USTRचे राजदूत जॅमेसन ग्रीर यांनी म्हटले आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. विमान कंपन्यांना मदतीचा आधार, केंद्र सरकारकडून तेल कंपन्यांना निधी सहाय्य. केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी 10,000 कोटी रुपयांच्या एव्हिएशन टर्बाईन फ्युएल म्हणजेच हवाई इंधनाच्या दर स्थिरीकरण कार्यक्रमाला मंजुरी दिली आहे. पश्चिम आशियातील सध्याच्या संकटामुळे वाढलेल्या इंधन खर्चातून विमान कंपन्यांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. हवाई वाहतूक अबाधित ठेवणे आणि भाड्यामधील अस्थिरता मर्यादित करणे हे या निर्णयाचे उद्दिष्ट आहे. या योजनेअंतर्गत सरकारी तेल विपणन कंपन्यांना 10,000 कोटी रुपयापर्यंतची बिनव्याजी आगाऊ रक्कम देण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांना भारतीय विमान कंपन्यांना देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी स्थिर दरात इंधनाचा पुरवठा करणे शक्य होईल. आता वळूया पुढील बातमीकडे. तुकोबारायांच्या पालखीचे 7 जुलैला प्रस्थान, देहू संस्थांची माहिती. आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा 7 जुलै रोजी देहूहून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे अशी माहिती संत तुकाराम महाराज संस्थांचे पालखी सोहळा प्रमुख विक्रमसिंह महाराज मोरे यांनी दिली. संस्थांचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख लक्ष्मण महाराज मोरे, उमेश महाराज मोरे, विश्वस्त दिलीप महाराज मोरे आदी उपस्थित होते. मोरे म्हणाले, 7 जुलै रोजी दुपारी 2 च्या सुमारास पालखी सोहळ्याचे देहूतील देऊळवाड्यातून प्रस्थान होईल. पहिल्या दिवशी पालखी देहूतील इनामदार वाड्यात मुक्कामी असेल. 8 जुलै रोजी पालखीचा इनामदार वाड्यातून निघून आकुर्डीत मुक्काम असेल. मजल दरमजल करत 24 जुलै रोजी पादुका अभंग आरती उभे रिंगण झाल्यानंतर सोहळा पंढरपुरातील संत तुकाराम महाराजांच्या नवीन मंदिरात मुक्कामी जाईल. यंदाच्या पालखी सोहळा प्रमुखपदी विक्रमसिंह महाराज मोरे, लक्ष्मण महाराज मोरे, उमेश महाराज मोरे यांची निवड संत तुकाराम महाराज संस्थांचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे यांनी बुधवारी जाहीर केली. संत तुकाराम महाराज संस्थांच्या वतीने पालखी रथ आणि चौघडा वाहनास झुंपण्यासाठी 3 बैल जोडींची खरेदी करण्यात येणार आहे. तसेच नवीन चांदीच्या रथाचे कामही सुरू आहे अशी माहिती सोहळा प्रमुख मोरे यांनी सांगितली. आता वळूया पुढील बातमीकडे. श्री नवशा गणपती मंदिरामध्ये 300 महिलांचे सामुदायिक अथर्वशीर्ष पठण. नाशिककरांचे श्रद्धास्थान आणि नवसाला पावणारा बाप्पा म्हणून ख्याती असलेल्या आनंदवल्ली येथील नवशा गणपती मंदिरात बुधवारी संकष्ट चतुर्थी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. यावेळेस संकष्ट चतुर्थी या औचित्यावर दर्शनासाठी पहाटेपासूनच नाशिक शहर आणि परिसरातून भाविकांची गर्दी झाली होती. चतुर्थीच्या मुहूर्तावर सकाळी 6 वाजता मुख्य गाभाऱ्यात गणरायाचा विधिवत अभिषेक आणि पूजा करण्यात आली. त्यानंतर सकाळी 7 वाजता मंगलमयी आणि भक्तिपूर्ण वातावरणात बाप्पाची पहिली आरती करण्यात आली. सकाळी 7:30 ते 8:30 या वेळेत मंदिर प्रशासनाच्या वतीने आयोजित धार्मिक सोहळ्यात 300 महिलांनी एकत्र येत सामुदायिक सुश्राव्य अथर्वशीर्ष पठण केले. त्यांच्या या सामुदायिक स्वरांनी संपूर्ण परिसर आणि गोदाघाट भक्तिमय झाला होता. त्यानंतर दुपारी 12 वाजता लष्कर अधिकारी DS कुशवाह यांच्या हस्ते मध्यान्ह आरती करण्यात आली. यंदा संकष्ट चतुर्थीच्या निमित्ताने 5,000 केळींचा प्रसाद भाविकांना वितरित करण्यात आला. दर्शनासाठी आलेल्या प्रत्येक भक्ताने या महाप्रसादाचा लाभ घेतला. तर हे होतं आजचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. आता वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. मी श्रद्धा तुमची रजा घेते. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
2: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
1: हो पण फार खर्च आला असेल ना?
2: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
1: काय सांगतो?
2: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247626 या आमच्या क्रमांकावर.
3: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं पी सावळाराम यांचं गीत. गीताला संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा आणि हे गीत ऐकूयात धर्मकन्या या चित्रपटामधलं.

0: प्रीती, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: नमस्कार, श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी संचलित दत्त महासंस्था अहिल्यानगर निर्मित दत्तात्रय सत्संग मंडळ नाशिक यांच्यातर्फे अधिक मासाचं औचित्य साधून नाशिक इथं सामूहिक प्रसार सेवा दिनांक 6 आणि 7 जून रोजी आयोजित केली असून मंडळातील दत्तभक्त घरोघरी जाऊन गुरुवाणी, अमृत कलश, श्री रामकृष्ण उवाच यासारख्या धार्मिक ग्रंथाचा प्रसार करतील. या कार्यात सगळ्या भाविकांनी सहभागी व्हावं असं आवाहन श्री दत्तात्रय सत्संग मंडळ नाशिक करत आहे. धन्यवाद.
3: कार्यक्रमात हे गीत ऐकूया संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरात ग दि माडगुळकर यांचं गीत. हे गीत ऐकूयात जशास तसे या चित्रपटामधलं.
4: काल तुला पाहिली आत्मनी राहिली तुझी माझी भावी बळत भावी लाखाहून यारा तुझ्याकडे तोरा डोळ्यात काही न्यारी चमक न्यारी चमक न्यारी चमक पट पट पट पट पट पट पट पटक वय तुझ 14 लहान पोर 14 वय तुझ 14 लहान पोर 14 चालण्यात बोलण्यात न्यारी लटक न्यारी लटक न्यारी लटक पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट काय नाही कामात पुरत पट काय नाही कामात पुरत तुझा रंग लुकलीची टांग गोरा तुझा रंग लुकलीची टांग ओठांची शेवण तांबडी भडक तांबडी भडक तांबडी भडक पट पट पट पट पट पट पट पट पटक पट पटक पट पटक पट पट काय नाही कामात तुरक पट काय नाही कामात तुरक माझ्या उठात की माझ्या उठात की पट पट पट पट पट पट पट पट पट पट तुझ्या गालावर की माझ्या उठात की माझ्या उठात की तुझं तुझे हे गुपित वळत तुझं तुझे हे गुपित वळत गुपित वळत गुपित वळत पट पट पट पट पट पट पट पट पटक पट पटक पट पटक पट पट काय नाही कामात पुरत आज काय नाही कामात पुरत पट पट पट पट पटक पट पट.
2: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद. कायद्याच्या जगातलं वास्तव न्याय संवाद जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
3: आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत लक्ष्मण रेषा या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत. या गीताला संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात विश्वास पाटील यांचं गीत जन्मठेप. या चित्रपटामधलं गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी. आणि हे गीत ऐकूयात पुष्पा पागधरे, शकुंतला जाधव, दयानंद घोटकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02-53-2-47-26-26 किंवा 83-800-16-512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात ही व्यक्तिरचना ऐकणार आहोत शांता शेळके यांची लता मंगेशकर यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

0: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला औचित भेटते, कोंडीत पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83 00 16 512 आणि 94 239 84 888 या क्रमांकांवर.
1: कार्यक्रमात ही भक्तिरचना आपण ऐकणार आहोत विठ्ठल रुक्मिणी या चित्रपटामधली पारंपरिक गीतरचना. ऐकूया सुधीर फडके यांच्या आवाजात.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: माणसाला पंख असतात या चित्रपटामधलं ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. पी सावळाराम यांच्या गीताला संगीत आहे मीना खडीकर यांचं.

0: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

कार्यक्रमात आता ऐकूया संत गोरा कुंभार या चित्रपटामधलं संत नामदेव यांची रचना प्रसाद सावकार यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा।
2: गीत ऐकणार आहोत जगदीश खेवडकर यांचं आशा भोसले यांच्या आवाजात। या गीताला संगीत आहे प्रभाकर जोग यांचं। आणि हे गीत ऐकूया थांब लक्ष्मी कुंकू लावते या चित्रपटामधलं।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247-26-26 या आमच्या क्रमांक.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया सांगते ऐका या चित्रपटामधलं मधुबाला जव्हेरी यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे वसंत पवार यांनी.
3: डोळ्या बेकची ही कथा न भूलता पाची, ही गोष्ट माणसातल्या सापा चिंत्याच्या पापाची.
4: माणसात सापे असतात?

बोल दिसलई छान हर पवी भान हसन जन तान माल कौसाची सखरा मानी हौसाची जोडी नौसाची।

0: बर मग पुढं
1: एकदा सखारामाची आणि पाटलाची झाली हाक नागदाची पेड पडली एका मेकाची
0: कशावर मग

0: भादू पाटील मनामंदी भ्याला, त्याने एक मनसुबा केला, सखारामाचा काटा काढून आला, त्यानं गाठला एक आणि मैत्र, सावळ्या बलदान दरोडे खोर,
1: अरे बापरे,
0: त्या सावळ्या दरोडे खोरानं जात जाऊन दिली पेटवून सख्याची खोप,
1: अरे अरे अरे

0: बरं मुरं झालं काय?
1: निसर्गानं होती आपली कामगिरी केली, बी धरणीवर पडली ती वरी अंकुर आली, होसा पोटीशी आहे ही गोष्ट सावळ्यांवळखली, वैराची लेट वैराच्या घरी जन्मली जन्म

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: विविध क्षेत्रातील मान्यवरांशी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकणार आहात आजचे पाहुणे या कार्यक्रमात. सादरकर्त्या मेघना साने. प्रसारण दर शनिवारी दुपारी 1 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका आजचे पाहुणे.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात पदराच्या सावलीत या चित्रपटामधलं उषा मंगेशकर यांनी गायलेलं म दा देवकाते यांचं गीत. गीताला संगीत आहे राम कदम यांचं.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि हे गीत ऐकणार आहोत देव माणूस या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत. ऐकूया संगीतकार सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या आवाजात.

0: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला अवचित भेटते, कोंडत पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83-00-16512 आणि 94-239-84-888 या क्रमांकांवर.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत आहे राम राम पाहुणं या चित्रपटामधलं पी सावळा राम यांचं गीत. ऐकूया संगीतकार लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया श्रीमंत मेहुणा. या चित्रपटामधलं शांता शेळके यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे मोहम्मद रफी यांनी. आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-2746-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमाचे गीत ऐकूया. नवरे सगळे काढाऊ या चित्रपटामधलं उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत. अनंत जाधव यांच्या गीताला संगीत आहे राम लक्ष्मण यांचं.

आणि हे गीत ऐकणार आहोत जगदीश खेवडकर यांचं, शोभा गुरटू यांनी गायलेलं हे गीत आहे कलापंतीन या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: चा आहो पिकल्या पाना चा देत की हो
1: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स
2: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची
1: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
2: आणि मजुरीत 50% सूट
1: तुमचं जुनं सोनं आहे

0: भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा
0: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा
2: पार्टनर रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास। आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आता आपण ऐकणार आहोत प्रपंच या चित्रपटामधलं गीत। हे गीत आहे ग दि माडगुळकर यांचं, ऐकूया संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरात।

0: फरमाईश. श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता. कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.
1: गाणे गा रे, गाणे गा.
2: आणि हे गीत ऐकणार आहोत मुंबईचा जावई या चित्रपटामधलं. ग. दि. माडगुळकर यांची शब्दरचना ऐकूया रामदास कामत यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्याच सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं सुनबाई या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे शांता शेळके यांचं. संगीत दिलं आहे सलील चौधरी यांनी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण पशुधन या कार्यक्रमाच्या अंतर्गत जनावराच्या अंगावर होणारे गोचीड, पिसू, गोमाशा हे जे परोपजीवी कीटक आहेत त्याच्या संदर्भामध्ये आपण आज जाणून घेऊया. शेतकरी बंधूंनो, जनावरामध्ये आढळणाऱ्या विविध परजीवापैकी गोचीड हा एक महत्त्वाचा बाह्य परजीवी आहे. जगाच्या पाठीवरील बहुतेक सर्व देशामध्ये या परजीवीचा प्रादुर्भाव आढळतो. पशुवैद्यकीय शास्त्रामध्ये या परजीवीला विशेष महत्त्व देण्यात आले. याचे कारणही असे की याचा फैलाव बहुतेक सर्व देशामध्ये आहे. यामध्ये जनावरांमधील काही महत्त्वाचे जीवघेणे रोग पसरवण्यास गोचीड कारणीभूत आहेत.

0: त्याच्यापासून जनावरांना त्वचा रोग होऊ शकतो. गोचिडाच्या चाव्यामुळे टिक पॅरालिसिस हा आजार सुद्धा जनावरांना होऊ शकतो. गोचिडामुळे होणारे रक्तपेशी रोग म्हटलं तर यात महत्वाचे म्हणजे बॅबेसिओसिस, ॲनाप्लाझ्मॉसिस, थायलेरिओसिस व इतर रिकेटसियल आजार जनावरांना गोचिडामुळे होतात. या आजाराचे जंतू गोचिडामध्ये त्यांच्या अनेक पिढ्यांमध्ये आढळून येतात व ते निरोगी पशुमध्ये फैलाव करतात. म्हणूनच या आजाराचे निर्मूलन करण्यासाठी गोचिडाचा नायनाट करणे अत्यंत महत्वाचे. यामध्ये जनावरे अशक्त दिसतात, सारखे अंग खाजवतात, अस्वस्थ दिसतात, खाण्यापिण्याकडे लक्ष लागत नाही. जनावरांमध्ये गोचिडामुळे होणाऱ्या विविध आजारामुळे जनावर दगावू शकतात. दूध व मांस उत्पादन घटते आणि यामुळे शेतकऱ्यांना आपल्याला फार नुकसान सोसावे लागते. याकरता गोचिडाचे नियंत्रण करणे फार अत्यावश्यक झालेले आहे. गोचिडाचा पूर्णपणे नायनाट करणे शक्य नसेल तरी काही प्रमाणात त्याचे नियंत्रण करून जनावराची उत्पादन क्षमता आपण टिकवून ठेवू शकतो. गोचिडाचे नियंत्रण करण्यासाठी गोठ्याची व जनावराची स्वच्छता राखणे अतिशय महत्वाचे आहे. गोठ्यातील भिंती, छप्पर व इतर दडणी किंवा छिद्रे इत्यादीवर 2% मॅलिथॉनची फवारणी करावी. तसेच जनावरांच्या अंगावर बुटॉक्स 2 मिली प्रति 1 लिटर पाण्यात अथवा एक्स्टोमिन 2 मिलीलिटर 12 लिटर पाण्यात अथवा 2 मिली मॅलिथॉन 1 लिटर पाण्यात टाकून या औषधीयुक्त पाण्याने जनावराचे अंग धुऊन काढावे. औषध केसात मिसळले पाहिजे. कार्बारील 5-10% भुकटी जनावरांच्या अंगावर केसात चोळावी. या उपद्रवी कीटकांचा त्रास जास्त असेल तर औषधाचा प्रयोग सतत 2-3 दिवसाच्या अंतराने 15 दिवसापर्यंत केल्यास हे संपूर्ण नष्ट होतात. यासाठी गोटे जाळून घ्यावेत. यासाठी ब्लो फ्लेमचा वापर करावा. जनावरांच्या गोठ्यातील गोचिडाचे निर्मूलन करणे व जनावरांच्या चारण्याच्या ठिकाणी गोचिडाचा प्रादुर्भाव कमी करणे यासारखे उपाय करावे.
1: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे शिकलेली बायको या चित्रपटामधलं पी सावळाराम यांचं गीत. हे गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या स्वरात. संगीत दिलं आहे वसंत प्रभू यांनी.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूया आशा भोसले आणि उषा मंगेशकर यांच्या आवाजात. या मालक या चित्रपटामधलं हे गीत आहे एस ए शुक्ल यांचं. संगीत दिलं आहे स्नेहल वाटकर यांनी.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकूया, जुनं ते सोनं या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं.

0: नमस्कार. श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी संचलित दत्त महासंस्था नाहिल्यनगर निर्मित दत्तात्रेय सत्संग मंडळ नाशिक यांच्यातर्फे अधिक मासाचं औचित्य साधून नाशिक इथं सामूहिक प्रसार सेवा दिनांक 6 आणि 7 जून रोजी आयोजित केली असून मंडळातील दत्तभक्त घरोघरी जाऊन गुरुवाणी, अमृत कलश, श्री रामकृष्ण उवाच यासारख्या धार्मिक ग्रंथाचा प्रसार करतील. या कार्यात सगळ्या भाविकांनी सहभागी व्हावं असं आवाहन श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ नाशिक करत आहे. धन्यवाद.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. हे गीत आहे गरिबाघरची लेक या चित्रपटामधलं. संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत जिव्हाळा या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत दिला आहे श्रीनिवास खळे यांनी.

0: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं.
1: सूरविश्वास सूरविश्वास कुमार मंच अष्टोप्रहर स्वरहोत्र यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी संकल्पना विनायक रानडे चार चौघ ग्रंथ तुमच्या दारी
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबानं वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं. ज्या योगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
1: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.
2: आणि कार्यक्रमातलं हे गीत आहे नंदिनी या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत. हे गीत ऐकणार आहोत सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात आणि या गीताला संगीत आहे विश्वनाथ मोरे यांचं.

0: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची जी श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिक हो रेडिओ विश्वासच्या माध्यमातून आपण नाशिकमधल्या विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना भेटत असतो, त्यांच्याशी गप्पा मारत असतो आणि त्यांचा आजवरचा प्रवास जाणून घेत असतो. यासोबतच रेडिओ विश्वास कायमच सामाजिक बांधिलकी जपत अनेक उपक्रम राबवत असते. ह्याच अनुषंगाने सेवा हॉस्पिटल नाशिक, ज्ञान प्रबोधिनी पुणे आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच काही दिवसापूर्वी 150 महिलांची सर्वायकल कॅन्सर टेस्ट करण्यात आली. ही टेस्ट का केली गेली या सगळ्याच विषयावरती प्रकाश टाकण्यासाठी आज रेडिओ विश्वासच्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत डॉक्टर निलिमा कुलकर्णी, ज्या स्त्रीरोग तज्ज्ञ आणि प्रसूती तज्ज्ञ म्हणून गेली 35 वर्ष सेवा हॉस्पिटलच्या माध्यमातून नाशिकमध्ये कार्यरत आहेत. त्यांचा अनुभव आणि मार्गदर्शन या सगळ्याचमुळे अनेक स्त्रियांना फायदा झालेला आहे. एकूणच त्यांच्याविषयी आणि त्यांच्या कामाविषयी आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मॅडमचं स्वागत करते. मॅडम नमस्कार, अतिशय
1: नमस्कार,
0: स्वागत.
1: नमस्कार आणि धन्यवाद रेडिओ विश्वासचे, रुचिता ठाकूरचे आणि श्रद्धा तुझे की या कामासाठी मला बोलवण्यात आलं आणि मला त्याचा खूप आनंद होतोय की आपण जे काही काम केलं त्या संबंधी सगळ्या लोकांपर्यंत पोहोचणंही तितकंच गरजेचं आहे. फक्त एकच करेक्शन करते की आपण सर्वायकल कॅन्सर टेस्ट म्हणण्यापेक्षा आपण ही HPV टेस्ट म्हटलं तर जास्त योग्य होईल. ह्युमन पॅपिलोमा व्हायरस असं तो टेस्ट आहे. हा, आणि ते डिटेक्ट करण्याची टेस्ट आपण केली.
0: बरं, मला थोडं ज्ञान प्रबोधिनी बद्दल आणि तुमच्या कामाबद्दल सुद्धा जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही कशा जोडल्या गेला.
1: हो, आता सगळ्यात पहिल्यांदा ह्या प्रोजेक्ट विषयी जर आपण सांगितलं तर हा प्रोजेक्ट MNGL महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड या कंपनीच्या CSR प्रोजेक्ट आहे आणि तो ज्ञान प्रबोधिनी पुणे या संस्थेकडे इम्प्लिमेंट करायला आला. तर ज्ञान प्रबोधिनी पुणे ही मूळ प्रशाला आहे, पण त्याच्या अंतर्गत अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात आणि अगदी मोठ्या प्रमाणावर अनेक वर्षापासून ही संस्था अस्तित्वात असल्यामुळे ते राबवले जातात. आणि आय बिलॉंग टू ज्ञान प्रबोधिनी, मी स्वतः ज्ञान प्रबोधिनीची असल्यामुळे माझ्याकडे हा प्रोजेक्ट आला. हा प्रोजेक्ट नाशिक जिल्ह्यामध्ये राबवावा असं ठरवलं, म्हणून तो नाशिक मधला पार्ट जो आहे तो माझ्याकडे आला. नाशिक बरोबरच धुळे, सिंधुदुर्ग या आणखी दोन ठिकाणी सुद्धा हा प्रोजेक्ट राबवण्यात आलेला आहे. आणि विशेष म्हणजे HPV टेस्टिंग हे जे टेस्टिंग आहे ते सेल्फ टेस्टिंग डिव्हाइस आहे.
0: बरं,
1: म्हणजे ह्युमन पॅम्बिलोमा व्हायरस हा सर्वायकल कॅन्सरसाठी, सर्वायकल कॅन्सर म्हणजे गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर, या कॅन्सरसाठी बहुतांशी म्हणजे मेजॉरिटी ऑफ द सर्वायकल कॅन्सर केसेस आर ड्यू टू इन्फेक्शन ऑफ ह्युमन पॅम्बिलोमा व्हायरस. असं असल्यामुळे त्याचं डिटेक्शन जर लवकर झालं की हा व्हायरस आहे ह्याचं जर डिटेक्शन लवकर झालं तर सर्वायकल कॅन्सरच्या केसेस आपण प्रिव्हेंट करू शकतो का, किंवा हाय रिस्क केसेस आपण कॅच करू शकतो का, असे म्हणणं जास्त संयुक्त ठरेल.
0: बर,
1: तर ह्याच्यासाठी हे आहे आणि ह्याचा सगळ्याचा डेटा कलेक्शन करून मग आपण पुढे बघू काय.
0: बर बर, ही टेस्ट कोणी करायची असते?
1: हा, आता ही टेस्ट करायची असते साधारणपणे 30 ते 60 या वयामध्ये जास्त रेकमेंड केली जाते. परंतु आपल्याकडे समजा ज्याला सेक्शुअल ऍक्टिव्हिटी म्हणतात किंवा संबंध, शारीरिक संबंध लवकर जर येणार असतील, आपल्याकडे प्रथा आहे ना खूप लवकर लग्न करण्याचे, काही ठिकाणी 16 सुद्धा लग्न होतात, अशा वेळेला मग ती 27-28 वर्षी केलं तरी चालेल. म्हणजे लग्नाला 7-8 झालेली बरी, आणि मग त्याच्यानंतर आपण 60-65 सुद्धा हे करू शकतो. मुळता सेक्शुअल ऍक्टिव्हिटीचा संबंध याच्याशी आहे, या व्हायरस इन्फेक्शनशी आहे.
0: बर बर, ही टेस्ट कशी केली जाते त्याबद्दल सांगा.
1: हे डिव्हाइस जे आहे ती टेक्नॉलॉजी कोबासची आहे, जर्मन आहे, आणि ते एक म्हणजे जशी आपली इयरबड असते ना तशा टाईपचं स्वॉब असतो आणि तिथे एक लाल खून असते. तिथपर्यंत योनी मार्गात पेशंटने स्वतःच ती घालून 21 सेकंद ठेवून सगळ्या बाजूनी स्वॉब घ्यायचा असतो आणि परत त्या ट्यूबमध्ये ठेवून तो आपल्याकडे द्यायचा असतो. आता ह्याच्यामध्ये आयुजन लॅबोरेटरीज यांची पुणे याचा सुद्धा उल्लेख नक्की करायला हवा, कारण त्यांच्याकडे आपले ते सगळे स्वॉब जातात आणि ते रिपोर्ट, आणि तेही एक पार्टी आहेत या प्रोजेक्टमध्ये, त्यामुळे त्यांच्याकडनं ते रिपोर्ट्स येतात.
0: आणि असं म्हटलं जातं की हा जो कॅन्सरचा प्रकार आहे हा 100% क्युअर होणारा आहे.
1: नाही, आता असं आपल्याला नाही म्हणतायत. आपण काय करतो आहे की लवकरात लवकर इन्फेक्शन जर आधी आपल्याला डिटेक्ट झालं ते इन्फेक्शन सुद्धा अनेक म्हणजे HPV चे किंवा ह्युमन पॅपिलोमा व्हायरसचे जवळजवळ 100 म्हणजे टाईप्स आहेत. तर त्याच्यामधले काही 30 फक्त काही मायनर आहेत, म्हणजे अनेक व्हायरल इन्फेक्शन आपल्याला होत असतात जात असतात, आपली स्वतःची एक इम्युनिटी असते ती फाईट करत असते ह्या सगळ्यांना आणि ते नंतर जातात, आपल्याला काही होत सुद्धा नाही कधी कधी आणि काही नाही. तर याच्यातले 30 साधारण जे आहेत ते जनायटल किंवा बाह्य जननेंद्रिय अशांना इफेक्ट करणारे आहेत आणि त्यातले काही फक्त ऍक्च्युली जास्त त्रास देणारे आहेत असं आपण म्हणू शकतो. सगळेच त्यातले सर्व्हायकल कॅन्सर करत नाहीत, सर्व्हायकल कॅन्सर करणारे काही आहेत आणि काही जे आहेत ते अफेक्ट करतात त्या पार्ट्समध्ये, प्रायव्हेट पार्ट्स आपण म्हणतो तिकडे, पण त्याचा कॅन्सरशी संबंध नसतो. म्हणजे वॉर्ट्स किंवा असं ग्रोथ दिसते आपल्याला बाहेर ती नॉन कॅन्सरस सुद्धा असू शकते, असे ते सुद्धा HPVच असतात. पण मग आपल्याला ते जर समजले तर मग आपण त्या पद्धतीने पुढे पेशंटला ट्रीट करू शकतो, तिची इम्युनिटी वाढवू शकतो आणि कॅन्सरपर्यंत पोहोचण्याच्या आधीच आपण तिचा नायनाट निम्म्या पेशंटचा करू शकतो. आणि समजा चुकून कॅन्सरपर्यंत ती पोहोचली तर ती अतिशय प्रायमरी स्टेजेसमध्येच ती डिटेक्ट केली जाते आणि तिचं म्हणजे तोपर्यंत साधारणपणे त्यांचा सगळा संसार झालेला असतो आणि मग गर्भाशय काढण्याची किंवा नुसतं सर्व्हिक्स त्याचे प्रकार आहेत कुठे कुठे, स्टेप बाय स्टेप आपण त्याच्यावर उपाय करतो.
0: तुम्ही म्हटलात की लक्षात आल्यानंतर, मग ही जी लक्षात येणं म्हणजे निदान ही जी प्रक्रिया आहे ही नेमकी कशी असते?
1: तेच ना, त्या टेक्नॉलॉजीनी जे स्त्राव घेतला जातो योनी मार्गातला त्या सेल्फ टेस्टिंग डिव्हाइसनी आणि ती आपण लॅबमध्ये पाठवतो, तिथे या टेक्नॉलॉजीनी डिटेक्ट केलं जातं की त्याच्यात व्हायरस किती आहे आणि कोणत्या टाईपचा आहे. तर ते टाईप 16-18 हे जे दोन मुख्य टाईप्स आहेत ते हाय रिस्क आहेत, हाय रिस्क फॉर सर्व्हायकल कॅन्सर, आणि बाकीचे काही 8-10 आहेत ते अदर्स आपण म्हणतो त्याला, ते जे इन्फेक्शन आहे ते थोडंसं मायनर असतं, म्हणजे ते त्याचा लोड किती आहे किंवा ते रिपीटेडली झालं तर क्वचित कॅन्सरला कारणीभूत होऊ शकतो क्वचित. पण म्हणजे असं 16-18 असेल तर आपण ते सिरियसली घेतो, सिरियसली घेतो म्हणजे बाकीचंही घेतो पण पेशंट फॉलोअप करतो पेशंटचा आणि पेशंटलाही त्याचं ते समजून दिलं जातं की पुढे आपण काय काय करायचं आहे. सर्व्हायकल पॅप्समिअर तिच्यामध्ये करून मग एस्टॅब्लिश होतं. आता मला इथे सांगावंसं वाटतं की पुष्कळ वेळेला सर्व्हायकल कॅन्सर आणि सर्व्हायकल पॅप्समिअर हे सगळ्या बायकांना माहिती आहे, साधारणपणे 40 ऐकून आहेत. त्याच्यामध्ये फरक असा आहे की ह्युमन पॅपिलोमा व्हायरस किंवा हे व्हायरल इन्फेक्शन हे प्रायमरी कारण आहे. ते काय करतं तर ते गर्भाशयाच्या तोंडाशच्या म्हणजे सर्व्हिक्सवरच्या पेशींमध्ये बदल घडवून आणतं. जे टाईप्स हाय रिस्क आहेत, ज्याचं रिपीटेड इन्फेक्शन असतं, ज्या पेशंटची इम्युनिटी थोडीशी लो होते, असं सगळं जुळून आलं की मग पेशींमध्ये बदल सुरू व्हायला होतो. आता पेशंटमध्ये सुद्धा एकदम कॅन्सर म्हणजे आज काल कॅन्सर नाही आणि आज कॅन्सर आहे अशी परिस्थिती नसते.
0: बर,
1: ते सुद्धा स्टेप्समध्ये म्हणजे पहिल्यांदा त्या बिघडतात आणि त्यांचं फंक्शन बिघडतं, ते दिसायला बिघडतात, म्हणजे हे सगळं मायक्रोस्कोप खाली बघितलं जातं सर्व्हायकल पॅप्समिअर जेव्हा घेतो तेव्हा. आणि मग ते डिस्प्लाझिया अशी पहिली स्टेज असते आणि मग ते जागच्या जागी होणारा कॅन्सर किंवा कॅन्सर इन सिटू पर्यंत होते आणि मग तो स्प्रेड होतो. म्हणजे इन्फेक्शन, व्हायरल इन्फेक्शन होणं आणि कॅन्सर होणं ह्याच्यात सुद्धा कॅन्सरचे बदल होणं म्हणजे प्री कॅन्सरस कंडिशन म्हणतो आम्ही त्याला, डिस्प्लाझियाज ना प्री कॅन्सरस कंडिशन म्हणू शकतो आपण. तर इन्फेक्शन होणं आणि प्री कॅन्सरस कंडिशन ह्याच्यामध्ये सुद्धा खूप वेळ जातो, 10-1 वर्षांचा काळ जातो आणि डिस्प्लाझियापासून कॅन्सर व्हायला सुद्धा काही काळ जातो, म्हणजे कधी 10 वर्ष असू शकतात कधी काय, डिपेंडिंग अपॉन पेशंट्स हेल्थ. तर हे जर सगळं लक्षात घेतलं तर आपण असं म्हणू शकतो की पेशंटला कॅन्सर मधनं बाहेर काढतो, म्हणजे कॅन्सर क्युअर करतो असं जे तू म्हणालीस तर ते असं आपल्याला म्हणता येईल. आपण कॅन्सर क्युअर करत नाही, आपण त्या स्टेप्स घेतो.
0: इतर जेव्हा आजार होतात त्यावेळेला काही लक्षणं आपल्याला बघायला मिळतात, तसे ह्या आजारात
1: छान प्रश्न आहे. याच्यामध्ये पांढरं जाणं, थोडासा वीकनेस येणं, असे काहींना सिम्पटम्स असू शकतात. पण 16-18 हे जे आहेत हाय रिस्क ह्याचे, त्याचे काही सिम्पटम्स असतातच असं नाही.
0: बर
1: हे मायनर जे नॉन कॅन्सरस टाइप्स आहेत, मी वॉर्ड्स म्हटलं, त्याचे सिम्पटम्स असतात, ते कळू शकतं पेशंटला, कारण ती ग्रोथ असते. पण बऱ्याच वेळेला कळत नाही असं पण आहे, म्हणजे आपण एका साच्यात नाही बसवू शकत की सिम्पटम्स असतात किंवा नसतात असं नाही. म्हणून हे आपल्याला पेशंट पर्यंत पोहोचावं लागतं.
0: येस नक्कीच.
1: आणि त्याच्यात दुसरी गोष्ट असले ना सिम्पटम, पांढरं जाणं किंवा खाज येणं किंवा वीकनेस, तर बायका असं समजतात की असं होतच असतं, त्यात काही उठसूट डॉक्टरकडे जायचं. आपल्या तब्येतीविषयी थोड्याशा बेपर्वा असतात असं मला वाटतंय किंवा माझं ऑब्झर्वेशन आहे. म्हणून आपण ज्याला अवेअरनेस म्हणतो ते पण हे एक कारण आहे की हे असं काहीतरी आहे. आतापर्यंत हे सेल्फ टेस्टिंग डिवाइस फार काही कॉमन नव्हतं, हे आता आता रिसेंटली आपल्याला अवेलेबल झालंय. कारण पेशंटला दुसऱ्यांनी तपासावं ही जागा, हे आपल्याकडे अजून उत्साह नाहीये तसा बायकांना. मग तो प्रश्न ह्या टेस्टनी सॉल्व्ह झालाय.
0: नक्कीच. बरं, पण एक जनरली जर का तुम्हाला महिलांना सल्ला द्यायचा झाला तर काय द्याल की अशा गोष्टी, एकतर तुम्ही स्वतःची काळजी कशी घेतली पाहिजे किंवा हे होऊच नये याच्यासाठी काय?
1: सगळ्यात पहिल्यांदा स्वतःची काळजी घेतली पाहिजे हा विश्वास स्वतःमध्ये स्वतःला असला पाहिजे की आपली काळजी आपणच घेणार आहोत, कोणी दुसरं घेऊ शकत नाही. आणि स्त्रीला मुलं जन्माला घालायची असतात आणि म्हणून हा सगळा म्हणजे जननेंद्रियांबाबतचाच हा मुद्दा आहे. आणि या बाबतीत कमी बोललं जातं संकोचाने. कोणाशी ज्यांच्याशी बोलावा त्यांना सुद्धा ही माहिती असतेच असं नाही. त्यामुळे पूर्वीचा काळ वेगळा, आता मुली सगळ्या कामं करतात दिवसभर पुरुषांच्या बरोबरीने, कुठलंच क्षेत्र आतापर्यंत त्यांनी पादाक्रांत केलं नाही असं नाहीये. त्यामुळे मग अशा परिस्थितीमध्ये त्यांना जर कुटुंबाची जबाबदारी घ्यायची आहे, स्वतःची जबाबदारी घ्यायची आहे, तर त्यांनी स्वतःच्या तब्येतीकडे नक्की लक्ष दिलं पाहिजे. ही जागृती त्यांच्यामध्ये निर्माण होणं सगळ्यात पहिल्यांदा गरज आहे. त्यानंतर मग पाळी सुरू होईल तेव्हापासून ते सगळं सुरू होतं. मग त्याच्यामध्ये कितीतरी आहेत गोष्टी, स्वतःच्या संरक्षणापासून ते
0: अगदी
1: सगळ्यात पहिल्यांदा मला काय हवं हे समजण्याचं सुद्धा शिक्षण तिला बिचारीला मिळालं पाहिजे, नाही का? म्हणजे मी ऐकायचं पण काय योग्य आणि काय अयोग्य हे मी वाचायला पण पाहिजे. मला कानावर जे पडतं त्याचं ते समजून लक्षात ठेवायला पाहिजे. त्यानंतर लग्न झाल्यानंतर सुद्धा डॉक्टरकडे, बेसिकली हे सगळं केव्हा होतं की तुम्ही जर डॉक्टरकडे जाल आणि त्यांच्याशी बोलाल तरच हे हळूहळू तुम्हाला समजेल ना.
0: अगदी.
1: आणि त्या संबंधात शाळांमध्ये सुद्धा जागृती आहे. बऱ्याच गोष्टींबाबत बोललं जातं, काही गोष्टींबद्दल बोललं जात नाही. नंतर तुमच्याकडे इंटरनेट वगैरे जर असेल तर तिथून तुम्ही ज्ञान घेऊ शकता.
0: बरोबर.
1: पण ते ज्ञानच बरोबर आहे असं नाही, त्याचं व्हेरिफिकेशन ते बरोबर आहे का नाही हे तुम्ही संबंधित डॉक्टरना विचारलं पाहिजे. ते झालं. त्याच्यानंतर शारीरिक हेल्थ, मानसिक हेल्थ आणि सोशल हेल्थ, असं मानसिक, सामाजिक आणि शारीरिक अशा तीन प्रकारांनी तब्येत सांभाळायला पाहिजे. तर शारीरिक मध्ये व्यायाम, चांगलं खाणं पिणं, कारण हेच आपण जेव्हा इम्युनिटी लो असं जे म्हणतो ते दुसरं काही नसून खाणं पिणं योग्य बॅलन्स्ड असणं, समजून घेऊन खाणं की काय आपण खातोय, नुसतं चवीला महत्व देतोय हे का न्यूट्रिशन व्हॅल्यू त्याच्यामध्ये आहे हे पण बघायला पाहिजे. त्याचबरोबर व्यायाम, खेळ, म्हणजे आता मोबाईलमुळे जरा मुली पण, आणि एक मानसिकता पण असते मुलींची, पाळी चालू झाल्यानंतर सडनली खेळणाऱ्या मुली पण जरा थोड्याशा कमी होतात, फिजिकल एक्सरसाइज कमी होतो त्यांचं, तर ते सगळं त्यांच्याशी प्रत्येक वेळेला बोलावंच लागतं. व्यक्ती तेवढ्या प्रकृती, त्यामुळे प्रत्येक जण तशीच असेल असं नाही, पण व्यक्ती ओळखून आपल्याला ते बोलावं लागतं. आणि सामाजिक, एक म्हणजे जेवढं तुम्ही सामाजिक हेल्थ तुमची चांगली असेल, तुम्ही मिसळत असाल आपल्या वयाच्या मुलींमध्ये म्हणा किंवा चांगल्या लोकांमध्ये, तर तो तुमच्याकडे चांगली माहिती येत जाईल आणि मग तुम्ही योग्य निर्णय घ्यायला सक्षम व्हाल. ते हे तीन गोष्टी तर महत्वाच्या आहेत. या हे करता करताच त्यांना त्यांच्या तब्येतीची ओळख व्हायला लागेल आणि ती काळजी घ्यायला लागते. त्यामुळे त्यांनी, त्यांच्यावर कुटुंब पूर्ण अवलंबून आहे, असणार आहे पुढे.
0: बरोबर.
1: हे महत्व त्यांना कळलंच पाहिजे.
0: क्या बात आहे. नक्कीच. आणि ह्या सगळ्याबद्दल जनजागृती व्हावी ह्याच हेतूने पुण्याची संस्था असेल ज्ञान प्रबोधिनी, तुमचं हॉस्पिटल असेल सेवा, आणि रेडिओ विश्वास यांनी,
1: रेडिओ विश्वास आणि किंवा रुचिता हे जेव्हा तिच्यापर्यंत पोहोचलं तेव्हा तिने अगदी इंटरेस्ट घेऊन आणि खरंच प्रोजेक्टचं महत्त्व तिला पटल्यानंतर तिने जे काही सहकार्य केलं आहे ते पाहता म्हणजे माझ्या किंवा अजून ज्या प्रोजेक्टच्या बाकीच्या पार्टीच्या सुद्धा मनामध्ये असं आलं की आपण अजून करायला हरकत नाही. आणि सगळ्यात गंमत म्हणजे इथे आपण पाहिलं, आपण ज्या टेस्ट घेतल्या त्याच्यातच आपण बघितलं की कुठल्या लोकॅलिटीमधल्या बायकांचं पॉझिटिव्ह आलंय, कित्येक बायकांचं आलंय पॉझिटिव्ह. चांगल्या ठिकाणी आपण समाजातला एक चांगला स्तर म्हणतो तिथे कमी आहे प्रमाण खूप, आणि ह्या ठिकाणी खूप आहे. आता आम्ही जो काय प्रोजेक्ट एकूण केला त्याच्यामध्ये आत्ता केला, पुढे चालू ठेवू का नाही हे अजून अजून मध्ये जरा ब्रेक घेऊन सगळं डेटा कलेक्शन करून आणि अनालिसिस करून आपण बघतोय. पण नाशिकमध्ये प्रमाण जास्त निघालं. ओव्हरऑल प्रमाण तिन्ही जिल्हे एकत्र करून बघितलं तर 4.5-5% मध्ये येतं, विच इज नॉर्मल. पण आपलं जे आलं आहे ते 7-8-9% पर्यंत आलेलं आहे पॉझिटिव्हिटीचं, तर त्यामुळे ते आपल्याला जरा लक्षात घेतलं पाहिजे.
0: नक्कीच सगळ्याच महिलांनी योग्य वेळी योग्य ती काळजी घेणं आणि संबंधित तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन घेणं खूप गरजेचं आहे. नक्कीच आम्ही करमणूक जरी करत असलो तरी सामाजिक बांधिलकी जपण्याचा सुद्धा प्रयत्न करतो आहोत. आणि वेगवेगळ्या स्तरावरच्या महिलांचं असेल किंवा वयोगटातल्या व्यक्तींचं असेल ही जनजागृती करण्याचा सुद्धा आम्ही प्रयत्न करतोच आहोत.
1: एक गोष्ट या प्रोजेक्ट विषयी सांगायची राहिली म्हणजे आपण नुसतंच हे टेस्टिंग करून थांबलेलो नाहीयेत, तर त्याच्यात ज्यांना पॉझिटिव्ह आलेत ते कोणत्या प्रकारचे मायनर असतील तर तसं, म्हणजे अदर्स असतील तर तसं, आणि 16-18 पॉझिटिव्ह असले मेजर हाय रिस्क असेल ते तर त्यांना पुढे सर्वायकल पॅप्समिअर करणं किंवा कॉल्पोस्कोपिक एक्झामिनेशन करून पुढे डिटेक्शन करणं हा इथपर्यंतचा सल्ला. आपण फ्री ऑफ कॉस्ट दिली, ही टेस्ट सुद्धा आपण फ्री ऑफ कॉस्ट केलेली आहे हेही सांगायचं महत्वाचं आहे. तर या पद्धतीने खूप बायकांपर्यंत आपण पोहोचलो आणि मला पण खूप समाधान मिळालं हे करताना.
0: वा, म्हणजे या तुमच्या बोलण्यातून हे लक्षात आलं की आपण जे म्हणतो आहोत सामाजिक बांधिलकी, तर सगळ्या स्तरावरच्या व्यक्तींना कदाचित बऱ्याच वेळेला असं होतं की अशा टेस्ट खर्चिक असतात, त्यामुळे सुद्धा बायका ह्याकडे दुर्लक्ष करतात की जाऊ दे आपल्यावर खर्चिक
1: असतात हे नक्कीच आहे. आणि म्हणून मला जास्त महत्व वाटतं ह्याचं. आणि इथे तुम्ही 150 केलं पण मी अजून 150 वर बाहेर केल्यात ना नाशिकमध्येच, त्यामुळे एकूण आपण जास्त जणींपर्यंत पोहोचलो.
0: आणि तेही मोफत त्यांची सगळी तपासणी केली आणि पुढे सुद्धा तुमचं मार्गदर्शन त्यांना
1: हो लाभेलच डेफिनेटली.
0: नक्कीच खूप छान आपण सगळ्यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रोजेक्ट केला आणि यापुढेही आपण वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करतच राहणार आहोत.
1: तुमचं काम खूप छान आहे
0: आणि तुमचं देखील मार्गदर्शन आणि सहकार्य यापुढेही असंच मिळत राहील अशी आशा करते. आणि आज तुम्ही इथे आलात आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांशी इतक्या छान गप्पा मारल्या, गप्पांपेक्षा मी म्हणेन की मार्गदर्शन केलं, यातून बऱ्याच महिलांच्या ज्या काही शंका असतील त्याचं निरसन झालं असेल असं आपण म्हणायला काही हरकत नाही. आज आपण वेळात वेळ काढून इथे आलात आणि ही सगळी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार, धन्यवाद.
1: आणि छान, मलाही छान वाटलं. तुमच्या सगळ्यांच्या कार्याला ज्या अनेक शुभेच्छा आहेत आणि धन्यवाद मला बोलवल्याबद्दल.
0: गेल्या काही दिवसांपूर्वी ज्ञानप्रबोधिनी पुणे, सेवा हॉस्पिटल नाशिक आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने 150 महिलांची सर्वाइकल कॅन्सर टेस्ट करण्यात आली. आणि ह्या सगळ्याचं नेमकं कारण काय होतं आणि या मागचा उद्देश ह्या सगळ्याच विषयी प्रकाश टाकण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित होत्या नाशिकच्या सेवा हॉस्पिटलच्या संचालिका डॉक्टर निलिमा कुलकर्णी, ज्या स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञ आहेत. तर कार्यक्रमात वेळ झाली आता इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: मराठी चित्रपटांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे मंत्र्यांची सून या चित्रपटावरलं. जगदीश खेबुडकर यांच्या गीताला संगीत आहे यशवंत देव यांचं. आणि हे गीत ऐकूया आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: नमस्कार, मी अंकुश चौधरी. तुम्ही ऐकता रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आणि त्या कार्यक्रमात हे गीत ऐकूया शेजारी या चित्रपटामधलं. जयश्री यांनी गायलेलं हे गीत आहे शांताराम आठवले यांचं. गीताला संगीत दिलं आहे मास्टर कृष्णराव यांनी.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज। रसिको नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा। रसिको FLOA म्हणजेच फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत। दर भागामध्ये आपण फॉरेन लँग्वेज शिकलेल्या व्यक्तींचा अनुभव या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेत असतो। एक म्हणजे जर्मन आणि दुसरी फ्रेंच, या दोनही भाषा फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन्सद्वारे अतिशय माफक दरामध्ये आणि ऑनलाईन पद्धतीने सर्व वयोगटातल्या व्यक्तींना शिकवल्या जातात आणि याचा लाभ घेतलेल्या अनेक व्यक्तींशी आतापर्यंत आपण गप्पा मारलेल्या आहेत, त्यांचा अनुभव आपण जाणून घेतलेला आहे। याच अनुषंगाने आज माझ्याशी खास पनवेलहून दोघं जण जोडले गेलेले आहेत। एक म्हणजे शार्दुल लुंपटकी आणि त्याच्या टीचर स्वप्ना आत्रे या आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय पनवेल रायगड या ठिकाणाहून दोघेही जोडले गेलेले आहेत। तर त्यांचा एकूणच अनुभव कसा होता आज आपण ह्या दोघांशीही गप्पा मारणार आहोत। तर गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी त्यांचं स्वागत करते। शार्दूल आणि स्वप्ना मॅडम, तुम्हा दोघांचंही रेडिओ विश्वासच्या स्टुडिओमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत।
5: थँक्यू मॅम, धन्यवाद।
1: येस शार्दूल, तू कितवीला गेलायस आता?
5: मी आता 8वीला गेलोय।
1: बर, आणि मॅडम तुम्ही कितवीच्या विद्यार्थ्यांना शिकवता आणि कुठला विषय शिकवता?
5: नमस्कार, ऍक्च्युली आमचं प्रायमरी सेक्शन आहे फडके विद्यालय नवीन पनवेल येथे, इंग्रजी माध्यमात मी प्रायमरी सेक्शनला आहे आणि आमच्याकडे साधारण इयत्ता पहिली पासून 7वी पर्यंतचा वर्ग असतात। वेगवेगळे विषय असतात, प्रायमरी सेक्शन असल्यामुळे साधारण इंग्रजी गणित हे विषय मी घेते।
1: अच्छा, बरोबर। आणि तुम्हाला फ्लोआ बद्दल कधी समजलं?
5: फ्लोआ बद्दल ऍक्च्युली आमच्या शाळेमध्ये रोटरी क्लबनी कॉन्टॅक्ट केला होता, त्यांचे काही रोटेरियन्स आले होते, म्हणजे शाळेमध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले जातात, तर त्या संदर्भात एकदा आम्ही भेटलो असताना त्यांनी आम्हाला या त्यांच्या पद्धतीची म्हणजे फ्लोच्या बद्दल माहिती दिली आणि मग आमच्या हेडमिस्ट्रेस माननीय शीतल साळुंके मॅडम त्यांनी ती कल्पना उचलून धरली आणि आम्ही तेव्हाच ठरवलो की आपल्याला जेवढ्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळवून देता येईल त्याचा आपण करूया प्रयत्न।
1: अच्छा, बरं। मग ह्या गेल्या काही दिवसामध्ये आतापर्यंत किती स्टुडंट एनरोल झाले असतील यामध्ये?
5: सध्या मागच्या वर्षीच आम्ही ऍक्च्युली हा उपक्रम राबवला होता, त्यामुळे हे आमचं सध्या दुसरं वर्ष आहे। मागच्या वर्षी साधारण 77 म्हणजे 77 विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते आणि या वर्षीसाठी आम्ही जवळजवळ 100 टप्पा गाठायचं ठरवलंय, त्याचं आता रजिस्ट्रेशन चालू आहे पुढच्या ह्याच्यातले।
1: अच्छा, बरं। आणि त्यामध्ये जर्मन आणि फ्रेंच या दोन्ही भाषांमध्ये विद्यार्थी शिकतात का?
5: नाही, आम्ही सध्या तरी फक्त जर्मनच्या साठी प्रयत्न करतोय, पण येणाऱ्या काही वर्षांमध्ये फ्रेंच आणि जर्मन असं दोन्हीसाठी संधी द्यायची असे ठरवलंय।
1: अच्छा, बर बर। आणि कसा आहे रिझल्ट, काही रँक होल्डर काही आहेत का?
5: हो, साधारण 77 विद्यार्थ्यांपैकी 65 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती आणि

0: शिक्षक सुद्धा बसलेत का किंवा ते पण करतायत का हे कोर्सेस?
1: हो हो, म्हणजे मागच्या वर्षी नव्हतं पण या वर्षी आम्ही नक्कीच शिक्षकांना पण प्रोत्साहन दिलंय आणि आमचा जवळजवळ 35 स्टाफ आहे, त्यापैकी 20 त्यासाठी एनरॉल केलंय.
0: अच्छा, आणि तुम्ही सुद्धा काही कुठली लँग्वेज शिकायचा प्रयत्न करताय का?
1: हो, ऍक्च्युली जर्मन साठीच मी सुद्धा माझं नाव एनरॉल केलंय आणि कॉलेजमध्ये असताना आम्ही फ्रेंच शिकलोय थोडं, त्यामुळे मी म्हटलं आता आधी जर्मन आणि वेगवेगळ्या हळूहळू भाषा वाढवत जाव्या.
0: बरं, काय वाटलं होतं एकूणच तुम्हाला जेव्हा रोटरी क्लब कडून कळलं की अशा पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने शिकवलं जाणार आहे, तर कितपत वर्कआउट होईल असं तुम्हाला वाटलं होतं किंवा काय वाटलं होतं नेमकं?
1: ऍक्च्युली थोडस साशंक होतो आम्ही, कारण कोरोनामध्ये आपण सर्वांनीच ऑनलाईन कसं शिक्षण किंवा त्यातले काही वेगवेगळे असे काही गोष्टी होत्या की ज्या तेवढ्या वर्कआउट होतील असं वाटलं नव्हतं, पण सरप्राइझिंगली हे इतकं छान त्यांनी ते व्हिडिओज आणि ह्याच्या थ्रू बनवलंय ना विद्यार्थ्यांकरता किंवा जो कोणी शिकणारा असेल तो, की ती लँग्वेजची आम्हाला गोडीच निर्माण झाली आणि मग आणखीन पुढचे पुढचे व्हिडिओज बघून बघून आपण कधी ते पुढचं पुढचं काही कम्युनिकेशन करतोय असं वाटायला लागलं. म्हणजे जेवढी अपेक्षा होती त्यापेक्षा खूप सुंदर रीतीने त्यांनी ते व्हिडिओज फॉर्म केले आणि नक्कीच त्याचा फायदा होईल जो कोणी ह्याच्यात करायचा प्रयत्न करतो.
0: त्याकडे मी येणारच आहे की सध्या ह्या सगळ्या परकीय भाषा शिकण्याला किती महत्व आहे एकूणच अकॅडमिक्स मध्ये असं तुम्हाला वाटतं?
1: हो नक्कीच आहे, प्रश्नच नाही, कारण आपल्या सगळ्यांना माहितीये एनईपी म्हणजेच न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 जेव्हापासून जाहीर झाली आणि आता ती आमच्या शाळेने 2 इम्प्लिमेंट सुद्धा केली आहे, तर ती शिक्षणामध्ये इतकी आवश्यक आहे. नुसतंच इंग्रजी नाही आणि त्याच्याच सोबत आपली मातृभाषा मराठी, पण इतर लँग्वेजेस जशी फ्रेंच, जर्मन, जॅपनीज किंवा इतर ज्या आहेत आणि त्याच्याच सोबत आपली इंडियन लँग्वेजेस सुद्धा, तर या शिकण्याचं महत्व नक्कीच मोठं आहे. त्याच्यामुळे मुलांना पुढे करिअरसाठी खूप साऱ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा फॉरेन लँग्वेजला खूप महत्व आलं आणि याचा फायदा जर शालेय शिक्षणातच करता करता करायला मिळतोय, त्यामुळे विद्यार्थ्यांना नक्कीच त्याची गोडी लागून पुढे छान काहीतरी करता येईल असं वाटतं.
0: वा, बरं, तुम्हाला जेव्हा हा कोर्स शाळेमध्ये सुरू करायचा होता तेव्हा पालकांशी काही वेगळं असं चर्चासत्र घ्यावं लागलं का? त्यांना कन्व्हिन्स करणं वगैरे हा कधी काही टास्क ठरला का तुमच्यासाठी?
1: नाही, खूपच म्हणजे मला सांगायला आनंद होईल की आमच्या शाळेचे पालक इतके कोऑपरेटिव्ह आहेत की शाळेनी कोणताही उपक्रम हातात घेतला आणि त्याची जर माहिती साधारण विद्यार्थ्यांपर्यंत नोटीस मार्फत किंवा व्हॉट्सअप ग्रुप मार्फत पोहोचवली तर त्याला खूप उत्कृष्ट त्यांचं प्रोत्साहन मिळतं. आणि सर हे म्हणजे फॉरेन लँग्वेजचा कोर्स शिकण्यासाठी जर आम्हाला कोणालाच कन्व्हिन्स वगैरे करावं लागलं नाही, स्वतःहूनच पटापट एंट्री झाल्या.
0: अच्छा, बरं, एकूणच परदेशामध्ये जाण्यासाठी किंवा तिथे काही करिअरच्या ऑपॉर्च्युनिटीज मिळवण्यासाठी ही भाषा किती गरजेची असं तुम्हाला वाटतं?
1: आहे, नक्कीच आहे, कारण परदेशात आपण बघतो की आपल्या वेगवेगळ्या देशांमध्ये त्यांच्या भाषेला अत्यंत महत्व आहे आणि जसं जर्मन असेल, जॅपनीज असेल किंवा ह्या खूप आपल्या संस्कृतीशी पण संबंधित आहेत, त्यामुळे आपण जर साधारण बाहेरच्या देशांमधला अभ्यास केला तर आता सुद्धा जर्मनमध्ये संस्कृत जर का तुम्ही छान शिकले असाल किंवा PhD वगैरे असाल तर त्यांच्या थ्रू सुद्धा लँग्वेज टीचर म्हणून जॉब्स मिळतात. तसंच आपल्या इंडियामध्ये सुद्धा, भारतामध्ये सुद्धा फॉरेन लँग्वेज साठी वेगवेगळ्या करिअर ऑपॉर्च्युनिटीज येणाऱ्या काही काळामध्ये जास्त मोठ्या प्रमाणात येणार आहे आणि ते त्याच्यासाठी जर आमच्या शाळेतून जी मुलं नवीन पिढी तयार होती ते जर आधीच त्याच्यासाठी तयार असतील तर त्यांना मला नाही वाटत की काही पुढे जाऊन जॉबचा प्रॉब्लेम येऊ शकतो.
0: वा, ज्यांनी हे सुरू केलंय शैलेश लेले सर, तर त्यांना काही जर का वोट ऑफ थँक्स द्यायचे झाले तर कसे द्याल? आणि ह्यामध्ये जर का तुम्हाला काही असं वाटतंय की ह्याच्यामध्ये काही गोष्टी सुधारल्या पाहिजे, काही टिप्स तुम्हाला द्यायच्या असतील तर तुम्ही त्या काय देऊ इच्छिता?
1: टिप्स तर बहुतेक तरी आता अजून नाही आहेत माझ्याकडे, कारण आम्ही तसे यासाठी थोडेसे नवीन आहोत. आम्हाला मागच्या वर्षीपासून जे काही अनुभव मिळाले ते तर खूपच छान, टाइमली सगळं व्यवस्थित आहे, म्हणजे टेक्निकल ग्लिच सुद्धा मुलांना परीक्षा देताना वगैरे काही असा आला नाही, त्यामुळे खरोखर आयोजक जे आहेत शैलेश सर खूपच उत्कृष्ट काम करतात. आणि त्यांचं मला मुख्य म्हणजे विजन आवडलं की ते ज्या पद्धतीने ह्या सगळ्या मुलांसाठी नव्या पिढीसाठी करतायत आणि तेही एवढ्या मोठ्या प्रमाणावर, ते खरंच म्हणजे कमेंडेबल आहे त्यांच्यासाठी खरंच थँक्यू सो मच सर.

0: वा, शार्दूलकडे येते आता थोडस.
1: हा मॅम,
0: तू जर्मन भाषेच्या किती लेवल शिकलास?
1: मी सध्या तरी फर्स्ट लेवल पास केली आहे.
0: बर, आणि कितवीत असताना तुला समजलं होतं ह्याबद्दल?
1: सिक्स्थ मध्ये असताना.
0: आणि मग तू काय सांगितलंस घरी, मला हे असं शिकायचंय, ही भाषा शिकायची, असं सांगितलं होतंस?
1: हो, पहिले जर जेव्हा ते आलेलं तेव्हा तर मी अपसेंट होतो, मला समजलं नाही. पण नंतर जेव्हा दुसऱ्या टीचर्स कडनं आणि माझ्या फ्रेंड्स कडनं मला ते समजलं, तेव्हा मग मी माझ्या आई बाबांना सांगितलं की माझे सगळे मित्र पण आहेत, त्यामुळे मला पण ती भाषा शिकायची आहे, आणि नवीन शिकणं ते कधी पण चांगलंच असतं. त्यामुळे मी पण आई वडिलांना सांगितलं की मला ही भाषा शिकण्यासाठी तुम्ही परमिशन द्या.
0: बर, आणि मग तू अशा पद्धतीने त्याच्यामध्ये एनरोल झालास?
1: हो.
0: शिकताना कधी काही अवघड वाटलं का?
1: नाही, शिकताना म्हणजे जर्मन भाषा ही इतर भाषांपेक्षा थोडी सोपी आहे, कारण त्याची जी लिपी आहे ती एकदम इंग्लिश सारखीच असते. पण जसे इतर भाषा असतात, जापानीज, चायनीज, रशियन, त्यांची लिपी जरा वेगळी असते. पण जर्मन मध्ये एक प्रॉब्लेम असतो, म्हणजे कठीण असतं, ते म्हणजे ट्रान्सलेशन.
0: अच्छा.
1: एकदम वर्ड टू वर्ड नसतं ते ट्रान्सलेशन. जसं आपण इंग्लिश मध्ये पेन म्हणतो, पण जर्मन मध्ये त्याला कुगल श्रायबर म्हणतात, तर ते लिटरल असतं. मग ते सर्व वर्ड्सला काय ट्रान्सलेशन आहे ते पाठ करावं लागतं.
0: अच्छा. मग हे ऑनलाईन पद्धतीने शिकत असताना जे काही अडचणी येत होत्या त्या तू मग कशा कोणाकडून सॉल्व्ह करून घेतल्यास?
1: ते तर म्हणजे जे व्हिडिओ होते ते तर खूपच इन्फॉर्मेटिव्ह होते आणि चांगले होते. ते असं खेळवत खेळवत इन्फॉर्मेशन द्यायचे. आणि अजून म्हणजे समजा काही डाऊट्स वाटले तर मी ते युट्यूब वरनं पण बघायचो. आणि अजून म्हणजे एक ऍप आहे डुओलिंगो नावाचं, माहितीच असेल. त्याच्यावरती सर्व लँग्वेजेस आहेत आणि ते अजून सोप्या पद्धतीने सांगतात.
0: अच्छा.
1: त्याच्यावरनं पण माझे डाऊट्स क्लिअर झाले.
0: अच्छा. मग ज्यावेळेला परीक्षा होती, जेव्हा त्याचा पेपर सॉल्व्ह करायचा होता, त्यावेळेला काही धाकधूक होती का मनामध्ये की आता आपण कशा पद्धतीने उत्तर देऊ शकू, काय असं कधी वाटलं?
1: हा, ते तर सर्वच एक्झामला असते धाकधूक धाकधूक. त्याच्यात काय नवीन नाही. पण असं होतं की आपल्याला आता अभ्यास केलाय तर तो पेपर चांगल्या पद्धतीने द्यायचाच आहे.
0: बर, ज्यावेळेला रिझल्ट लागला तर तो अपेक्षित होता की अगदीच अनपेक्षितपणे सुखद धक्का होता?
1: म्हणजे पेपर तर मला चांगला गेलेला, पण एवढा चांगला रिझल्ट येईल असं वाटलं नव्हतं मला की मी जिल्ह्यात पहिला आणि नॅशनल दुसरा येईल हे वाटलं नव्हतं मला.
0: क्या बात आहे. ज्या घरी सगळ्यांना कळलं मग तेव्हा त्यांना कसा आनंद झाला होता, काय त्यांनी कौतुक केलं तुझं?
1: त्यांना तर खूपच आनंद झाला. म्हणजे नॅशनली सेकंड आलो इथं त्यांना माझ्याकडनं अपेक्षित नव्हतं एवढं. त्यांच्यासाठी ते खूपच चांगलं होतं.
0: जेव्हा तू शिकत होतास तेव्हा असं कधी घरी चर्चा व्हायची का की आमचा मुलगा वेगळी भाषा शिकतोय, किंवा एक काहीतरी बोलून दाखव रे, काय शिकलास तू, कसे असतात शब्द, ह्याला काय म्हणतात, अशी कोणाची काही उत्सुकता तुला बघायला मिळाली का?
1: हो, माझे बाबा होते ना ते त्यांच्या तरुणपणी ते पण जर्मन शिकायचे, त्यांना पण जर्मन थोडं थोडं येत, त्यामुळे असं मध्ये मध्ये मी आणि माझे बाबा मध्ये मध्ये कन्व्हर्सेशन करायचो जर्मन मध्ये.
0: बर, क्या बात आहे. बर बर, तुला काही ऐकवायला आवडेल का मला जर्मन भाषेत?
1: हो चालेल. मी माझं इंट्रोडक्शन देतो.
0: हा ठीक
1: आहे. हॅलो गुटन टाग, म्हणजे हॅलो गुड डे. इश हॅज द शार्दूल उमेश लुंपाटकी. माय नेम इज शार्दूल उमेश लुंपाटकी. इश बीन ड्राईज हिंतन यार आल्ट. आय एम 13 इयर्स ओल्ड. इश लर्न्ड इन एव्हीबी फडके विद्यालय. आय लर्न इन एव्हीबी फडके विद्यालय. माइन हॉबीज sing tabla und Schach spielen. Mein hobbies are tabla and chess play. Thank you. Danke.
0: अरे वा, क्या बात आहे, मस्त, खूपच छान वाटलं. तर आता याच्यामध्ये पुढे काही पुढचा लेवल पण शिकायचा तुझा विचार आहे?
1: हो, आता मी सेकंड लेवल साठी पण माझं नाव एनरोल केलं आहे आणि मला याच्या लास्ट लेवल पर्यंत जायचंय.
0: बर.
1: आणि माझा असा काय प्लॅन नाही की जर्मन करिअर मध्ये वापरायचा. मी हे जस्ट एज अ हॉबी शिकतोय.
0: अच्छा. बरोबर. मग तुला मोठं झाल्यावर काय व्हायचंय?
1: मोठं झाल्यावर म्हणजे माझं अजून काय एवढं ठरलं नाही, पण मला जेई मेन आणि ऍडव्हान्स जून IIT कॉलेजमध्ये जायचंय आणि मग तिथून पुढे बघेन.
0: अच्छा. आज जेव्हा तुझी मुलाखत रेडिओवरून प्रसारित होणार आहे हे तू कोणाला सांगितलंयस का, आणि तुला त्याच्याबद्दल कशी आहे एक्साइटमेंट?
1: हो, म्हणजे मी माझ्या सर्व फ्रेंड्स आणि फॅमिलीला हे सांगून ठेवले की तुम्ही नक्कीच माझी मुलाखत या रेडिओवरती ऐकावे. आणि मला म्हणजे पहिलाच अनुभव आहे असं काही रेडिओवरती ते पण. फॅमिली तर एकदम असं आश्चर्यचकित झाले की माझी मुलाखत रेडिओ वरती होणार आहे हे ऐकून.
0: वा, तुझा पण खूप छान अभ्यास आहे, तर तुला इतके छान मार्क्स मिळालेत आणि एकूणच तुझ्याबद्दल सगळं ऐकून छान वाटलं. तर तुला आत्ता बरेच तुला आत्ता बरेच श्रोते ऐकतायत, काही तुझ्या वयाची मुलं पण ऐकत असतील, तर मग त्यांना तुला असं काही सांगावं असं वाटतं का की अभ्यासा व्यतिरिक्त पण काहीतरी शिका?
1: कुठली भाषा शिकणं हे कधीही चांगलंच आहे, त्यामुळे इतर भाषा शिकलीच पाहिजे. आपण आपलं ज्ञान कधीच आपलं वाया जात नाही. मी स्वतः जर्मन भाषा सोबत माझ्या हॉबीज पण कंटिन्यू करतोय. तबला वाजवता येतं मला, मी 4 परीक्षा दिल्या आहेत तबल्यामध्ये पण.
0: क्या बात आहे.
1: तर आपण नवीन भाषा शिकता गेलोच पाहिजे. फ्लोआ सोबत तुम्ही नक्कीच नवीन भाषा शिकू शकता, जर्मन फ्रेंच शिकू शकतात.
0: वा नक्कीच, खूपच छान. एकूणच तुझ्याशी आणि मॅडम तुम्हा दोघांशीही खरं तर बोलून खूप छान वाटलं. अतिशय उत्स्फूर्तपणे आणि खूप छान ओघवत्या शैलीत दोघांनी आज गप्पा मारल्या आणि फ्लोआचं काम खूप वेगवेगळ्या ठिकाणी सुरू आहे आणि खूप छान पद्धतीने सुरू आहे हे लक्षात आलं. आणि तुला असेच पुढच्या सगळ्याच परीक्षांमध्ये आणि इतरही शाळेच्याही परीक्षांमध्ये छान मार्क्स मिळावे आणि तुझं करिअर असं छान एका उंचीवर जावं अशा सदिच्छा देते. आणि मॅडम तुम्ही सुद्धा आज ह्या चर्चा सत्रामध्ये उपस्थित राहिलात आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांशी इतक्या छान गप्पा मारल्या, त्याबद्दल तुमचे देखील आभार. आणि या शार्दूल तुला पुढच्या सगळ्या भवितव्यासाठी अतिशय मनपूर्वक शुभेच्छा.
1: थँक्यू मॅम, थँक्यू सो मच.
0: तर आज तुम्ही इथे आल्याबद्दल तुम्हा दोघांचेही मनपूर्वक आभार. तर मंडळी, फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन्स ह्या कार्यक्रमामध्ये आज आपण गप्पा मारल्या शार्दूल लुंपटकी आणि स्वप्ना अत्रे यांच्याशी. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत अंजान यांचं, शैलेंद्र सिंग आणि अशोक खरे यांनी गायलेलं दीवाना तेरे नाम का। या चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे राम लक्ष्मण यांचं।

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
3: मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं हसरत जयपुरी यांचं गीत आता ऐकणार आहोत. गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं आणि हे गीत आहे अराउंड द वर्ल्ड या चित्रपटामधलं.

0: में खुफा हो गया ना।
1: अरे हजरता मुझे टोनिया से बचाओ, ए हजरता
2: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
3: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच।
2: ते कसं?
3: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग।
2: बर,
3: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच।
2: स्मार्ट प्लॅन,
3: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन। अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।
4: ऐकूया घमंडी या चित्रपटामधलं गीत। ही गीतरचना आहे मेहबूब सारवार यांची, या गीताला संगीत दिला आहे गोविंद नरेश यांनी आणि गायिका आशा भोसले।

आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मित्रांनो, मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, याद किया दिलने कहां हो तुम या आपल्या सेगमेंटमध्ये आज आपण भारतीय चित्रपटसृष्टीतील एका ख्यातनाम अभिनेत्याची आठवण करणार आहोत. हा अभिनेता नंतर काही काळ राजकारणात देखील आला, समाजकारणात देखील त्यांचं मोठं काम आहे. हे अभिनेते होते अभिनेता सुनील दत्त. त्यांची आज आठवण करण्याचं कारण, 6 जून हा त्यांचा जन्मदिवस. 6 जून 1929 या दिवशी सुनील दत्त यांचा जन्म झाला. सुरुवातीला काही काळ त्यांनी आकाशवाणीवर निवेदक म्हणून देखील काम केलं होतं. यानंतर ते चित्रपटाच्या माध्यमातून रसिकांच्या भेटीला आले आणि एक अतिशय लोकप्रिय अभिनेते म्हणून त्यांनी ख्याती मिळवली. मित्रांनो, अभिनयासोबतच त्यांना समाजकारण याची खूप आवड होती आणि सुरुवातीपासूनच ते या कामामध्ये इन्वॉल्व्ह झाले होते. आज त्यांची अशीच एक आठवण त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने. मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल 1962 सालच्या युद्धात जे भारत आणि चीन यांच्यामध्ये झालं होतं, या युद्धामध्ये आपल्या देशाचा पराभव जरी झाला असला तरी भारतीय सैनिकांचे मनोधैर्य वाढावे म्हणून चित्रपट कलावंतांनी सैनिकांना भेटून त्यांच्यासोबत काही सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले होते आणि यात अग्रणी होते आपले सुनील दत्त. आपण शूरवीर आहात, आम्ही सर्वजण आपल्या पाठीशी आहोत असा संदेश यातून त्यांना द्यायचा होता. सुनील दत्त आणि नरगिस यांनी जो कल्चरल ग्रुप तयार केला होता, या ग्रुपचे नाव होते अजंता कल्चरल ग्रुप. अजंता ही सुनील दत्त यांची स्वतःची चित्रपट निर्मिती संस्था देखील होती. या कल्चरल ग्रुपमध्ये अनेक चित्रपट तारका होत्या. हे सर्व कलावंत बॉर्डरवर जाऊन सैनिकांच्या भेटीगाठी घेत, त्यांची विचारपूस करत, पराजयाने मनात आलेले नैराश्याचे मळब दूर करत, त्यांच्यासोबत काही सांस्कृतिक कार्यक्रम करत असे. त्यांच्यासोबत गाणे म्हणायचे, डान्स करायचे, पराभवाचे दुःख त्यांना विसरायला लावायचे आणि नव्या जोमाने त्यांना पुन्हा एकदा काम करण्याची स्फूर्ती या कार्यक्रमातून मिळावी हा या कल्चरल ग्रुपच्या कार्यक्रमाचा उद्देश असायचा. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना जेव्हा या कार्यक्रमाची माहिती कळाली तेव्हा त्यांनी अभिनेता सुनील दत्त यांना दिल्लीत आल्यानंतर भेटण्याचे निमंत्रण दिले. त्यावेळी अजंता कल्चरल ग्रुप हा काश्मीरमध्ये लडाख येथे सैनिकांच्या सोबत काही कार्यक्रम करत होता. सुनील दत्त यांनी पंतप्रधानांच्या निमंत्रणाचा स्वीकार करून त्यांना भेटण्याचे मान्य केले. परंतु ज्या दिवशी त्यांना पंतप्रधान नेहरू यांना भेटायचे होते त्या दिवशी लडाख येथे खूप बर्फवृष्टी झाली. जम्मू काश्मीरमधील सर्व रस्ते बंद झाले. पुढचे 3 दिवस त्या ग्रुपला तिथेच काश्मीरमध्ये थांबावे लागले. त्यानंतर हा ग्रुप जेव्हा दिल्लीला पोहोचला तेव्हा सुनील दत्त यांना असे वाटले की आता पंतप्रधानांची भेट काही होऊ शकणार नाही, कारण आपल्याला जी तारीख दिली होती ती उलटून आता 3 दिवस झाले आहेत. तरी एक चान्स घ्यावा म्हणून त्यांनी पंतप्रधान कार्यालयाला आपल्या ग्रुप दिल्लीत आला आहे असे सांगितले. सुदैवाने पंतप्रधान नेहरू त्या दिवशी दिल्लीतच होते. पंतप्रधान कार्यालयाकडून लगेच त्याच संध्याकाळी त्यांना पंतप्रधानांना भेटण्यासाठी बोलावले. पंडित नेहरू यांनी सर्व ग्रुपचे खूप कौतुक केले आणि ते करत असलेल्या कामाची त्यांनी प्रशंसा केली. आपण करीत असलेले कार्य ही एक प्रकारची देशसेवाच आहे असं त्यांनी सांगितलं. लडाख येथील कार्यक्रमाची संपूर्ण माहिती त्यांनी घेतली. कार्यक्रम कसा केला, काय केला याची विचारणा केली. सर्व ग्रुप खूप भरभरून पंतप्रधान नेहरू यांना माहिती देत होता, परंतु त्यावेळी अभिनेते सुनील दत्त मात्र थोडे चलबिचल होत होते. पंडित नेहरू यांच्या ते लक्षात आलं. त्यांनी
सुनील दत्त यांना विचारलं काय तब्येत ठीक आहे ना तुमची, तेव्हा सुनील दत्त म्हणाले प्रश्न तब्येतीचा नाही सर, फक्त आपल्याशी बोलताना आम्ही घड्याळाकडे पाहायचे विसरलो आणि आत्ता आमची फ्लाईट आहे मुंबईला जाण्यासाठी, कदाचित इथं अजून थोडा वेळ काढला तर ती मिस होऊ शकते कारण आम्ही अजून इथेच आहोत, आम्हाला एअरपोर्टवर पोहोचायला वेळ लागेल. पंतप्रधानांनी सांगितले काही काळजी करू नका, मी व्यवस्था करतो. पंतप्रधान ऑफिसकडून लगेच दिल्ली एअरपोर्टला फोन करून काही मिनिटांसाठी ती फ्लाईट थांबवण्यात आली. पंतप्रधान पंडित नेहरू यांनी सर्व अजंता कल्चरल क्लबच्या सभासदांना एक भेटवस्तू दिली, त्यांच्या कामाचे पुन्हा एकदा भरभरून कौतुक केले आणि त्यांची विमानतळावर रवानगी केली. विमानतळावर फ्लाईट त्यांचीच वाट पाहत होते. पंतप्रधानांच्या कार्यशैलीचा एक वेगळा पैलू सुनील दत्त यांना पाहायला मिळाला. सुनील दत्त यांनी आपले अभिनयाचा प्रवास थांबवल्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. 1984 साली ते पहिल्यांदा मुंबईच्या उत्तर पश्चिम मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. 1987 साली पंजाबमधील अतिरेक्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मुंबई ते अमृतसर ही सद्भावना यात्रा त्यांनी काढली. या यात्रेतून त्यांनी जवळपास 500 ठिकाणी सार्वजनिक सभा घेतल्या. लोकांमध्ये बंधुभाव सौहार्द जागवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. 1998 साली पाकिस्तान सरकारच्या निमंत्रणावरून ते त्यांच्या जन्मगावी पंजाब पाकिस्तानमध्ये गेले होते. काँग्रेसच्या सरकारमध्ये सुनील दत्त काही काळ मंत्री देखील होते. विविध भारतीवरील एका कार्यक्रमात सुनील दत्त यांनी ही नेहरूंच्या सोबतची आठवण सांगितली होती. मित्रांनो, 6 जून हा अभिनेता सुनील दत्त यांचा जन्मदिवस. त्यांच्या अभिनयाने नटलेल्या अनेक भूमिका तुम्ही बघितल्या असतीलच, पण हा एक वेगळा अनुभव समाजकार्याचा, त्यांच्या देशसेवेचा मी तुमच्यासोबत शेअर केला. हा अनुभव तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. मित्रांनो, मी धनंजय कुलकर्णी आज इथेच थांबतो. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज

0: माझा एक हट्टी शेजारी आहे. संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकतं. मी म्हटलं, अरे बाबा, नावच आहे पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला, आता बसवूनच घेतो. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
1: हर घर सूर्य घर.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात क्रोध या चित्रपटामधलं अंजान यांचं गीत मोहम्मद असिस यांच्या आवाजात. संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा।
2: संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया दिलवाले या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं इंदिवर यांचं गीत। संगीतकार बप्पी लहरी।

0: नमस्कार. श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी संचलित दत्त महासंस्था अहिल्यानगर निर्मित दत्तात्रेय सत्संग मंडळ नाशिक यांच्यातर्फे अधिक मासाचं औचित्य साधून नाशिक इथं सामूहिक प्रसार सेवा दिनांक 6 आणि 7 जून रोजी आयोजित केली असून मंडळातील दत्तभक्त घरोघरी जाऊन गुरुवाणी, अमृत कलश, श्री रामकृष्ण उवाच यासारख्या धार्मिक ग्रंथाचा प्रसार करतील. या कार्यात सगळ्या भाविकांनी सहभागी व्हावं असं आवाहन श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ नाशिक करत आहे. धन्यवाद.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत पंकज उधास आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात. ही शब्दरचना आहे सरदार अंजुम यांची. गीताला संगीत दिलंय उत्तम जगदीश यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत गवाही या चित्रपटामधलं.

0: दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला औचित भेटते, कोंडीत पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83-00-16512 आणि 94-239-44-88-88 या क्रमांकांवर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
4: विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर
6: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आता आपण ऐकणार आहोत आनंद बक्षी यांचं, किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात। या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी आणि हे गीत ऐकूयात दिल दिवाना या चित्रपटामधलं।

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: या चित्रपटामधलं समीर यांचं गीत आता ऐकूयात अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांच्या आवाजात. संगीतकार आदेश श्रीवास्तव.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया आनंद बक्षी यांचं अंबा या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आणि हे गीत गायलं आहे सुरेश वाडकर, मोहम्मद अजीज, कविता कृष्णमूर्ती आणि अनुराधा पौडवाल यांनी.

0: संध्या ओळख रागांची मैफल गीतांची बहारदार शैलीत वेगवेगळ्या रागांवर आधारित सुमधुर संगीताचा आनंद घेऊया आमच्या स्वर संध्या या कार्यक्रमात. सादरकर्त्या राधिका जोशी. ऐका दर गुरुवारी संध्याकाळी 4 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर. कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद.
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत इनक्लाब या चित्रपटामधलं आनंद बक्षे यांचं, गायक स्वर किशोर कुमार आणि आशा भोसले यांचा, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल

0: तिचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8380016512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत आशा भोसले आणि शब्बीर कुमार यांनी गायलेलं गीत. ही गीतरचना आहे एक चादर मैली सी या चित्रपटामधले आणि या गीताला संगीत दिलं आहे अन्नू मलिक यांनी.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: रेडिओ विश्वासच्या रसिक श्रोत्यांना डॉक्टर अरुणा पाटीलचा नमस्कार. मंडळ, आज 5 जून जागतिक पर्यावरण दिन दरवर्षीच तो येतो. यंदा 8 जूनला मृग नक्षत्र दुपारी 1:32 सुरू होत आहे आणि महाराष्ट्रात सर्वत्र पाऊस होण्याची शक्यता आहे. मंडळी, यंदाचा उन्हाळा कसा काय वाटला? मला कळत असल्यापासून मी जे काही उन्हाळे पाहिले अनुभवले त्यातील हा सर्वात कडक उन्हाळा, अंगाची लाही लाही करणारा, सकाळ

पासून संध्याकाळपर्यंत हुश करायला लावणारा होता. दरवर्षी उष्माघाताने मृत्यू होतात, तसेच यंदाही झाले. काही विशिष्ट वर्गाला, म्हणजे शेतमजूर, बांधकाम मजूर किंवा रस्त्यांच्या कडेला, फुटपाथवर व्यवसाय करणारा वर्ग, यांना उदरनिर्वाहासाठी कडक उन्हातही काम करावेच लागते. त्यांना आयतं कोण देणार? मंडळी, आपण थोडं पंचमहाभूतांचा विचार करूया. विज्ञानाने कितीही प्रगती केली तरी शेवटी निसर्गच विज्ञानापेक्षा श्रेष्ठ ठरताना दिसत आहे. झाडाला ओलावा देण्याचे काम निसर्गानेच केले आहे. सर्व चराचर विश्व हे पंचमहाभूतांनीच विणलेले आहे. पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूते आहेत. सूर्याच्या उष्णतेवरच मानवी व्यवहार चालतात. सर्व प्राणी मात्र पृथ्वीच्या आधारानेच जगतात. देह पृथ्वी तत्वाचा बनलेला असल्याने सर्व जीव पृथ्वी सोडून कोठेही जाऊ शकत नाहीत. लोक पृथ्वीला जाळतात, पोळतात, उकरतात, नांगरतात, तिच्यावर मलमूत्र टाकतात. अंतकाळी सर्वांचे देह पृथ्वीवरच पडतात. सगळी पृथ्वी फिरून पाहणे कोणाला शक्य नाही. लोक माझी जमीन म्हणतात, पण अखेर ती सोडूनच त्यांना जावे लागते. पृथ्वी मात्र जशीच्या तशी राहते. पृथ्वी अफाट पसरलेली आहे. पृथ्वीशी तुलना करता येईल असा दुसरा पदार्थ नाही. सूर्याच्या उष्णतेवर मानवी व्यवहार चालतात. तो मावळल्यानंतर लोक रात्री अग्नीचीच मदत घेतात. निरांजने समया पेटून लोक देवपूजा करतात. वायूचा स्वभाव विचित्र आहे. वायूच्या योगानेच पंचमहाभूते एकमेकात मिसळतात. सर्व प्राणी मात्र वायूमुळे जगतात व हालचाल करतात. पक्षी आकाशात वायूमुळेच उडतात. आकाश सर्वांना व्यापून राहते. तोडू फोडू म्हटले तरी तुटत फुटत नाही, सरकवताही येत नाही. पंचमहाभूते परस्परात मिसळलेली आहेत. त्यांना एकमेकांपासून वेगळे करणे अशक्य आहे. विहीर, आड, तलाव, नदी, समुद्र, ढग हे सारे पाणी आहे. मंडळी, पर्यावरणाशी संबंधित अनेक वेगवेगळे दिवस व दिनविशेष आपण वर्षभर साजरे करतो. उदाहरणार्थ 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन, 3 मार्च जागतिक वन्यजीव दिन, 20 मार्च चिमणी दिन, 21 मार्च जागतिक वनीकरण दिन, 22 मार्च जागतिक जल दिन, 23 मार्च जागतिक हवामान दिन, 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन, 22 एप्रिल जागतिक वसुंधरा दिन, 5 एप्रिल सागरी दिन, 5 जून जागतिक पर्यावरण दिन, 21 जून जागतिक संगीत दिन, 1 जुलै महाराष्ट्र कृषी दिन, 28 जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिन, 29 जुलै जागतिक व्याघ्र दिन, 2 ऑगस्ट फ्रेंडशिप डे, 19 ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिन, 5 सप्टेंबर शिक्षक दिन, 8 सप्टेंबर साक्षरता दिन, 27 सप्टेंबर जागतिक पर्यटन दिन इत्यादी. 1 ते 7 ऑक्टोबर जागतिक वन्यजीव सप्ताह, 2 ऑक्टोबर अहिंसा दिन व स्वच्छता दिन, 2 डिसेंबर राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन, 14 डिसेंबर राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन इत्यादी. मंडळी, मी हे स्पष्टीकरण करून सांगत नाही, तुम्हीच तुमच्या मनाशी विचार करा, म्हणजे तुम्हालाही प्रत्येक दिवसाचं महत्व नक्कीच पटेल. या व्यतिरिक्त आमची महाराष्ट्र राज्य पक्षी मित्र संघटना 5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर असा पक्षी सप्ताह साजरा करते. याचे कारण म्हणजे पक्षी जगताशी संबंधित 2 असामान्य विभूतींचे जन्मदिन. पद्मश्री मारुती चितमपल्ली सरांचा 5 नोव्हेंबर तर पद्मविभूषण सालीम अली सरांचा 12 नोव्हेंबर हा जन्मदिन. ते दोघेही आज हयात नाहीत, पण पुढच्या पिढ्यांसाठी खूप काही मागे ठेवून गेले आहेत. याशिवाय ओझोन दिन, जैवविविधता दिन, घुबड दिन, गिधाड संवर्धन दिन हेही साजरे केले जातात. राष्ट्रीय विज्ञान दिनाचा विचार केला तर पर्यावरण हे देखील एक विज्ञान, म्हणजे एक शास्त्र आहे. जागतिक आरोग्य दिन, इथे आपल्या आरोग्य भोवतालच्या पर्यावरणावरच अवलंबून आहे. हवेत, पाण्यात अनेक प्रकारचे जीवाणू विषाणू असतात. ते आपल्या शरीरात गेले की आपण आजारी पडतो. सागरी दिन म्हणजे समुद्राशी संबंधित पर्यावरण, म्हणजे समुद्रातील वेगवेगळ्या जातीचे मासे, कासवे, मगरी, समुद्र काकडी,
प्रवाळ खडक इत्यादी, समुद्र किनाऱ्यावरील रेती, खेकडे, मानग्रोव्ह म्हणजे कांदळवने, समुद्रकाठची झाडे, त्यावरील मत्स्य गरुडांची घरटी, सीगल व इतर अनेक पक्षी इत्यादींशी संबंध येतो. जागतिक संगीत दिन हा देखील तसाच. मंडळी समुद्राची गाज, भरती ओहोटी, भरती ओहोटीच्या वेळी होणारा लाटांचा आवाज, वाऱ्याची झुळझुळ, पानांची सळसळ, बांबू व साग या झाडातून येणारे विशिष्ट आवाज, पक्ष्यांची किलबिल, त्यांची गाणी, पाऊस पडताना होणारे वेगवेगळे आवाज, नदीचं वाहणारं पाणी, नाले, धरणे, धबधबे यांचे आवाज, वादळ, विजा यांचे आवाज, हे सारं निसर्गातलं संगीत तर आहे. त्यानंतर आपले सप्तस्वर, सारे गम प धने. मंडळी, मला एक जुनं मराठी चित्रपटातलं गाणं आठवतंय. त्याचे शब्द असे, सागर सा रेती रे गलबत ग मनुष्य म पडाव प धरणी ध, सात सुरांची ही कहाणी. तुम्हाला आठवलं का मंडळी हे गाणं? असो, कृषी दिनाचा विचार करता शेती ही तर पर्यावरणाशीच पूर्णपणे संबंधित आहे. फ्रेंडशिप डेला आपण फक्त माणसांशी असलेल्या मैत्रीचाच विचार करतो, पण आता हीच मैत्री पर्यावरणाशी कळण्याची वेळ येऊन नक्कीच ठेपली आहे. पर्यावरण चक्र व पर्यावरण साखळीतील अनेक घटकांपैकी एखाद्या घटकाशी मैत्री करून हा दिवस साजरा करता येईल. जसे त्या दिवशी वृक्षारोपण करणे, जवळच्या एखाद्या जंगलाला भेट देणे, आपल्या नाशिकच्या गोदावरी जी जलपर्णी वाढली आहे ती काढणे, नदीतील व किनाऱ्यावरील प्लास्टिक गोळा करून बाहेर काढणे, शाळा कॉलेजातील विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक यांनी ठरवून असे काम केल्यास वेगवेगळी गावे, तालुके, जिल्हे येथील विविध नद्यांना भेट देऊन आपण हा दिवस साजरा करू शकतो. 10-12 वर्षापूर्वी राजस्थानचा कायापालट करणारे डॉक्टर राजेंद्र सिंगजी नाशिकच्या वसंत व्याख्यानमालेत वक्ता म्हणून आले होते. त्यावेळी मी त्यांच्याशी गोदावरी संदर्भात बोलले होते. तेव्हा त्यांनी मला तुमच्यापासूनच कामाची सुरुवात करा असा सल्ला दिला होता. मंडळी, जागतिक छायाचित्रण दिन साजरा होतो. इथे अनेकदा स्पर्धांचे आयोजन केले जाते व विषय दिले जातात. इथे पर्यावरणातले सगळे घटक दिसून येतात. पक्षी, प्राणी, फुलपाखरे, झाडे, नद्या, समुद्र, जंगल, कचऱ्यांचे ढीग, पाण्यातील प्लास्टिक इत्यादी. शिक्षक दिन, साक्षरता दिन साजरा करताना शिक्षक, विद्यार्थी, सर्वसामान्य व्यक्ती, निरक्षर व्यक्ती यांना जल साक्षरता आणि पर्यावरण साक्षरता यांचे धडे देण्याची आज गरज निर्माण झाली आहे. अन्यथा पुढील पिढ्यांचे भविष्य भयानक असेल. यंदाचा तीव्र उन्हाळा लक्षात घेता जी मुले आज 5 वर्षाच्या आतील आहेत त्यांना भविष्यात कितीतरी अडचणींना तोंड द्यावे लागेल असे मला वाटते. मंडळी, आता आपण शाळेत असताना जे पर्यावरण चक्र शिकलो त्यातील घटकांचा विचार करू. ते घटक म्हणजे माती, हवा, पाणी, सूर्यप्रकाश, झाडे, वेली, गवते, औषधी वनस्पती, भूचर प्राणी, जलचर प्राणी, सरपटणारे प्राणी, उभयचर प्राणी, पक्षी, भूचर पक्षी, जलचर पक्षी, उभयचर पक्षी, कीटक, मधमाशा, फुलपाखरे इत्यादी. शाळेपासूनच आपल्याला धडे मिळण्यास सुरुवात होते. म्हणून वर्षभरात आपण जेवढे दिन विशेष साजरे करतो त्या त्या दिवशी पर्यावरण चक्रातील घटकांविषयीच शाळा कॉलेजात विद्यार्थी व शिक्षक यांचे संवाद घडवून आणण्याची गरज मला वाटते. जसे चिमणी दिनाला चिमण्या शहरात का दिसत नाहीत याची कारणे, कृत्रिम घरटी असा संवाद व्हायला हवा. सर्पमित्रांचं व्याख्यान त्याचे देखील आयोजन केले गेले पाहिजे. व्याघ्र दिनाला वाघांविषयी, ओझोन दिनाला ओझोन वायूविषयी, जैवविविधता दिनाला फुलपाखरे मधमाशांविषयी बोलले पाहिजे. एखाद्या मधमाशी पालन केंद्राला भेट देऊन त्यांच्याकडून संबंधित माहिती मिळवता येईल. शेतात मधमाशा पळल्यास पिकांचे उत्पादन वाढते असा अनुभव आहे. झारखंड राज्यात हा प्रयोग मोठ्या प्रमाणावर केला जातो. तो प्रत्येकच राज्यात झाला पाहिजे. पर्यावरण साखळीतील सर्व घटक एकमेकांवर अवलंबून आहेत. त्यातील एकावर जरी आघात झाला तरी त्याचा परिणाम संपूर्ण चक्रावर वा साखळीवर होतो.
हीच आपली अन्न साखळी आहे. मंडळी, मी पक्षीमित्र असल्याने थोडं पक्ष्यांविषयी सांगते. काही पक्षी हवेतील कीटक खाऊन हवा प्रदूषण कमी करतात. पाण पक्षी व जलचर पाण्यातील कीटक खाऊन जल प्रदूषण कमी करतात. पक्षी कणसातील दाणे खाण्यापेक्षा त्यावर जमलेले कीटक खातात व आपल्या पिल्लांनाही भरवतात, ज्याद्वारे त्यांना प्रथिने किंवा प्रोटीन्स मिळतात व शरीरात नवीन पेशींची निर्मिती किंवा पिल्लांच्या पंखामध्ये बळ येण्यासाठी, शरीराची वाढ होण्यासाठी या प्रथिनांची मदत होते. जसे मनुष्य प्राणी देखील मांसाहार करतात, म्हणजे मटण, चिकन, मासे, अंडी, खेकडे खातात. तसेच मंडळी, गिधाडांना जंगलातील सफाई कामगार असे विशेषण लावले जाते. एखादा प्राणी मेल्यावर त्याचा मृतदेह तसाच पडून राहिला तर हवा प्रदूषण व जल प्रदूषण होईल. अशा वेळी गिधाडे तो मृतदेह खाऊन टाकतात व खाली फक्त सांगाडाच उरतो हाडांचा. खरं तर या कामगिरीसाठी गिधाडांना कोणीच पगार देत नाही, म्हणून मी त्यांना आणखी एक विशेषण लावलं आहे, ते म्हणजे विनावेतन सफाई कामगार. कीटक, मधमाशा, फुलपाखरे हे परागीभवनाचे अत्यंत महत्वाचे काम करतात. दुर्दैवाने गिधाडांची संख्या खूप कमी झाली आहे, त्याचीही शास्त्रीय कारणे आहेत. 2007 साली 7 एप्रिल रोजी मी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील नांदगाव कोहळी या गावात गेले होते. जागतिक आरोग्य दिन असल्याने आदिवासींसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. एका संस्थेने मला खास शिबिरासाठी नेले होते. गाव अतिशय दुर्गम, कच्चा रस्ता. दुपारी शिबिर संपल्यानंतर आम्ही गाडीत बसू लागलो तर गाडीभोवती व गाडीच्या वरच्या भागावरून मोठमोठ्या आकाराचे पक्षी मोठ्या संख्येने उडताना दिसले. मी लगेच गाडी थांबवली व सभोवर पाहिलं तर रस्त्याकडेच्या एका शेतात मृत जनावर पडलेले दिसले व त्याभोवती गिधाडे जमलेली. मी एकाच वेळी इतकी गिधाडे प्रथमच पाहत होते. सहज मोजले तर ते 65 होते. त्यानंतर गिधाडे दिसली ती 5 6 4 5 2 3 1 इतकीच. यंदा मी मार्च महिन्यात नांदगाव कोहळी व आसपासची दुर्गम गावे, वाड्यापाडे इथेही पायी फिरून भेटी दिल्या. त्या भेटीचं कारणही छान होतं. मी गेल्या वर्षीपासून, म्हणजे मार्च 2025 पासून दुर्गम, अतिदुर्गम आदिवासी भागातील शाळा, आश्रमशाळा, हायस्कूल, कॉलेजेसमधून एक कार्यक्रम करते, ज्याचं नाव आहे मानवी जीवन, पर्यावरण आणि पक्षी. या संपूर्ण कार्यक्रमात मी विद्यार्थ्यांना महत्त्व देते, त्यांना प्रश्न विचारून सगळी माहिती काढून घेते. मुलांना उत्तर आलं नाही तर मी शिक्षकांना विचारते आणि त्यांनाही आलं नाही तर मी सांगते आणि कार्यक्रम रंगत जातो. मलाही त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकायला मिळतात. माझ्या ज्ञानात आणि माहितीत भर पडते. मला कामाचं समाधान मिळतं. नाशिक जिल्ह्यातील 9 तालुक्यांमध्ये मी हा कार्यक्रम केला आहे. अजून 6 तालुके बाकी आहेत. भरपूर शाळा बाकी आहेत, कॉलेजेस बाकी आहेत. मंडळी, इथे माझं प्रेरणास्थान माझी आई आहे, जी प्राथमिक शिक्षिका होती. माझं बालपण निफाड व माझं गाव पिंपळस रामाचे निफाड तालुक्यातलंच. इथे माझं बालपण गेलं. मळ्यात जाताना, नदीवर जाताना, गावाबाहेर तळ्यावर जाताना माझी आई मला झाडं, वनस्पती, कीटक, पक्षी, फुलपाखरं यांची ओळख करून द्यायची. त्यामुळेच मी निसर्गाच्या खूप जवळ जात गेले आणि आता तोच माझा मित्र व सखा आहे. पक्षीमित्र बनवण्यात आईचाच सिंहाचा वाटा आहे. यंदाचं वर्ष 2026 हे माझ्या आईचं जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यामुळे हा लेख लिहिताना मला तिची आठवण होत आहे, डोळेही पाणावत आहेत. असो मंडळी, माणूस खूप स्वार्थी झालाय. इतर जीवांसाठी जागाच शिल्लक ठेवत नाही. स्वतःच्या घरात बाळ जन्माला येणार असेल तर सर्वस्व पणाला लावतो, पण आसपास एखादा पक्षी घरटं करीत असेल तर त्याचं बिल्डिंग मटेरियल तिथून काढून फेकून देतो. घरात एखादा कीटक जरी आला की त्याला लगेच मारून टाकतो. विषारी असेल तर त्याला घराबाहेर काढून द्यावे, पण मारू नये, कारण प्रत्येकाला जगण्याचा हक्क आहे. जीवो जीवस्य जीवनम आणि वसुधैव कुटुंबकम असं आपण म्हणतो. आपल्या नाशकात सर्पमित्रांची संख्या चांगली आहे. आदिवासी भागात सापांच्या अनेक जाती आढळतात. त्यांची नावेही वेगवेगळी आहेत,
पूर्वी तिकडे सर्पमित्र नव्हते, पण आता ते तयार होताना दिसतात. मी तिकडे गावोगावी फिरते म्हणून माहिती मिळते. साप दिसला की सगळेच त्याला घाबरून मारून टाकतात. यंदा नाशिकला 2 दिवस सह्याद्री मित्र संमेलन गुरुदक्षिणा हॉलला भरलं होतं. कात्रज सर्पोद्यानाचे सर्वे सर्वा नीलमकुमार खैरे सर अध्यक्षस्थानी होते. ते सापांच्या सहवासात राहतात. 1980 साली अहिल्यानगर शहरात फिरोदी हायस्कूलमध्ये ते 72 तास सापांच्या सहवासात होते. तेव्हा मी त्यांना पाहिलं होतं, तिथे भेट दिली होती. यंदा अध्यक्षीय भाषणात त्यांनी असं सांगितलं की सापांची संख्या मारल्यामुळे घटत आहे आणि ती आणखी जर घटली तर उंदरांची संख्या वाढेल व आपल्याला नागपंचमीऐवजी उंदीर पंचमी साजरी करावं लागेल. साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. त्याच्या धान्याचा नाश उंदीर करतो व उंदीर हे सापाचे आवडते खाद्य आहे. मंडळी हीच ती पर्यावरण साखळी आहे की एक दुसऱ्याला खातो. जिथे साप उंदराला खातो, पाण्यातील मोठा मासा छोट्या माशाला खातो, मांसाहारी पक्षी सरडे पाल बेडूक उंदीर खातात, गरुड सापाला खातो, जंगलात वाघ हरिण सांबर यांना खातो, हरिण कोवळे गवत फळे खातो. साप उंदीर बेडूक पक्ष्यांची अंडी पक्षी प्राणी खातो, माणूसही मांसाहार करतो व प्रत्येकाचे जीवनचक्र अबाधितपणे चालू राहते. मंडळी जिकडे बघावे तिकडे आजकाल बांधकामे चालू दिसतात, खाजगी सरकारी सार्वजनिक. थोडीशी रिकामी जागा दिसली की तिथे माणूस बांधकाम करतो. सगळं बांधकाम सिमेंटचंच, मग पावसाचं पाणी जमिनीत मुरणार कसं, भूजल पातळी वाढणार कशी, हातपंप विहिरींना पाणी लागणार कसे. आपल्या आसपास जलसाक्षरताच नाही. आदिवासी भागात फेब्रुवारीपासूनच पाण्याचं संकट उभं राहतं. काही ठिकाणी टँकर्स येतात, काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याची विहीर एखाद्या शेतात असते तिथून लांबून महिला पिण्याचं पाणी आणतात. वापरायचं पाणी विकत घ्यावं लागतं. हे चित्र मी यंदा त्र्यंबक तालुक्यात पाहिलं. गेल्या वर्षी उन्हाळ्यात मार्च एप्रिलमध्ये मी देवळं आणि कळवण तालुक्यात फिरले, तिकडेही पाणी विकत घ्यावं लागतं. खरंच मला तर खूपच या गोष्टी गंभीर वाटतात. डोंगरावरील झाडे तोडल्याने डोंगर उघडे बोडके दिसले. त्र्यंबक तालुक्यात मी काही महिलांना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही भूमिहीन आहोत, आम्हाला स्वतःची जमीन नाही. सरकार आम्हाला पावसाळ्यात भात नागलीवरही आमच्या पोटापुरती पेरण्यासाठी डोंगरावर जागा देतं, म्हणून आम्हाला डोंगरावरची झाडे तोडावी लागतात. यावर मी बापडी काय बोलणार, माझ्या माहितीत भर पडली. अनेक ठिकाणी सागबांबूंचं जंगल मी पाहिलं आणि मला हेवा वाटला की हे लोक किती जंगलात निसर्गात राहतात आणि यांना किती पक्षी प्राणी पाहायला मिळत असतात. विचारल्यावर ते सांगतात, गिधाडे आहेत, बिबट्या कधीही दिसतो, पण बिबट्याच्या भीतीने हल्ली उन्हाळ्यात देखील लोक बाहेर अंगणात झोपत नाही. पूर्वी तिकडे पंख्यांची गरज नसायची, हल्ली खूप गरम होत असल्याने घरोघरी पंखे आढळतात. या भागात पूर्वी पक्षी खूप मारले जायचे, आता प्रमाण कमी झाले आहे परंतु बंद झालेले नाही. आपला देश लोकसंख्येत वरच्या क्रमांकावर आहे, अशा वेळी आपण साऱ्या जबाबदाऱ्या सरकारवर टाकायला नकोत असे मला वाटते. सरकार त्यांच्या परीने सामाजिक वनीकरणाचे काम करीत आहे. जो समाज इंधनासाठी झाडांवर अवलंबून आहे, त्या प्रत्येक घराने एक झाड तोडल्यास 10 झाडे लावली पाहिजेत असं मी त्यांना सांगते. मात्र ही जबाबदारी स्थानिक पुढारी, ग्रामपंचायत, सरपंच, पोलीस पाटील यांनी घेण्याची गरज आहे. झाडांमुळे गारवा मिळेल, पक्ष्यांना त्यांच्या पिल्लांना निवारा होईल. इथे वड, उंबर, पिंपळ, चिंच, जांभूळ, कडुनिंब, कदंब, आंबा अशा पारंपरिक झाडांना प्राधान्य दिले पाहिजे. इथे पक्ष्यांना खायला फळेही मिळू शकतात. पक्षीच नाही तर संकट काळात अनेक प्राणी झाडांवर चढून बसतात. ज्या गावांजवळ डोंगर आहेत त्या डोंगरांवर चर किंवा CCT खणावेत, ज्यामुळे पाणी जमिनीमध्ये मुरेल. डोंगरावर झाडेही लावावीत म्हणजे डोंगर हिरवेगार होतील. अहिल्यानगर जिल्ह्यातील राळेगण सिद्धी व हिवरे बाजार या 2 गावांची उदाहरणे आपल्यासमोर आहेतच. पद्मश्री अण्णा हजारे व पोपटराव पवार गावोगावी दिसायला हवेत. संपूर्ण गावाच्या विकासाचा विचार झाला पाहिजे.
मनुष्य प्राण्याची संपूर्ण दैनंदिन ही झाडांवरच अवलंबून आहे. माणसं झाडे लावत नाही, पण पक्षी मात्र बीजारोपण आणि वृक्षारोपण करतात. त्यांचे आपल्यावर किती उपकार आहेत. घरोघरी फळे खाल्ल्यावर त्या बिया सांभाळून वाळवून मोकळ्या जागी वा शेताच्या बांधावर लावल्या पाहिजे. 5 वर्षांनी फळे खायला मिळतील. रोपे तयार करून वाढदिवसाच्या दिवशी ती रोपे शाळेच्या परिसरात, शेतांवर, डोंगरावर लावावी किंवा शिक्षक, मित्र, नातेवाईक यांना भेट द्यावी. केक कापणे, मेणबत्ती विझवणे यापेक्षा वृक्षारोपण नक्कीच उत्तम ठरेल. त्यासाठी विचारसरणी बदलली पाहिजे. मंडळी हा विषय खूप मोठा आहे, म्हणून आता काही गोष्टी थोडक्यातच सांगते. गाड्यांची गर्दी घरांसमोर, रस्त्यांवर, गल्ली बोळात खूपच वाढली. ती आणखी वाढतच राहणार. ज्याला जमेल त्याने सायकल घ्या. सार्वजनिक वाहनाने माझ्याप्रमाणे प्रवास करा. फालतू स्पर्धेत उतरू नका. प्लास्टिक बाटल्या, पिशव्या फेकू नका. त्यांचा पुनर्वापर करा. बाजारात जाताना सुद्धा स्वतःच्या कापडी पिशव्या न्या. पाणी जपून वापरा. गाड्या दररोज धुवू नका. ओल्या फडक्याने पुसा. पाणी फेकू नका. झाडांना घाला. पाण्यांचाही पुनर्वापर करा. घरांच्या खिडकीत, अंगणात, गच्चीत, उंच जागी पक्ष्यांसाठी दाणापाणी ठेवा. त्यांनी घरटं केलं तर करू द्या, ते तोडून फेकू नका. कागद जपून वापरा. पोस्टात, बँकेत लोक खूप स्लिप्स वापरतात, फेकून देतात. हॉटेलमधील टिश्यू पेपरला हात पुसतात. त्यापेक्षा घरचा कापडाचा रुमाल खिशात ठेवा. हात पाण्याने धुवा व रुमालाला पुसा. फळांच्या बिया सांभाळून ठेवा. जून महिन्यात त्या रस्त्याकडेला, जंगलात फेकून द्या. फुलपाखरे पकडू नका. त्यांना मुक्तपणे संचार करू द्या. झाडांची पाने, फुले निष्कारण तोडून फेकू नका. बेडूक, साप यांना दगड मारू नका. गावातील नदी स्वच्छ ठेवा. आईप्रमाणे तिचा आदर करा. निर्माल्य पाण्यात फेकू नका. ते झाडांच्या मुळाशी खत म्हणून टाका. विजेचे दिवे गरज असेल तेवढेच वापरा. पायी चालण्याची सवय लावा. मोबाईलचा आवश्यक तेवढाच वापर करा. काही वेळ निसर्गात, जंगलात, झाडांच्या सान्निध्यात घालवा. पक्षी निरीक्षणासारखा एखादा छंद लावून घ्या. जीवनशैली बदला. चांगल्या पर्यावरणपूरक सवयी स्वतःला लावून घ्या. मंडळी, माझ्याकडे कोणतंही वाहन नाही. मी पायी चालते, सार्वजनिक वाहन वापरते, वरील सर्व नियम पाळते. तुम्हीही पाळा. मंडळी आता एक घोषवाक्य सांगते. झाडे लावा, पाणी वाचवा, पॉलिथिनला द्या नकार. पर्यावरण संरक्षणार्थ करू या त्रिसूत्रीचा स्वीकार. मंडळी धन्यवाद. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचा जगणं तुमचा आवाज. मी मोहना कारखानीस सिंगापूर इथून बोलते.
1: चला जाऊया या कार्यक्रमात. आता आपण 5व्या भागात भेट देत आहोत, तैवान देशातील तैपई या शहराला. मंडळी, तैपईला गेल्यावर महत्वाच्या ठिकाणांना भेट द्यायच्या यादीत तैपई 101 टॉवर हा प्रथम क्रमांकावर येतो. मुळात तैपई हे तसे लहान आकारमानाने शहर आहे, त्यामुळे तेथील सर्व ठिकाणांना भेट द्यायला 3 ते 4 दिवस पुरेसे होतात. या तैपई 101 टॉवरचे नाव आधी तैपई वर्ल्ड फायनान्शियल सेंटर असे होते. याची उंची 508 मीटर म्हणजे 1667 फूट आहे. आता याला 101 टॉवर म्हणण्याचे खरे कारण काय असावे याचा मी विचार करू लागले आणि याचे उत्तर मी स्वतः शोधले. खरे कारण कदाचित 101 मजले आहेत या टॉवरला, म्हणून त्याला 101 म्हणतात की काय असे मी स्वतः शोध लावला. या टॉवरचे उद्घाटन 31 डिसेंबर 2004 या दिवशी झाले. तैपईतील या उंच टॉवरने 2004 पर्यंत जगातील सर्वात उंच इमारतीचा मान मिळवला होता. पण 2009 मध्ये बुर्ज खलिफा या दुबईतील उंच टॉवरने हा मान पटकावला. इथेही कशी कॉम्पिटिशन असते बघा. असो, आता या उंच इमारतीचा जगातील क्रमांक 11 आहे, म्हणजे 2004 पासून

पण कसलीही कुठेही गडबड गोंधळ नव्हते. सगळे काही शिस्तीत. येणारे पर्यटकही मजेत हसत खेळत येत होते, शिस्तीने येत आणि जात होते. तिकीट काउंटरच्या मागे मला एक चष्मा लावलेली तैवानीज बाई दिसली. तिच्याकडून तिकीट काढायचे आणि आत जायचे. एका तिकिटाची किंमत 300 तैवानीज डॉलर आहे, म्हणजे भारतीय 900 रुपये किंवा 12 सिंगापूर डॉलर. 1 तैवानीज डॉलर म्हणजे 3 रुपये, भारतातले 3 रुपये. असो, सध्याच्या चलनवलनाची किंमत आपल्याला साधारण कळावी म्हणून मी इथे ह्याचा उल्लेख केला. आता पुन्हा एकदा या टॉवरकडे येऊया. इथे गस्त घालणारे 2 गार्ड्स होते, अर्थातच ते तैवानीज होते आणि तेही चष्मेशच होते. मग माझ्या लक्षात आलंय, तैवानमध्ये चष्मेवाले लोक खूप दिसतात. आता याचं कारण काय हे मी अजून शोधलेलं नाही, पण सगळ्यांचे चेहरे उभट आणि किंचित चौकोनी आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हसतमुख दिसत होते. पिवळसर रंगाची त्वचा असणारे उंच सडपातळ गार्ड्स आणि काउंटरवरची ती बाई सगळेजण युनिफॉर्ममध्ये होते आणि त्यांचे काम हसतमुखपणे ते व्यवस्थित करत होते. त्याने आम्हाला लिफ्टमध्ये जाण्यासाठी इशारा केला. आम्हीही इतर पर्यटकांबरोबर लिफ्टमध्ये शिरलो. आता इतक्यावरती जायला कसं वाटेल याची मनात थोडी धाकधूक होती, पण वरती पोचताना लिफ्टने अजिबात आवाज केला नाही आणि काही कळायच्या आतच काही सेकंदात ती वरती पोचली. कसले हिसके नाहीत, खडखड नाहीत, एकदम जलद अशी लिफ्टची हालचाल होती. वरचा मजला 89वा मजला काचा लावून बंद केला आहे आणि आम्ही जेव्हा लिफ्टमधून गेलो तेव्हा 25 ते 30 आमच्याबरोबर सहप्रवासी होते आणि 89व्या मजल्यावर पोचल्यावर आम्हाला दिसले ते कमीत कमी 50 ते 60 प्रवासी इथे तिथे हिंडताना दिसले. या मजल्यावरची सुंदर लँडस्केप बघून मन प्रसन्न झाले आणि त्यांनी ते मुद्दामच केलेलं आहे, कारण संपूर्ण मजल्यावर पर्यटकांना आकर्षित वाटलं नाही तर मग त्याचा उपयोग काय असा विचार त्यांनी केला असावा. आणि इतकी सुंदर लँडस्केप पाहायला मिळेल याची मी खरंच कधी कल्पना केली नव्हती. सभोवताली अनेक देशातले पर्यटक बघणे ही सुद्धा एक पर्वणी होती आणि मी उगाचच हा ह्या देशातला असेल, ती त्या देशातली असेल अशी कल्पना लढवत बसले होते. काही क्षण माझा हा छंद मी पुरा केला. आता हे सगळे पर्यटक वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो काढत होते तेव्हा आपल्या लक्षात येतं की हल्ली पर्यटकांना प्रत्येक ठिकाणी एक फोटो काढायचा असतो आणि आपल्या गाईडला ते बरोबर माहिती असतं की कुठे नेऊन आपल्याला फोटो काढायचा ते. असो, आता इथे अनेक खिडक्या दिसत होत्या, त्यातील एका काही खिडक्यांजवळ मी धीर करून गेले, कारण इतक्या उंचीवरून खाली बघायचा माझा पहिलाच प्रसंग होता. आणि पाहिलं तर काय, तर आजूबाजूला वसलेल्या पूर्ण शहराचं दर्शन ह्या खिडक्यातून होत होतं. इतक्या उंचीवरून खाली बघणं मला थोडंसं कठीण जातं, पण यावेळी 1-2 मिनिटात नजर सरावली. बाहेर दिसणाऱ्या शहराच्या निखळ सौंदर्याकडे नजर टाकताना ते खूप सुंदर, व्यवस्थित, हिरवेगार आहे हे माझ्या लक्षात आलं. सर्वत्र दाटीवाटीने वसलेल्या इमारती, काही उंचच उंच तर काही बुटक्या. जे एरवी दिसले नव्हते ते सगळे दिसत होते. मधूनच हिरवी हिरवी गर्द वनराई. ते पाहून प्रचंड इमारत बांधणाऱ्या या कारागिरांच्या आणि त्या मागच्या बुद्धिमान डोक्याच्या इंजिनियर आणि वास्तुशास्त्रज्ञांना मी मनोमन सलाम केला. मला तैपाई शहर खूप आवडले. इथले हसतमुख माणसं, उत्साहाने रस्त्यावरून चालणारे साधेच पण आकर्षक दिसणारे प्रवासी खूप आवडले. इतक्या लहान शहरातून सुद्धा इथली शिस्त, प्रवाशांची गैरसोय होणार नाही याची इथल्या सरकारने पोलिसांनी घेतलेली काळजी खरोखरच वाखाणण्यासारखी होती. आज मी इथे फक्त 101

0: एकशे एक टॉवर पाहत नसून इथली 100 नंबरी माणसं पाहत आहे असे मला उगीच वाटून गेले. तर मंडळी, आज इथेच थांबायची वेळ आली आहे. आता भेटूया पुढील भागात याच वारी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. नमस्कार.
1: रोजच्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या बोधकथा आपण ऐकू शकणार आहात या सुखांनो या कार्यक्रमामध्ये. सादर करते विश्वास देशपांडे. प्रसारण दर मंगळवारी सकाळी 8 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी सकाळी 8 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका या सुखांनो.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: उस्ताद शायर.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नॅशनल.
2: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू, जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: नमस्कार. श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी संचलित दत्त महासंस्था अहिल्यानगर निर्मित दत्तात्रेय सत्संग मंडळ नाशिक यांच्यातर्फे अधिक मासाचं औचित्य साधून नाशिक इथं सामूहिक प्रसार सेवा दिनांक 6 आणि 7 जून रोजी आयोजित केली असून मंडळातील दत्तभक्त घरोघरी जाऊन गुरुवाणी, अमृत कलश, श्री रामकृष्ण उवाच यासारख्या धार्मिक ग्रंथाचा प्रसार करतील. या कार्यात सगळ्या भाविकांनी सहभागी व्हावं असं आवाहन श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ नाशिक करत आहे. धन्यवाद.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5523-2746-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदा.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: नमस्कार. श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी संचलित दत्त महासंस्था अहिल्यानगर निर्मित दत्तात्रय सत्संग मंडळ नाशिक यांच्यातर्फे अधिक मासाचं औचित्य साधून नाशिक इथं सामूहिक प्रसार सेवा दिनांक 6 आणि 7 जून रोजी आयोजित केली असून मंडळातील दत्तभक्त घरोघरी जाऊन गुरुवाणी, अमृत कलश, श्री रामकृष्ण उवाच यासारख्या धार्मिक ग्रंथाचा प्रसार करतील. या कार्यात सगळ्या भाविकांनी सहभागी व्हावं असं आवाहन श्री दत्तात्रय सत्संग मंडळ नाशिक करत आहे. धन्यवाद.
3: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात अभिजित आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं बागी या चित्रपटामधलं गीत. ही गीतरचना आहे समीर यांची आणि या गीताला संगीत साज आहे आनंद मिलिंद यांचा.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 2 47 26 26 या आमच्या
2: कार्यक्रमात. आता ऐकूया लता मंगेशकर आणि बाबला मेहता यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. चांदणी चित्रपटामधल्या या गीताला संगीताने सजवलंय शिवहरे यांनी.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर. खास बाल गोपाळांकरता घेऊन आलेलो आहोत विशेष कार्यक्रम, ज्याचं नाव आहे नातवंडांशी गप्पा. सादरकर्त्या सुमती पवार. प्रसारण दर रविवारी 10:30 तेव्हा ऐकायला विसरू नका नातवंडांशी गप्पा.
2: चलते चलते या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात किशोर कुमार यांच्या स्वरात. अमित खन्ना यांची गीतरचना, बप्पी लहरी यांचं संगीत.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखादीला औचित भेटते, कोंडीत पकडते, तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300 16512 आणि 9492349848888 या क्रमांकांवर.
3: विपिन सचदेव आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं महेश कुमार यांचं गीत आता ऐकणार आहोत.

0: या गीताला संगीत होतं सावन कुमार यांचं आणि हे गीत आपण ऐकलं चांद का तुकडा या चित्रपटात.
1: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स.
2: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची.
1: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
2: आणि मजुरीत 50% सूट.
1: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
2: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक.
3: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने. त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक
2: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
4: संचयात समृद्धी.
5: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार नाशिककर, मी महेश मांजरेकर बोलतो आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला अवचित भेटते, कोंडीत पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83-00-16512 आणि 94-239-84-888 या क्रमांकांवर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

नमस्कार. श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी संचलित दत्त महासंस्था अहिल्यानगर निर्मित दत्तात्रेय सत्संग मंडळ नाशिक यांच्यातर्फे अधिक मासाचं औचित्य साधून नाशिक इथं सामूहिक प्रसार सेवा दिनांक 6 आणि 7 जून रोजी आयोजित केली असून मंडळातील दत्तभक्त घरोघरी जाऊन गुरुवाणी, अमृत कलश, श्री रामकृष्ण उवाच यासारख्या धार्मिक ग्रंथाचा प्रसार करतील. या कार्यात सगळ्या भाविकांनी सहभागी व्हावं असं आवाहन श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ नाशिक करत आहे. धन्यवाद.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अडावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा।
2: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना।
3: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
2: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत।
3: परतफेड कालावधी 5-10 वर्ष।
2: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या। अटी व

की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे गा।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज

नमस्कार. श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी संचलित दत्त महासंस्था अहिल्यानगर निर्मित दत्तात्रय सत्संग मंडळ नाशिक यांच्यातर्फे अधिक मासाचं औचित्य साधून नाशिक इथं सामूहिक प्रसार सेवा दिनांक 6 आणि 7 जून रोजी आयोजित केली असून मंडळातील दत्तभक्त घरोघरी जाऊन गुरुवाणी, अमृत कलश, श्री रामकृष्ण उवाच यासारख्या धार्मिक ग्रंथाचा प्रसार करतील. या कार्यात सगळ्या भाविकांनी सहभागी व्हावं असं आवाहन श्री दत्तात्रय सत्संग मंडळ नाशिक करत आहे.

0: धन्यवाद.
1: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
4: अटी व शर्ती लागू.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 26 किंवा 8300 16512 या क्रमांकावर.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला औचित भेटते, कोंडीत पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83-00-16512 आणि 94-239-84 या क्रमांकांवर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: श्रोतेहो नमस्कार. 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती आता प्रसारित करीत आहोत आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्या सकाळच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. संध्याकाळचे 7 वाजलेत. रूपरेषानंतर आपण ऐकणार आहात शुभम करोती आणि स्तोत्र. संध्याकाळी 7:10 आपण ऐकणार आहात कार्यक्रम मनाचा आरसा. रात्री 8 आमच्या पुनःप्रसारित कार्यक्रमांच्या मालिकेत सुंदर कथा. तर रात्री 10:15 गिरवाण विश्व हा कार्यक्रम. रात्री 10 आनंद घन या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. रात्री 11-12 या वेळेत आपण आस्वाद घेऊ शकणार आहात गझलांचा. रात्री 12-4 हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकू शकाल. 4:00 आपण सुरुवात करणार आहोत भक्ती संगीतानं. सकाळी 6:05 गोंदवलेकर महाराजांचे विचार सादर करते दत्ता सरदेशमुख. 6:10 भक्ती संगीत. 6:30 दासबोधाचं निरूपण सादर करते पद्माकर देशपांडे. 6:35 प्रभात विश्व सादर करते ऋषिकेश आयाजित. सकाळी 7 कार्यक्रमांची रूपरेषा प्रसारित होईल आणि त्यानंतर आमच्या पुढील कार्यक्रमांचा आनंद आपण घेऊ शकाल. श्रोतेहो रूपरेषा आपण ऐकलीत आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्या सकाळच्या काही ठळक कार्यक्रमांची. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मी आहे राधिका जोशी, सादर करते आहे कार्यक्रम मनाचा आरसा समर्थांचा वारसा। श्रोते हो, या कार्यक्रमात आपले मनापासून स्वागत। मनाचे श्लोक हा समर्थ रामदास स्वामींचा एक असा ठेवा आहे की जो आजही आपल्याला जगण्याची दिशा देतो। सुसंस्कारित आणि सुदृढ मन असलेली पिढी घडवणे हेच या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे बरं का। श्रोते हो, या कार्यक्रमात एक मनाचा श्लोक, त्याचा सोपा सरळ अर्थ आणि त्या अनुषंगाने मिळणारा संदेश असणार आहे। श्रोते हो, मनाचे श्लोक ग्रंथातील आजचा आपला श्लोक

तू सुस्वरूप सुखस्वरूप अशा रामाचे ध्यान कर. श्रोते हो, या श्लोकात करी रे मना ध्यान या राघवाचे असे सांगत आहेत. अशा प्रकारे इथून पुढे 67 ते 76 या पुढील 10 श्लोकात ध्यान योगाचे वर्णन समर्थ करतात. भगवंत सार आणि संसार असार आहे. संसार केवळ असारच नाही तर घोर म्हणजे अत्यंत भयंकर आहे. या घोर संसाराचे वर्णन करताना समर्थ म्हणतात, संसार म्हणजे सवेची स्वार नाही मरणास उधार, मापी लागले शरीर घडीने घडी. संसार म्हणजे महापूर माझी जळचरे अपार, डंखू धावती विखार काळ सर्प. परम मूर्खा माझी मूर्ख, संसारी जो मानी सुख, या संसार दुःख ऐसे दुःख आणिक नाही. समर्थ पुन्हा एकदा एक वास्तव आपल्या समोर उभे करीत आहेत. घोर म्हणजे भयंकर असा शब्द समर्थांनी संसारासाठी वापरला आहे. संसारामध्ये रमलेल्या गुंगलेल्या लोकांना संसारातील त्रास कलह अशाश्वता लक्षात आणून देण्यासाठी समर्थ घोर या शब्दाचा वापर इथे करताना दिसतात. श्रोते हो, तुकाराम महाराजही म्हणतात, ढेकणाचे बाजे सुखाची कल्पना मूर्खत्व वचना येऊ पाहे. याचा अर्थ काय? तर जुन्या काळी सुंभाने विणलेल्या खाटा असत. या खाटांमध्ये ढेकणांचे वास्तव्य जास्त असे. अशा या खाटेवर मी सुखाने झोप घेईन अशी कल्पना करणारा जितका वेडा तितकाच या प्रपंचात राहून सुख मिळवण्याचा मी प्रयत्न करीन असे चिंतन करणारा मनुष्यही वेडाच. प्रपंचात सुख नाही असे नाही, पण त्यात कोणत्याही कारणाने बिघाड होऊन त्या सुखाचे रूपांतर दुःखात केव्हाही होऊ शकते. असे सुख दुःख स्वरूप जीवन आपण जगत असतो आणि अशा संसारालाच समर्थ घोर म्हणतात. समर्थ म्हणतात, द्वंद्वमय जीवन म्हणजे घोर आहे आणि द्वंद्वातीत जीवन सुखानंद आहे. ज्या अधिष्ठानावर आपल्याला प्रपंच भासतो ते आत्मतत्व ब्रह्मतत्व हे खरे सत्य आहे आणि हे शोधून पाहण्याचा आग्रह समर्थ करत आहेत. सत्य शोधन हा परमार्थाचा फार मोठा उद्देश आहे. समर्थ पुढे जाऊन संसाराला विषसमान मानतात. सुरुवातीला हा प्रपंच सुखद वाटतो, परंतु नंतर मात्र त्यातील दुःखे हळूहळू समोर यायला लागतात आणि मग हा संसार आपल्याला विषसमान वाटू लागतो. असा विषसमान संसार आपल्यासारख्या मनुष्य प्राण्यांना भोगावा तर लागतोच. मग अशा वेळी आपल्याला संत मार्ग दाखवतात. प्रपंचे सुखे करावा परी काही परमार्थ वाढवावा, परमार्थ अवघा बुडवावा हे विहित नव्हे असे समर्थ म्हणूनच म्हणतात. प्रपंचातील आसक्ती काढून त्याचे अनावश्यक चिंतन कमी करावे, रामाचे चिंतन वाढवावे. या श्लोकात समर्थ ध्यान या साधनेचे महत्व सांगतात. ध्यानाच्या माध्यमातून संसाराची आसक्ती सुटावी आणि परमार्थाची जवळीक घडावी अशी अपेक्षा समर्थांना इथे आहे. ईश्वराचे ध्यान हे एक श्रेष्ठ साधन आहे. सर्व प्रकारच्या बाधक आसक्तींवरचा चांगला उपाय म्हणजे हे ईश्वराचे ध्यान आहे. योगमार्गात सांगितलेल्या क्रमाने ध्यान ही साधना फार श्रेष्ठ प्रतीची आहे. श्रोते हो, म्हणूनच साधकाने पूर्ण सम्यक विचार करावा, खरे खोटे यातील फरक जाणून घ्यावा, सार आणि असार पारखून घ्यावे, क्षणिक काय आणि चिरंतन काय यातील भेद जाणून घ्यावा. अर्थात हे सर्व समजावून घेण्यासाठी भगवंताला शरण जावे, परमेश्वराचे एकरूपतेने निष्ठेने स्मरण करावे, डोळसपणाने प्रपंचाचे खरे स्वरूप ओळखावे आणि परमेश्वराचे ध्यान करावे. समर्थ म्हणतात, सांडूनी आपुली संसार व्यथा करीत जावी देवाची चिंता. भगवंतानीही गीतेत सांगितले आहे, अनित्यम सुखम लोकम इमं प्राप्य भजस्व माम. अर्थात मृत्युलोक अनित्य आणि असुख आहे म्हणून तू माझी भक्ती कर. तद्वतच आपणही आता परमेश्वराचे

0: ध्यान करण्यास सुरुवात करूया. जय जय रघुवीर समर्थ.
1: श्रोते हो, आजच्या श्लोकाच्या निरूपणाचे लेखन समर्थ भक्त स्नेहलताई धोपावकर यांनी केले होते.
2: श्रोते हो, याबरोबरच मी राधिका जोशी आता आपली रजा घेते आहे. पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास. धन्यवाद.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनरा।
2: आपली नवीन गाडी घेऊया ना।
3: बजेटचं काय?
2: आता बजेटची चिंता नाही। नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण।
4: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड। आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या।
5: अटी व शर्ती लागू।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नॅशनल.

0: मुलासाठी सर्वोत्तम असा आहार म्हणजे स्तनपान. अगदी अमृताशी ज्याची तुलना होते असं बाळासाठीचं पूर्णान्न म्हणजे स्तनपान. या स्तनपानाचे फायदे, समज, गैरसमज, त्याचं महत्व या सगळ्यांबद्दलच जाणून घेऊया आमच्या दुग्धामृत या नवीन कार्यक्रमातनं. जरूर ऐका येत्या 7 एप्रिल पासून दर सोमवारी दुपारी 1:30 आणि पुनःप्रसारण गुरुवारी दुपारी 11:30, ज्यात मार्गदर्शन करतील सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ आणि इंटरनॅशनल बोर्ड सर्टिफाईड लॅक्टेशन कन्सल्टंट डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी. जरूर ऐका दुग्धामृत फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वरून.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।
2: अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटर्सचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा। त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक। संपर्क 98504500 आणि 98349 52278।

0: रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
2: संचयात समृद्धी.
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
5: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दिलीप कसगावकर पुण्याहून बोलतोय आजच्या आपल्या सुंदर कथा कार्यक्रमात. आज ऐकूया एक अतिशय भयानक वाटणारी पण गमतीदार असलेली गोष्ट, अटिंगचा बॉम्ब.
6: राज हा एक अतिशय हुशार इंजिनियर, नामांकित कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी, लग्नासाठी अनुरूप मुलीच्या शोधात, विवाहेच्छुक तरुण तरुणींसाठीच्या ऑनलाईन संकेतस्थळावर त्याला एक छान प्रोफाईल मिळालं. अपेक्षा जुळणारे. 2 दिवसांपूर्वी राजच्या घरी बघण्याचा कार्यक्रम झाला. नेहा आणि तिच्या आई बाबा राजच्या घरी आले. गप्पा मारत प्रश्नोत्तरे झाली. राज आणि नेहा चांगला तासभर एकमेकांशी बोलत होते. तोपर्यंत दोघांच्या आई बाबांनी इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या. निघताना मी उद्या फोन करतो, नेहाचे बाबा म्हणाले. 2 दिवस झाले पण त्यांचा फोन आला नाही. त्यांचा फोन आला नाही म्हणून काय झालं? सदा तूच फोन कर. मला बाई नेहा खूप आवडली आहे, अगदी शोभून दिसेल आपल्या राजला, सावित्रीबाई म्हणाल्या. सदानंदांनी नेहाच्या बाबांना फोन केला आणि सांगितलं, तुमची मुलगी पसंत आहे आम्हाला, तुमचा काय निर्णय आहे? अहो, आम्हालाही तुमचा मुलगा पसंत आहे, पण एक सांगू का? सांगा सांगा, बिनधास्तपणे सांगा. अहो, आमच्या नेहाच्या काही अटी आहेत. हरकत नाही, सांगा काय अटी आहेत ते, मी लगेच मान्य करतो. सदानंद, नेहा वकील आहे आणि तिने तिच्या अटी स्टॅम्प पेपरवर लिहिल्या आहेत. राज, रीना आणि तुम्हा दोघांना ती अटी वाचून दाखवेल. तुम्ही अटी मान्य आहेत असे लिहून सह्या करा. मी आणि आमची सौ साक्षीदार म्हणून सह्या करू. आम्ही उद्या केव्हा यायचं ते सांगा. सदानंदाने ही गोष्ट सावित्रीबाईंना सांगितली. अटी घालणारी सून मला नाही चालणार, सावित्रीबाईंनी ठणकावून सांगितले. आई, अटी काय आहेत ते ऐकून तर घेऊ, राज म्हणाला. नेहा आवडल्याचं त्याच्या बोलण्यातून स्पष्टपणे जाणवत होत. राज म्हणतो ते बरोबर आहे, रीना म्हणजे राजची धाकटी बहीण म्हणाली. ठीक आहे, बोलवा त्यांना, पण तुम्ही दोघे नीट ऐका. वेड्या वाकड्या अटी मी मान्य करणार नाही. सासूबाईंचा तोरा साहजिकच होता. ठरल्याप्रमाणे नेहा आणि तिचे आई बाबा आले. आज नेहाने आकर्षक पंजाबी ड्रेस परिधान केला होता, खूप गोड दिसत होती ती. काही मिनिटातच रीना आणि नेहाची गट्टी जमलेली बघून राज खुश झाला. चहा पोहे झाले. नेहा, तुमच्या अटी सांगा, सदानंद म्हणाले. मी प्रथम अटींचा पहिला भाग ऐकवते आणि तो तुम्हाला पटला तर पुढचा भाग सांगेल. सर्वत्र पिन ड्रॉप शांतता पसरली. यू मे प्रोसीड, सदानंदांनी ऍडव्होकेट नेहाला ग्रीन सिग्नल दिला. नेहाने अंगावर काळा कोट चढवला आणि ती बोलू लागली. अट एक, मी फक्त सकाळचा चहा करीन. 9 वाजता ऑफिसला जाताना मला डबा लागेल. रात्रीचा स्वयंपाक मी करणार नाही. हे ऐकून सावित्रीबाई कुजबुजल्या. मग हिचा मला काय उपयोग? हिचंही जेवण मीच करायचं? आलिया भोगासी ही असावी सादर. अट 2. लग्नानंतर लवकरच आपण या घरापासून दूर एक फ्लॅट घेऊ. सदा, समजलं का? आपली लवकरच आपल्या घरातून हकाल पट्टी, सावित्रीबाई म्हटले. अट 3. मला आणि राजला शनिवारी आणि रविवारी सुट्टी असते. दर शनिवारी रातच्या आई बाबा सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत घराबाहेर जातील. कठोरपणाला ही काही मर्यादा असावी. ही अट ऐकून राज आणि रीनालाही धक्का बसला. अट 4. राजच्या आईंचा पार्लरचा खर्च राज करणार नाही. नको करू देत, माझा नवरा सक्षम आहे, सावित्रीबाईंनी नाक मुरडलं. अट 5. मी मदत मागितली की रीना मला मदत करेल. छान, आमच्या मुलीला नोकर बनवायचा विचार. काय संस्कार केले आई बापाने. सदानंद आणि सावित्रीबाई मनोमनी संतापले. अट 6. राजच्या आईबाबांच्या औषधांचा खर्च राज करणार नाही. आमच्या मुलाला तोडणार आमच्यापासून, राजचे आईबाबा मनस्वी दुखावले. अट 7. राजच्या आईंना मी एकेरी संबोधीन. ही अट ऐकून नेहाचे आईबाबाही शरमले. अट 8. मला खायला गोड आवडतं. सणाच्या दिवशी आई गोड पदार्थ बनवतील. सण शनिवारी असला तर आईबाबांना घराबाहेर जाण्याची आवश्यकता नाही. गोड खायला आवडतं तर मग गोड का बोलत नाही? सावित्रीबाईंची सहनशक्ती संपत आली होती. अट 9. मी घरी नसताना बाबांचे मित्र आले तर चालेल, पण आईंच्या मैत्रिणी यायला नको. सदानंदांच्या चेहऱ्यावर समाधान तर सावित्रीबाईंच्या चेहऱ्यावर संताप. अट 10. आई बाबांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करायचा नाही. बाईबाई ही बाई आहे की चिटकीण? सावित्रीबाईंना आता सहन होत नव्हतं. अट 11. लग्नाचा खर्च माझे आई बाबा करणार नाहीत. गुड 1. नेहाचे बाबा जाम खुश झाले, पण राजच्या बाबांचे मात्र टेन्शन वाढले. आमच्या मुलाला का मुलगी मिळणार नाही? सावित्रीबाई संतापल्या. अट 12. सगळ्यात महत्वाची, सर्वांनी कान टवकारले. होतरायका, मी ऑफिसला जाताना राजच्या आई मला नमस्कार करतील अगदी वाकून. हे सर्व तुझ्या बहिणीचे संस्कार, नेहाचे बाबा तिच्या आईवर ओरडले. राजच्या आईंचा संताप शिगेला पोहोचला होता. रीनाने कसे बसे त्यांना सावरले. राज, तुम्ही चर्चा करा, मग मी अटींचा पुढचा भाग सांगते, नेहा म्हणाले. नेहा काय भारी आहे, सॉलिड बोल्ड, मी तर तिची फॅन झाले. राज, मला अटींची कॉपी दे हा, मला उपयोगी पडतील, रीनाने दूरदृष्टी दाखवली. सदा, मला ही असली पीडा नको रे. सांग त्यांना यू मे गो नाऊ, आणि गेले नाही तर बाहेर काढताना. दादा, काय करायचं? रीनाने राजला संकटात टाकलं. नेहाच्या अटी राजला आवडल्या नव्हत्या, पण नेहा मात्र आवडली होती. असं करूया, आपण पुढचा भाग ऐकू आणि नंतर निर्णय घेऊ, सदानंद म्हणाले. धीर

कडक चहा पिताना त्यांचं टेन्शन बरंच कमी झालं. या तुम्ही आता, म्हणत नेहाने त्यांना बोलावलं. राज आणि रीना कुठे आहेत? सावित्रीबाईंनी विचारलं. रीनाला जरा अस्वस्थ वाटत होतं आणि ब्लड प्रेशरचं औषध घ्यायला ती नाही म्हणाली, म्हणून राजने तिला मोकळ्या हवेत नेलं आहे, लवकरच ती नॉर्मल होईल. नेहाला विश्वास होता. तर मग ऐका, भाग दोन. अट एक, मी फक्त सकाळचा चहा करीन. 9 वाजता ऑफिसला जाताना मला डबा लागेल. रात्रीचा स्वयंपाक मी करणार नाही. सर्व कामं करायला मी बाई लावेन आणि तिचा पगारही मीच देईन. काय ऐकते मी सदा? तुम्ही तेच ऐकलं ना? सावित्रीबाईंनी न राहून विचारलं. अट दोन, लग्नानंतर लवकरच आपण या घरापासून दूर एक फ्लॅट घेऊ, म्हणजे दर रविवारी आपण सर्व तिथे जाऊन एन्जॉय करू. माझे आई बाबा पण येतील. हा काय मस्त प्लॅन, चारही म्हातारे आनंदाने म्हणाले. अट तीन, मला आणि राजला शनिवारी आणि रविवारी सुट्टी असते. दर शनिवारी राजच्या आई बाबा सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत घराबाहेर जातील. दोघांच्या आई बाबा शनिवारचा दिवस बाहेर घालवतील मस्त मजा करत आणि सर्व खर्च मी आणि राज करू. म्हाताऱ्यांचा आनंद द्विगुणित झाला. अट चार, राजच्या आईंचा पार्लरचा खर्च राज करणार नाही, तो खर्च मी करीन. सुन नाही, ही तर मुलगीच आहे, सावित्रीबाई मनात म्हणाल्या. अट पाच, मी मागितली तर रीना मला मदत करेल. रीनाचा फॅशन सेन्स जबरदस्त आहे आणि मी तिची मदत घेईन कपडे खरेदी करायला. मी जितके ड्रेस घेईन तितकेच माझ्या रेणूसाठीही घेईन. वैरीण नाही तू तर मैत्रीण, म्हणताना सदानंद आणि सावित्रीबाई सुखावले. अट सहा, राजच्या आई बाबांच्या औषधाचा खर्च राज करणार नाही, तो खर्च मी करेन. काय असावे आपल्या आणि हिच्या गतजन्मीचे नाते? इति राजच्या आई बाबा. अट सात, राजच्या आईंना मी एकेरी संबोधेन. मी त्यांना ए आई म्हणेन. सून असावी मुली सारखी, नको तो उगीच कटकटी, सावित्रीबाईंना अश्रू अनावर झाले. अट आठ, मला गोड खायला आवडतं. सणाच्या दिवशी आई गोड पदार्थ बनवतील. सण शनिवारी असला तर आई बाबांना घराबाहेर जाण्याची आवश्यकता नाही. मी सर्व तयारी करून देईन आणि त्यांच्याकडून शिकेन, त्यांची शिष्या बनू. किती कौतुक करावं, शिकायची केवढी इच्छा आहे, राजच्या आई आनंदल्या. अट नऊ, मी घरी नसताना बाबांचे मित्र आले तर चालेल, पण आईच्या मैत्रिणी यायला नको. माझ्या आईंच्या मैत्रिणीशी माझी ओळख नको का व्हायला? वकिलीणबाईंना क्लायंट मिळवायचे आहेत वाटतं, शहर आहे, सावित्रीबाई मनातल्या मनात म्हणाल्या. अट दहा, आई बाबांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करायचा नाही. अहो घरात नाही, पण साजरा करायचा तो कुठेतरी बाहेर मस्त जागी. खूप भाग्य लाभले आम्हाला, काय कशाची कमी, अशी अवस्था झाली होती राजच्या आई बाबांची. अट अकरा, लग्नाचा खर्च माझे आई बाबा करणार नाहीत, सर्व खर्च मी आणि राज करू 50-50. राजचे बाबा प्रसन्नपणे हसले. अट बारा, सगळ्यात महत्वाची, सर्वांनी कान ठवकारले. हां तर ऐका, मी ऑफिसला जाताना राजच्या आई मला नमस्कार करतील अगदी वाकून. अहो मला म्हणायचं आहे, मी आईंना नमस्कार करणार आणि तोही अगदी वाकून, कारण मातृदेवो भव. सावित्रीबाईंनी तर अत्यानंदाने टणकन उडी मारली. वातावरण अगदी हलकं फुलकं आणि प्रसन्न झालं. तेवढ्यात रीना आणि राज घरात शिरले. बेटी बरं वाटतं ना तुला?

0: सावित्रीबाईंनी विचारलं.
1: मला काय झालंय, आम्ही पेढे आणायला गेलो होतो. रीना, पेढे देऊन सर्वांचं तोंड गोड कर.
0: सावित्रीबाई म्हणाले, थांब रीना, माझी ही एक अट आहे.
1: नेहा, चालेल का?
0: असे म्हणत एक कागद सदानंदांनी नेहाला दिला.
1: इतकं मस्त होतंय आणि तुम्ही उगाचच काय प्रॉब्लेम निर्माण करता?
0: सावित्रीबाई चिडून म्हणाल्या.
1: नेहाने थोडा विचार केला आणि ती म्हणाली,
0: नाही, मला अजिबात मान्य नाही.
1: बाबा काय आहे, तुम्ही मागे घ्या ना तुमची अट.
0: राज आणि रीना म्हणाले.
1: बाबा संकोचले.
0: बाबा,
1: अहो तुम्ही आजपासूनच मला बेटी म्हणाला तर मी तुमच्या बेट्याशी लग्न कशी करणार?
0: सगळे खळखळून हसले.
1: रीनाने स्वतःच्या हाताने सगळ्यांना पेढा भरवायला सुरुवात केली. नेहाने काळा कोट उतरवताच राजने नेहासह तिथून पळ काढला. पेढा न भरवता त्या दोघांनी एकमेकांची तोंड गोड केले असणार यात शंका नाही. नेहाने टाकलेला अटींचा बॉम्ब तिने स्वतःच निकामी केला होता आणि त्यामुळे कोणत्याही क्षणी आरंभ होईल असं वाटणारं युद्ध सुरूच झालं नव्हतं.
2: श्रोते हो, हा होता आपला आजचा सुंदर कथा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात पुढील मंगळवारी रात्री 8 वाजता. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: नमस्कार. श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी संचलित दत्त महासंस्था अहिल्यानगर निर्मित दत्तात्रेय सत्संग मंडळ नाशिक यांच्यातर्फे अधिक मासाचं औचित्य साधून नाशिक इथं सामूहिक प्रसार सेवा दिनांक 6 आणि 7 जून रोजी आयोजित केली असून मंडळातील दत्तभक्त घरोघरी जाऊन गुरुवाणी, अमृत कलश, श्री रामकृष्ण उवाच यासारख्या धार्मिक ग्रंथाचा प्रसार करतील. या कार्यात सगळ्या भाविकांनी सहभागी व्हावं असं आवाहन श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ नाशिक करत आहे. धन्यवाद.
1: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
2: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
1: ते कस?
2: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
1: बर,
2: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
1: स्मार्ट प्लॅन.
2: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
3: सुलतानपुरी यांची गीतरचना आता आपण ऐकणार आहोत. फिर वही रात या चित्रपटामधले संगीतकार राहुल देव बर्मन आणि हे गीत आपण ऐकणार आहोत किशोर कुमार यांच्या स्वरात.

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
1: ऐकूया तरत मेहमूद यांनी गायलेलं साहिल लुधियानवी यांचं गीत, संगीतकार सचिन देवबर्मन. हे गीत आहे देवदास या चित्रपटामधलं.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदा.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत हसरत जयपुरी यांचं. ऐकूया मोहम्मद रफी यांच्या आवाजात. हे गीत आपण ऐकणार आहोत लाल पत्थर या चित्रपटामधलं. या गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव. मी आहे विवेकराज ठाकूर. माध्यम क्षेत्राशी जोडलेला व्यक्ती म्हणून आणि आता कायद्याचा विद्यार्थी म्हणून एक गोष्ट सतत जाणवत राहिली, सामान्य नागरिक आणि कायदा यांच्यामध्ये अजूनही मोठं अंतर आहे. अनेक वेळा लोकांमध्ये स्वतःचे हक्क, प्रक्रिया, कोर्ट, पोलीस व्यवस्था किंवा कायदेशीर निर्णय याबद्दल स्पष्ट माहिती नसते आणि त्यातून संभ्रम, भीती आणि चुकीचे निर्णय निर्माण होतात. न्याय संवाद हा त्या अंतराला कमी करण्याचा एक प्रयत्न आहे. या कार्यक्रमातून आपण अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधून कायद्याच्या जगातलं वास्तव, प्रॅक्टिकल अनुभव आणि सामान्य नागरिकांसाठी महत्त्वाच्या गोष्टी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. कारण कायदा हा फक्त कोर्टरूम पुरता मर्यादित नसतो, तो आपल्या दैनंदिनी आयुष्याशी, निर्णयांशी आणि हक्कांशी थेट जोडलेला असतो. सर, न्याय संवादमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: कायदा म्हणजे फक्त कोर्ट, गुन्हे आणि खटले एवढंच नसतं, तर काही वेळा तो मानवी भावना, सन्मानाने जगण्याचा अधिकार आणि आयुष्याच्या अत्यंत कठीण निर्णयांशी जोडलेला असतो. आणि आज आपण अशाच एका अत्यंत संवेदनशील पण तितक्याच महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत, लिव्हिंग विल. आणि आजच्या भागामध्ये आपल्यासोबत आहे सिनियर ॲडव्होकेट, बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे माजी अध्यक्ष, तसेच अनेक सामाजिक आणि कायदेशीर उपक्रमांशी जोडलेले आदरणीय ॲडव्होकेट अविनाश भिडे सर. गेली अनेक वर्षे फौजदारी कायद्यामध्ये सक्रिय प्रॅक्टिस करून तरुण वकिलांसाठी मार्गदर्शन, तसेच प्रॅक्टिकल हिंट्स फॉर क्रिमिनल ट्रायल आणि सुखांत जीवनाचा यासारख्या पुस्तकांमधून त्यांनी अत्यंत महत्त्वाचं कार्य केलं आहे. लिव्हिंग विल सारख्या विषयावर जनजागृती करण्यासाठी त्यांनी शॉर्ट फिल्मचं कामही केलं आहे. सर, नाशिक न्याय संवादमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत.
1: धन्यवाद. सर्वप्रथम मी आपले आभार मानतो रेडिओ विश्वासचे, रेडिओ विश्वासच्या टीमचे, विवेकराज आपले, की मला इथे तुम्ही बोलवलं आणि मला इथे आपलं मन व्यक्त करण्याची संधी दिलीत. धन्यवाद.
0: सर, सर्वात आधी लिव्हिंग विल हा शब्द अनेक लोकांनी ऐकलेलाही नसतो, विल लोकांनी ऐकलेला विल, तर सामान्य भाषेत सांगायचं झालं तर लिव्हिंग विल म्हणजे नेमकं काय?
1: ज्याला ॲडव्हान्स मेडिकल डायरेक्टिव्ह असं आपण म्हणतो लिव्हिंग विल, मराठीमध्ये म्हणायचं झालं तर वैद्यकीय इच्छापत्र. आता जे विल किंवा मृत्यूपत्र आणि लिव्हिंग विल याच्यामध्ये जो फरक आहे तो मी पहिले विशद करतो, म्हणजे तो लक्षात येईल. मृत्यूपत्र केल्यानंतर, मृत्यूपत्र हे मृत्यूच्या नंतर, त्या माणसाच्या मृत्यूनंतर एक्झिक्यूट होतं. परंतु हे जे लिव्हिंग, जो पहिला जो शब्द आहे लिव्हिंग, तर ते माणूस जिवंत असतानाच त्याची इच्छा काय आहे ही एक्झिक्यूट होते. वैद्यकीय इच्छापत्र म्हणजे मला वैद्यकीय ट्रीटमेंट काय दिली पाहिजे, माझ्या आजारावरती औषधोपचार कोणते झाले पाहिजेत, कधी ते थांबवायला पाहिजेत, याच्याबद्दल जे मी काय आधी लिहून ठेवलेलं आहे त्याला आपण वैद्यकीय इच्छापत्र किंवा लिव्हिंग विल किंवा ॲडव्हान्स मेडिकल डिरेक्टिव्ह असं म्हणतो.
0: सर, भारतामध्ये लिव्हिंग विलला कायदेशीर मान्यता आहे का? या संदर्भातील काही सुप्रीम कोर्टच्या काही महत्त्वाचे निर्णय आहेत का?
1: तसं पाहायला गेलं तर तसा कुठलाही कायदा नाही, परंतु 2018 निर्माण सुप्रीम कोर्टाने एक जजमेंट दिलेलं आहे, कॉमन कॉज वर्सेस युनियन ऑफ इंडिया. तर त्या 2018 जजमेंटमध्ये ह्या लिव्हिंग विलचा सगळा उहापोह निर्माण सुप्रीम कोर्टाने केलेला आहे आणि काही डायरेक्टिव्ज त्यावेळेला घालून दिलेत. 2018 2018 डायरेक्टिव्ज आहेत त्याच्यामध्ये दुरुस्त्या त्यांनी केल्या आणि थोडीशी प्रक्रिया जी 2018 सांगितली होती ती त्यांनी सोपी केली 2023 जजमेंटमध्ये. आता त्याच्यामध्ये जे आपण लिव्हिंग विल म्हणतो ते कसं करायचं, कोणी करायचं, ते कशा पद्धतीने एक्झिक्यूट झालं पाहिजे, हा सगळा प्रोसिजर मेलबर्न सुप्रीम कोर्टाने लेट डाऊन करून ठेवलेला आहे. आणि जोपर्यंत भारतामध्ये या संदर्भातला कायदा पारित होत नाही तोपर्यंत हे मेलबर्न कोर्टाचे डायरेक्शन्स आहेत तेच कायदा म्हणून धरण्यात यावेत असं मेलबर्न कोर्टाने निर्णय दिलेला आहे.
0: अच्छा अच्छा. सर, अलीकडेच भारतामध्ये पॅसिव्ह युथनेशिया संदर्भात एक महत्त्वाचं प्रकरण चर्चेत होतं, जिथे दीर्घकाळ व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये असलेल्या एका व्यक्तीबाबत सुप्रीम कोर्टने लाईफ सपोर्ट विड्रॉल संदर्भात निर्णय दिला होता. अशा प्रकरणांमुळे लिव्हिंग विल आणि एंड ऑफ लाईफ डिसिजन्स या विषयाचं प्रॅक्टिकल महत्त्व अधिक स्पष्ट होतं असं तुम्हाला वाटतं का?
1: नक्कीच. कारण आपण जे आता उदाहरण घेतलं तर तो मुलगा 2013 काहीतरी 4th-5th मजल्यावरनं पडला होता आणि पडल्यानंतर त्याचा प्रॅक्टिकली ब्रेन डेड झाला. ही वॉज इन व्हेजिटेटिव्ह स्टेट. 13 त्याला ट्रीटमेंट देत होते, त्याला जगवण्याचा प्रयत्न करत होते, परंतु आपल्याला हे बाहेर लोकांना हे करताना ट्रीटमेंट देताना आपल्याला माहिती नसतं किंवा जाणीव नसते त्या प्रत्यक्ष व्यक्तीला किती यातना होत असतील शरीराला. आणि अशाच पद्धतीने त्याला त्यांच्या नातेवाईकांनी त्या मुलाच्या दोनदा हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये प्रयत्न केला परंतु कायदा नसल्यामुळे त्याला परवानगी मिळाली नाही. परंतु अल्टिमेटली मेरबन सुप्रीम कोर्टाने आताच एक महिन्यापूर्वी ते जजमेंट दिलेलं आहे आणि त्याला ट्रीटमेंट देणारी जी औषध उपचार आहेत ते काढून घ्यावेत आणि जिवंत राहील म्हणजे श्वासोश्वास चालू राहील, कृत्रिमरित्या श्वास दिला देत असेल तर तो चालू राहील, त्याला अन्न जे लिक्विड डाएट आहे ते दिलं जाईल आणि त्याचे पेन्स कमी होतील एवढेच फक्त त्याला औषधोपचार करू द्या, परंतु त्याला ट्रीटमेंट देणारे औषधोपचार थांबवा अशा स्वरूपाचा निर्णय दिला. आणि तो निर्णय दिल्यानंतर तो अंमलात आल्यानंतर काहीच दिवसांमध्ये त्या मुलाचा मृत्यू झाला. जर तीच ट्रीटमेंट पुढे चालू राहिली असेल तर तो मुलगा त्याच अवस्थेमध्ये आणखीन 4 महिने 6 महिने सुद्धा राहिला असता. तर हे त्यातलं महत्वाचं आहे आणि म्हणून हे निर्णयाला खूप महत्व या लिव्हिंग विल या क्षेत्रामध्ये आलेलं आहे.
0: सर, कोणत्या परिस्थितीमध्ये लिव्हिंग विल लागू होतं? काही टर्मिनल इलनेसेस किंवा काय काय परिस्थितीमध्ये?
1: बघा, हल्ली वैद्यकशास्त्र इतकं पुढे गेलेलं आहे आणि डॉक्टरांची सुद्धा क्षमता खूपच जास्त चांगली आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा आजार असेल तर हल्ली बरा होतो. फॉर एक्झाम्पल, त्याला कॅन्सर झालेला असेल किंवा दुसरे कुठले आजार असतील तर ते काही ट्रीटमेंट घेतल्यानंतर काही दिवसांनी काही महिन्यांनी बरे होतात. परंतु काही वेळेला अशी स्टेज येते की कितीही औषध उपचार केले तरी झालेला आजार हा बरा होणार नाही अशी स्टेज येते, ज्याला आपण टर्मिनल इलनेस म्हणतो. त्याचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर कॅन्सर जो सगळ्या शरीरामध्ये पसरलेला आहे, ब्रेनमध्ये गेलेला आहे, तर अशा वेळेला तो बरा होण्याची शक्यता नाही. त्यामुळे जी ट्रीटमेंट तो बरा होण्यासाठी दिली जाते ती तो बऱ्या होण्यासाठी दिली जाते का केवळ जिवंत ठेवण्यासाठी दिली जाते अशी एक स्टेज येते. आणि काही वेळेला आपल्या डॉक्टर जर ओळखीचे असतील आणि तर ते सांगतात की बाबा आता आमचे सगळे प्रयत्न संपलेले आहेत, शेवटी आपल्या देवावरती भरोसा आहे वगैरे असं सांगतात, तुम्ही याला घरी घेऊन जा असं पण सांगतात. परंतु डॉक्टरांना ती ट्रीटमेंट थांबवता येत नाही, त्यांच्या इथिक्स त्यांनी जी ओथ घेतलेली असते त्यामुळे ती ट्रीटमेंट थांबवता येत नाही.
0: राईट.
1: त्यावेळेला त्या ते डिसिजन घेण्याच्या परिस्थितीमध्ये तो पेशंटही नसतो, कारण तो एखाद बेशुद्धही असतो किंवा बोलण्याच्या परिस्थितीत नसतो, शरीरामध्ये असंख्य नळ्या श्वासोश्वास करण्यासाठी, अन्न पाण्यासाठी किंवा ब्लड किंवा औषधांसाठी नळ्या लावलेल्या असतात शरीरामध्ये. तर अशा वेळेला अशी जर स्टेज आली तर माझे औषध उपचार थांबवा हे जर मी एखादा दुर्धर आजार डिटेक्ट झाल्यानंतर जर लिहून ठेवलं, जर माझं लिव्हिंग विल करून ठेवलं की मला कॅन्सर डिटेक्ट झालेला आहे आणि मला खात्री आहे की मी त्याच्यातून बरा होईन, मी औषध उपचार घेणार आहे, परंतु इनकेस इफ जर अशी स्टेज आली की आता हा बरा होण्याच्या परिस्थितीत नाही तर मात्र माझे औषध उपचार थांबवा अशी माझी इच्छा आहे आणि मला यातना होणार नाहीत, दुःख होणार नाही, एवढेच फक्त औषधं पेनकिलर्स मला द्या. मी जर घरी राहण्याच्या परिस्थितीत असेल, माझा आजार जर संसर्गजन्य नसेल तर मला घरी माझ्या मुलाबाळांमध्ये माझ्या नातवासुनांच्या बरोबर राहू द्या. जे काही शेवटचे 15 दिवस महिना 2 महिने आहेत ते मला त्यांच्याबरोबर सुखाने घालवू द्या, मला फक्त त्रास होणार नाही एवढेच फक्त औषध उपचार द्या, अशी इच्छा व्यक्त करणं आणि ती लिहून ठेवणं याला आपण लिव्हिंग विल म्हणतो, याला वैद्यकीय इच्छापत्र म्हणतो. आणि ते जर मी धडधाकट असतानाच केलं तरी चालणार आहे, मला एखादा दुर्धर आजार झाला तर केलं तरी चालणार आहे, त्यामुळे हे करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यामुळे खूप वेगवेगळ्या गंभीर परिस्थितीतून वाचण्याची शक्यता त्याच्यातून निर्माण होते.
0: सर, एक सामान्य व्यक्ती लिव्हिंग विल कसा तयार करू शकतो, प्रक्रिया काय असते?
1: फार प्रक्रिया अशी अवघड नाही आहे, म्हणजे मी माझी इच्छा व्यक्त करायची आणि त्या इच्छेप्रमाणे जर ती इच्छा व्यक्त करताना दोन साक्षीदार ज्याला आपण विटनेस म्हणतो त्या विटनेस समोर त्या आपल्या लिव्हिंग विलवरती आपण सही करायची, त्या विटनेसने आपल्या समोर सही करायची. जर मी धडधकट असेल तरी सुद्धा किंवा मला एखाद्या रोगाचं निदान झालेलं असेल तरी सुद्धा डॉक्टरांचं सर्टिफिकेट घेणं आवश्यक आहे की मी होशोहवाश मध्ये आहे, जसं आपण सिनेमामध्ये बघतो की मी हे लिव्हिंग विल करतोय हे मी कशासाठी करतोय आणि त्याचे परिणाम काय होणार आहे त्याची मला पूर्ण कल्पना आहे, अशा परिस्थितीत मी आहे हे दर्शवणारं डॉक्टरांचं सर्टिफिकेट त्याला लागतं. आणि हे असं लिव्हिंग विल ज्याच्यावरती दोन साक्षीदारांच्या सह्या आहेत, डॉक्टरांचं सर्टिफिकेट आहे, हे मी नोटरीकडे नोंदवायचं आहे. सब रजिस्ट्रार कडे जाऊन नोंदवायची गरज नाही. नोटरी पब्लिक कडे मी जाऊन नोंदवलं तरी ते चालणार आहे. आता अगदी रिसेंटली महाराष्ट्र गव्हर्नमेंटने, आणि मला अभिमान आहे की भारतामध्ये पहिलं राज्य असं आहे आपलं महाराष्ट्र राज्य की ज्यांनी एक पोर्टल तयार केलेलं आहे आणि त्या पोर्टलवरती हे लिव्हिंग विल अपलोड करायचं. आता त्याच्यासाठी दोन पद्धती आहेत. एक ऑनलाईन आपण लिव्हिंग विल अपलोड करू शकतो, म्हणजे आपण नोटरीकडे रजिस्टर केल्यानंतर ते ऑनलाईन त्या पोर्टलवरती अपलोड करायचं. त्याच्यासाठी त्यांनी आता 1,000 रुपये फी ठेवलेली आहे. आणि जर मॅन्युअली करायचं असेल तर लिव्हिंग विल करून त्याच्या 2 कॉपीज घेऊन प्रत्येक नगरपालिकेमध्ये किंवा महानगरपालिकेतले जे वैद्यकीय अधिकारी आहेत ते स्पेसिफिक कोणाला तरी अपॉइंट केलेलं असतं अशा त्या नोडल ऑफिसरला किंवा कॉम्पिटंट ऑथॉरिटीकडे जाऊन ते त्यांच्याकडे द्यायचं. ते 1 कॉपी त्याची ठेवून घेतात स्वतःकडे, 1 कॉपी आपल्याला एंडोर्समेंट करून देतात परत, आणि मग ते स्वतः ते त्या पोर्टलवरती अपलोड करतात. त्याच्यासाठी पण 1,000 रुपये फी आहे. आता हे कशासाठी केलेलं आहे की मी लिव्हिंग विल करून ठेवल्यानंतर समजा 10-15 वर्षांनी मला त्याची गरज पडली, कधीतरी आजार झाला आणि मी त्या परिस्थितीत गेलो की टर्मिनली येईल आहे, मी आता बरं होण्याच्या परिस्थितीत नाही, आणि जर मी ते लिव्हिंग विल हॉस्पिटलमध्ये दिलेलं असेल किंवा हॉस्पिटलमध्ये जी अर्ज भरावा लागतो त्याच्यामध्ये जर मेन्शन केलेलं असेल तर मग त्या परिस्थितीमध्ये डॉक्टरांना निर्णय घेणं सोपं जातं. आणि मग ते वैद्यकीय अधिकारी त्या पोर्टलवरती जाऊन यांनी जे लिव्हिंग विल आता फिजिकली आणून दिलेलं आहे ते आणि आधी अपलोड केलेलं लिव्हिंग विल हे तेच आहे ना, याच्यामध्ये काही टॅम्परिंग झालेलं नाही ना, बदल झालेलं नाही, ते हे तो बघतात आणि मग पुढची प्रक्रिया ती सुरू होते.
0: अच्छा सर, जर एखादा व्यक्ती आहे ज्यांनी लिव्हिंग विल केलेला आहे आणि अशी परिस्थिती येते की ज्या वेळेला हे लिव्हिंग विल एक्झिक्यूट करायची वेळ येते, तर नेमकं कसं मेकॅनिझम आहे, कशी प्रोसेस आहे आणि काय सेफगार्डिंग या बाबतीमध्ये आहे?
1: खूप चांगले सेफगार्ड त्याच्यामध्ये आहेत. लिव्हिंग विल करतानाच एक मनामध्ये भीती असते माणसाच्या की मी लिव्हिंग विल करून ठेवीन, वैद्यकीय इच्छापत्र करून ठेवीन, पण त्याचा गैरफायदा तर कोणी घेणार नाही ना. हो, शक्यता आहे, कारण फॅमिलीमध्ये तशी बॅकग्राऊंड असेल तर त्याला ती भीती वाटते, परंतु तसं भिण्याचं कारण नाही. कारण जरी लिव्हिंग विल करून ठेवलं आणि जरी टर्मिनली इल स्टेजला तो माणूस गेला ज्याने लिव्हिंग विल करून ठेवलेला आहे, तर ते लगेच अंमलात येत नाही. त्याच्यासाठी ज्या हॉस्पिटलमध्ये तो माणूस ॲडमिट आहे त्या हॉस्पिटलवरती जबाबदारी टाकलेली आहे मॅनेजमेंटवरती, की त्यांनी 3 वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ज्ञ डॉक्टरांची समिती नेमायची.
0: अच्छा,
1: त्या समितीने अशा लिव्हिंग विल केलेल्या माणसाचा जो टर्मिनली इल स्टेजला आहे त्याची स्वतंत्रपणे वैद्यकीय चाचणी करायची, त्याच्यावरती आत्तापर्यंत दिलेल्या ट्रीटमेंटचा अभ्यास करायचा, आणि त्यांनी जर तसा अहवाल दिला की आता याच्यावरती किती औषध उपचार केले, किती ऑपरेशन्स केली तरी या आजारातून बरा होणार नाही असा जर त्यांचा अहवाल आला, तर तो अहवाल त्यांनी त्या मॅनेजमेंटकडे, हॉस्पिटल मॅनेजमेंटकडे सोपवायचा. असा पहिला अहवाल आल्यानंतर मॅनेजमेंटवरती दुसरी जबाबदारी टाकलेली आहे. आणखीन वेगळ्या 3 डॉक्टरांची समिती ते नेमतात, नेमायची असते, आणि त्या 3 डॉक्टरांनी पुन्हा त्याची सगळी वैद्यकीय चाचणी करायची.
0: म्हणजे 3 डॉक्टर जे
1: पहिले 3 डॉक्टर
0: हॉस्पिटलमधले आहेत
1: जे ट्रीटमेंट देणारे नाहीत, अशा पहिली समिती असेल. नंतर दुसरी समिती असेल ज्या समितीमध्ये पहिल्या समितीतले डॉक्टर असतील आणि वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ज्ञ डॉक्टर असतील, मग तेही त्या पेशंटची तपासणी करतात. आणि त्यांचाही जर अहवाल आला की हो आता याला खरंच ट्रीटमेंट थांबवणं गरजेचं आहे कारण ट्रीटमेंटचा उपयोग नाही, तर असे 2 अहवाल आल्यानंतर ते दोन्ही अहवाल हॉस्पिटल मॅनेजमेंटवरती जबाबदारी टाकली की ते दोन्ही अहवाल निअरेस्ट मॅजिस्ट्रेटकडे नेऊन द्यायचे आणि मग कन्सेंट घेऊन, जेव्हा कोणी नातेवाईक असतील त्यांचे कन्सेंट घेऊन त्यांचे बरी होणारी ट्रीटमेंट थांबवायची. आणि त्याला फक्त यातना होणार नाहीत, फक्त पेन किलर्स एवढं देऊनच फक्त त्याला तेवढीच ट्रीटमेंट द्यायची, असा तो एक सेफगार्ड.
0: म्हणजे प्रोसेसची सुरुवात जी आहे ती हॉस्पिटल पासून होते, तिथून ते जे आहे अहवाल जे आहेत 6 डॉक्टरांचे ते जातात
1: मॅजिस्ट्रेटकडे आणि मग डॉक्टर निर्णय घेतात की आता यांचे ट्रीटमेंट थांबवा.
0: अच्छा अच्छा सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे 3 डॉक्टर अगोदर, मग परत 3 डॉक्टर, 6 डॉक्टर त्यांचे अहवाल देतील, याच्यामध्ये मग वेळ किती लागेल?
1: नाही, याच्यामध्ये मेलबर्न सुप्रीम कोर्टाने त्याचाही विचार केलाय, 48 तासाच्या आतमध्ये हे अहवाल द्यायचे.
0: अच्छा,
1: कारण तो पेशंट त्या स्टेजला आहे, त्याला धड श्वास घेता येत नाही, धड खाता पिता येत नाही, काहीच नाही, अशा स्टेजला असताना जर 2-3 महिने त्याच्यात जायला लागले तर त्याला काही अर्थ उरणार नाही. त्यामुळे अशा स्टेजला जेव्हा हे वैद्यकीय टीम तयार होते, समिती नेमली जाते, तर त्या समितीवर बंधन आहे की त्यांनी 48 तासाच्या आतच तो अहवाल दिला पाहिजे. त्यामुळे पहिल्या समितीने अहवाल दिल्यानंतर लगेच दुसऱ्या समितीचा अहवाल, हे सगळं 2-3 दिवसांमध्ये होणं अत्यंत आवश्यक आहे. मग अशी आणखीन एक विषय, हा जो भीती आहे जी मनामध्ये, तो ती झाली पेशंटच्या मनातली भीती. परंतु पेशंटचे जे नातेवाईक असतात, जवळचे नातेवाईक, फॅमिली, तर यांच्या मनामध्ये एक वेगळाच प्रकार असतो, तो ज्याला दडपण म्हणतात. एखादा पेशंट आयसीयूमध्ये ॲडमिट आहे, त्याला ट्रीटमेंट चालू आहे, ती ट्रीटमेंट देतात सगळेजण, त्याच्यासाठी खर्चही होतो, एखादा तो चांगला बरा पण होतो. परंतु तो टर्मिनल ई स्टेजला गेल्यानंतर जी ट्रीटमेंट चालू ठेवली जाते, व्हेंटिलेटर असेल तर व्हेंटिलेटर चालू ठेवला जातो, आणखीन काही कॅन्सरवरचे जे ट्रीटमेंट आहे ती चालू ठेवली जाते, तर ही चालू ठेवताना समाजाचं दडपण त्या फॅमिलीवरती खूप असतं. आपले नातेवाईक काय म्हणतील, जर आपण ट्रीटमेंट थांबवली तर काय होईल, नातेवाईक काय म्हणतील, शेजारी पाजारी काय म्हणतील, समाज काय म्हणेल, ते म्हणतील की बरं तुला एवढं मोठा केला तरी सुद्धा तू त्यांची ट्रीटमेंट देत नाही, तू त्यांना खर्च करत नाही. तर हे समाजाच्या दडपणाखाली सुद्धा ट्रीटमेंट चालू ठेवली जाते. आणि पण जर त्या पेशंटनीच जर वैद्यकीय इच्छापत्र आधी करून ठेवलं असेल तर मग मात्र त्या नातेवाईकांना सांगता येतं की बाबा पेशंटचीच इच्छा आहे की ह्या स्टेजला तो गेलेला आहे, तर आता आपण ट्रीटमेंट थांबवा. दुसरी आणखीन एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की धडधाकट असताना वैद्यकीय इच्छापत्र करून ठेवलेलं पाहिजे. पण केवळ माझं वय झालं, मी 50 वर्षाचा आहे, 60 वर्षाचा आहे, 65 वर्षाचा आहे म्हणून मी केलं पाहिजे असं नाही. तरुणांनी सुद्धा करायला हरकत नाही. हल्लीच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये ऍक्सिडेंट्स होत राहतात, काही वेळेला काही हार्ट अटॅक्स येतात. आता मी आपण वाचतो पेपरमध्ये की 25 वर्षाचा असेल, 30 वर्षाचा असेल हार्ट अटॅक आला. आता आपण मगाशी जे उदाहरण घेतलं की तो चौथ्या मजल्यावरनं पडला, तेव्हा तो मुलगा 18 वर्षाचा होता. त्यामुळे तरुणांनी सुद्धा जर वैद्यकीय इच्छापत्र करून ठेवलं तर ते नेहमी आपल्या त्याच्या पालकांना शेवटी निर्णय घेताना ते खूप सोपं जातं. आणि म्हणून माझं आवाहन आहे सर्वांनाच की तरुणांसकट सगळ्यांनी धडधकट असली तरी सुद्धा त्यांनी, आणि जर एक निदान झालं दुर्धर आजाराचं तर त्यांनी सुद्धा हे वैद्यकीय इच्छापत्र करून ठेवणं गरजेचं आहे.
0: सर, लोक अजूनही ह्या विषयावर ओपनली चर्चा का करत नाही असं तुम्हाला वाटतं?
1: खूप चांगला प्रश्न विचारला, कारण प्रत्येकाला मृत्यूची भीती आहे. मृत्यू म्हटल्यानंतर माझा मृत्यू कधी येईल, मृत्यू अटळ आहे. जो माणूस आतापर्यंत पृथ्वीवर जन्मलेला आहे, चिरंजीव सोडले तर ते मृत्यू पावलेले आहेत. त्यामुळे मृत्यू ह्या विषयावरती चर्चा आपल्या स्वतःच्या स्वतःही करत नाही, आपण आपल्या फॅमिलीमध्ये पण होत नाही. आणि फॅमिलीमध्ये ती व्हायला लागली तर लगेच कोणतरी पत्नी म्हणा, बहीण म्हणा किंवा मुलगी म्हणा किंवा मुलगा, हो कशाला ह्याची चर्चा करताय तुम्ही, बाबा धडधकट आहात, हे ते त्यावेळेला चर्चा होत नाही. परंतु मृत्यू हा कधी ना कधी येणारा ही गोष्ट आहे, आणि म्हणून प्रॅक्टिकली जर त्याच्याबद्दल विचार केला आणि जर लिव्हिंग विल करून ठेवलं तर ते आपल्या फॅमिलीच्या खरंच उपयोगाचं आहे. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. काही वेळेला अशी परिस्थिती असते की एखादा पेशंट आयसीयूमध्ये ॲडमिट आहे आणि तो त्या टर्मिनल इल स्टेजला गेलेला आहे, परंतु त्याची आर्थिक परिस्थिती खूप चांगली आहे. हल्ली तुम्ही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हॉस्पिटलायझेशन झाल्यानंतर खर्च खूप होतो, परंतु आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर ते खर्च तर सहन पण करतात. परंतु जर आर्थिक परिस्थिती चांगली नसलेल्या फॅमिलीतला एखादा पेशंट तिथे गेला तर मात्र खूप अवघड परिस्थिती निर्माण होते, कारण महिनोन महिने, काही वेळेला 4-4, 8-8 महिने तो हॉस्पिटलमध्ये असतो, आयसीयूमध्ये असतो, व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये असतो, आणि त्याला ती ही दिली जाते, ट्रीटमेंट देत राहिली जाते. तर त्यावेळेला मग ते कुटुंब कर्जबाजारी होऊन ते ट्रीटमेंट पूर्ण करतं. जाणारा माणूस जाणाराच असतो, कुटुंबावर मात्र कर्ज येतं. त्या कुटुंबात शिक्षण घेणारी मुलं असतील, लग्न होणाऱ्या मुली असतील, तर आणखीनच वाईट परिस्थिती होते. त्यामुळे ही एक कंडिशन खूप महत्वाची आहे. हा एक भाग झाला. दुसरा भाग, आपण जेव्हा ट्रीटमेंट देत असतो त्यावेळेला तो माणूस आतमध्ये जो आयसीयूमध्ये पडलेला असतो किंवा असतो, तर त्याच्या यातना किती असतात याचा कोणीच विचार करत नाही. अतिशय त्रासदायक सिच्युएशनमध्ये तो ते सगळं सहन करत असतो. धर त्याला बोलता येत नाही, सांगता येत नाही, काहीच नाही. बाहेरची माणसं मात्र शर्थीने प्रयत्न करत असतात त्याला वाचवण्याचे. हे सगळ्या अडचणी जर टाळायच्या असतील तर लिव्हिंग विल करून ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे. 100 मधल्या फक्त 2 माणसांना एखादा त्याचा उपयोग होऊ शकतो. लिव्हिंग विल केलं म्हणजे माझी तशी अवस्था होणारच आहे असं नाही, परंतु यदा कदाचित जर त्या परिस्थितीमध्ये मी गेलो तर खूप वेगवेगळे त्रास, कुटुंबाला होणारा त्रास, स्वतःला होणारा त्रास, हे आपण वाचवू शकतो.
0: सर, याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं, कुटुंबातील सदस्य आणि डॉक्टरांची भूमिका यामध्ये कशी आहे?
1: नक्कीच, हे लिव्हिंग विल करताना आपण आधी कुटुंबाशी मोकळेपणाने चर्चा केली पाहिजे, आपल्या मुलांबरोबर, मुलींबरोबर, पत्नीबरोबर, आईवडिलांबरोबर. ही चर्चा करणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे ती एक मेंटॅलिटी पण तयार होते की आपलं लिव्हिंग विल झालेलं आहे, लिव्हिंग विल करण्याआधी तुमचे जे फॅमिली डॉक्टर असतील, ओळखीचे डॉक्टर असतील, त्यांच्याशी सुद्धा चर्चा करणं गरजेचं आहे. आणि मुख्य म्हणजे आपले जे वकील असतील किंवा कोणी नसेल तुमच्या वकील, कारण माहिती नसतं कोणाला, काही वेळेला काही प्रसंग चाललेला नसतो, तर एखाद्या चांगल्या वकिलाकडे जाऊन त्याचाही सल्ला घेणं हे गरजेचं आहे. कारण लिव्हिंग विल करून ठेवताना त्याच्यामध्ये जे शब्दप्रयोग आपण केलेले असतात ते शेवटी उपयोगी पडतात. आणि तेच जर कन्फ्युजिंग असतील, त्याच्यातून अर्थबोध नीट होत नसेल, तर मग त्या लिव्हिंग विल करून ठेवण्याचा काही उपयोग होत नाही. त्यामुळे डॉक्टरांशी आणि वकिलांशी सल्लामसलत करून आपल्या फॅमिली बरोबर व्यवस्थित चर्चा करून मगच हे लिव्हिंग विल करणं गरजेचं आहे.
0: सर, मागे आपण पोर्टलचा उल्लेख केला, ते पोर्टल काय तुम्हाला सांगता येईल?
1: ते पोर्टलचं नाव आहे महाराष्ट्र MahaULB, महाराष्ट्र अर्बन लोकल बॉडी पोर्टल. ज्याच्यावरती जन्म मृत्यूचे सगळ्या नोंदी असतात, ज्याच्यावरती आपलं आधार कार्डची नोंद असते, रेशन कार्डच्या नोंदी असतात, त्याच्याचवरती आता लिव्हिंग विलची पण नोंद होते.
0: बरोबर. सर, सुकांत जीवनाचा हे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा नेमकी काय होती? आणि आता तुम्ही जे शॉर्ट फिल्म केली आहे, हा निर्णय तुम्ही शॉर्ट फिल्म करायचा का घेतला?
1: 2018 मध्ये जे जजमेंट आलं मगाशी मी ज्याचा उल्लेख केला, तर मला दुसऱ्या 2-3 केसेसमध्ये मी कायदा बघत असताना त्या जजमेंट वाचण्यात आलं. आणि ते एकदा दोनदा वाचल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की ह्या जजमेंटमध्ये जे कायदा पारित करून ठेवलेला आहे मेलबर्न सुप्रीम कोर्टाने, हा सामान्य माणसाच्या उपयोगाचा आहे. परंतु ही अशी जी जजमेंट्स येतात सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टाची, ही जजमेंट्स काही वेळेला पेपरमध्ये छापली जातात आणि नंतर काळाच्या ओघात ते विसरली पिन जातात. त्यामुळे त्या जजमेंटचा उपयोग जो सामान्य माणसाला व्हायला पाहिजे तो तसा होत नाही. म्हणून मी त्याच्यावरती विचार केला की हे सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी काय करावं लागेल, आणि म्हणून मला त्याच्यातून ते पुस्तक लिहिण्याची एक कल्पना सुचली. मी माझ्या पत्नी आदिती यांच्याबरोबर त्याच्यावरती चर्चा केली की बाबा असं असं आहे तर काय करायला पाहिजे, तर तिनेही मला प्रोत्साहन दिलं आणि मग मी त्याच्यामध्ये लक्ष घालून ते पुस्तक तसं लिहिलं. ते पुस्तक छापून झाल्यानंतर आजपर्यंत आता 3,500 प्रति मी त्या छापून घेतलेल्या आहेत आणि मोफत वाटलेल्या आहेत सगळ्यांना. तर त्याच्यानंतर असं लक्षात आलं की ते पुस्तक वाचल्यानंतर लोकांची जी प्रतिक्रिया असते ती खूप चांगली असते, की त्यांना ते रिलेट होतं. प्रत्येक अनेक जणांनी मला येऊन सांगितलं की मी तुमचं पुस्तक वाचत असताना मला माझ्या नातेवाईकांची आठवण झाली, मला माझ्या मित्राची आठवण झाली, त्याचे वडील तिथे होते त्याची आठवण झाली. पण त्याच्यानंतर कोणी लिव्हिंग विल करण्यासाठी पुढे येईना, आणि म्हणून मला लक्षात आलं की हे आपल्याला आणखीन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि म्हणून मग परत मी थोडीशी आणि आदितीनी

0: थोडा पुढाकार घेतला आणि म्हणे आपण आपण छोटीशी शॉर्ट फिल्म त्याच्यावरती प्रोड्यूस करू. आणि त्यांनी ती प्रोड्यूस केलेली आहे, लेखक मीच आहे त्याचा. आणि ती प्रोड्युसर साधारण 27-30 मिनिटाची ती शॉर्ट फिल्म आहे, जेणेकरून ती लोकांपर्यंत पोहोचेल. तर अशी ती त्याच्या मागची एक माझी इच्छा आणि भावना आहे.
1: अच्छा, आणि जी आता लवकरच
0: युट्यूबवरती
1: येते
0: 30 तारखेला बहुतेक ती अपलोड होईल.
1: ग्रेट ग्रेट. सर, ही जी शॉर्ट फिल्म तुम्ही म्हणताय, ही शॉर्ट फिल्म लोकांना कुठे बघायला मिळेल?
0: आता या 30 तारखेला, म्हणजे 30 एप्रिलच्या दिवशी भाडीपा म्हणजे भारतीय डिजिटल पार्टी यांचं जे युट्यूब चॅनेल आहे त्याच्यावरती विषय चॅनेलवरती अपलोड करणार आहेत.
1: ओके,
0: 30 तारखेला तिथे ती सगळ्यांना बघायला मिळेल.
1: सर, आणि आपण ह्या याच्याबद्दल बोललो की लिव्हिंग विल चा महत्व, त्याच्या वकिलांचा सल्ला घेणं किंवा त्याचा ड्राफ्ट आहे, तर हे ड्राफ्ट आणि हे फार महत्वाचा भाग झाला, तर हे कशा पद्धतीने लोकांना करायला पाहिजे आणि कसं याला अप्रोच करायला पाहिजे?
0: खरं तर हा विषय जो हाताळलेला आहे तो मी एक सोशल वर्क म्हणून हाताळलाय, सामाजिक जबाबदारी म्हणून. त्यामुळे मी हे पुस्तक जरी छापलं आहे आणि ते जवळजवळ 3,000 प्रती वाटलेले आहेत, तर त्या कोणाकडनं पैसे घेतलेले नाहीत. त्याप्रमाणे ह्या पुस्तकामध्ये मी एक फॉर्म पण दिलेला आहे आणि तो फॉर्म मी इतका व्यवस्थित तयार केलेला आहे की त्याच्यामध्ये फक्त गाळलेल्या जागा भरायच्या आहेत. म्हणजे त्या जो वैद्यकीय इच्छापत्र करतो त्याचं नाव, त्याचा पत्ता, डिटेल्स, 2 साक्षीदारांची नावं, त्यांच्या सह्या त्यांनी कुठे करायच्या, मेडिकल सर्टिफिकेट काय असावं, हे सगळं रेडी तयार करून ठेवलेलं आहे आणि तेही फ्री ऑफ कॉस्ट मी देतो. ते फक्त माणसांनी ज्यांना कोणी करायचं आहे त्यांनी त्याच्यातल्या गाळलेल्या जागा भरून त्यांचं त्यांनी नोटरी जरी केलं तरी चालणार.
1: क्या बात आहे. तर याचा जो ड्राफ्ट आहे तो रेडी आहे, बेसिकली जे काही पर्सनल डिटेल्स आहे ते लोकांना भरायचे आणि तेवढं करायचं आहे, आणि हे फ्री ऑफ कॉस्ट. आणि आय थिंक पोर्टलवरती 1,000 रुपये गव्हर्नमेंट चार्जेस घेतात.
0: आता ते गव्हर्नमेंटनी चार्जेस लावलेत, त्यामुळे पूर्वी तसे चार्जेस नव्हते.
1: बरोबर,
0: परंतु आता ते लावलेत.
1: म्हणजे ड्राफ्ट आपल्याला मिळून जातोय, आपण स्वतः हे करून नोटरी करायचं आणि गव्हर्नमेंटची जी फीज आहे 1,000 रुपये ते करून तुम्ही वेबसाईट वरती त्याची नोंद करू शकतात. आणि हा जो फॉर्म आहे हा सर आमच्यासोबत शेअर करणार आहेत, तर ज्यांना हा फॉर्म पाहिजे असेल तर त्यांनी आमच्या व्हॉट्सअप नंबरवर रेडिओ विश्वासच्या 83-800-16-512 या नंबरवरती मेसेज करून आम्ही तुम्हाला ते फॉरवर्ड करू शकतो. सर, आजच्या अत्यंत संवेदनशील, विचार करायला लावणाऱ्या आणि माहितीपूर्ण चर्चेसाठी तुमचे मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच.
0: धन्यवाद. पुन्हा एकदा मी आपले आभार मानतो आणि अतिशय चांगल्या विषयाला तुम्ही हात घातलात आणि आता मॅक्झिमम लोकांपर्यंत हा विषय पोहोचेल अशी मी आशा करतो आणि मला तशी खात्री पण आहे. धन्यवाद.
1: थँक्यू. थँक्यू सर.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: एक
1: रात्रीचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे कैफे आझमी यांचं हिर रांझा या चित्रपटामधलं. या गीताला संगीत आहे मदन मोहन यांचं आणि हे गीत गायलं आहे लता मंगेशकर यांनी.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अडावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स
2: कॅनडा। जे गीत ऐकणार आहोत मदन पाल यांचं, हे गीत आहे आज या चित्रपटामधलं। या गीताला संगीत आहे जगजीत सिंग यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत चित्रा सिंग यांच्या आवाजात।

0: जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांची विशेष मुलाखत आपण ऐकू शकणार आहात विनोबा म्हणे या कार्यक्रमात. संवादिका आरजे श्रद्धा. प्रसारण दर गुरुवारी दुपारी 1 वाजता आणि पुनःप्रसारण दर रविवारी दुपारी 4:30. तेव्हा ऐकायला विसरू नका शिक्षक सहाय्यक कार्यक्रम विनोबा म्हणे.
1: शारदा यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार शंकर जयकिशन आणि हे गीत आहे दिवाना या चित्रपटामधलं.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमात आता ऐकूया गुलजार यांचं गीत मोहम्मद रफी यांच्या आवाजात. हे गीत आहे कोशिश या चित्रपटामधलं. संगीत दिलं आहे मदन मोहन यांनी.

सबूरिया चित्रपटामधलं अमित खन्ना यांचं गीत आता ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे बप्पी लहिरे यांनी.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आता आपण ऐकणार आहोत. सुनहरा संसार या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांच्या गीताला संगीताने सजवलं आहे नौशाद यांनी. आणि हे गीत ऐकूयात किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात.

0: आलो.
1: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
2: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
1: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
3: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं वर्मा मलिक यांचं गीत अनहोनी या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख तुमचं स्वागत करतो आपल्या आजच्या कार्यक्रमात.
1: स्मृती भाग 5. समग्र भारतवर्षातील वेदविदास मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय सादर साष्टांग प्रणिपात. आता चौथ्या स्मृतीचा विचार. अंशनस संहिता. माझ्या माहितीत अंशनस हे नाव दानवगुरु शुक्राचार्यांचे आहे, जाणकारांनी प्रकाश टाकावा. या संहितेत वा स्मृतीत 51 श्लोक येतात. चातुर्वर्णांमधील अनुलोम विलोम विवाहातून निर्माण होणाऱ्या जाती व वृत्तींचे वर्णन, त्या काळातील मान्यता, समाजरचना व नियमानुसार केलेले आहे. आज हे चित्र भिन्न असू शकते, पण वृत्तींचा अभ्यास होणे गरजेचेच आहे. असो. 5. अंगिरस स्मृती. यात 72 श्लोक येतात. प्रायश्चित्त वर्णन. चुकीचे कार्य केल्यावर शरीर व मनशुद्धीसाठी करावी लागणारी क्रिया म्हणजे प्रायश्चित्त. उच्चिष्ट भोजन, वस्त्रधारण, भोजनदानादी विषय येतात. या अंगिरा ऋषी स्मृतीत एक श्लोक पुन्हा मनाचा वेध घेतो. तत्पूर्वी स्त्रीची शुद्धी रजोनिवृत्तीने होते. रजोनिवृत्तीनंतरच स्नान करावे, म्हणजे 3 दिवस करू नये अशा अर्थाने सांगितले आहे. जोपर्यंत रजप प्रवृत्ती आहे तोवर उत्तम कर्म करू नये, म्हणजे विश्रांती महत्वाची. स्वयंपाकही उत्तम कर्मात येतो, अग्निजवळ जाऊ नये म्हणून असे सांगितले आहे. आता तो लक्ष वेधणारा श्लोक. रोगेण यद्रज स्त्रीणाम अत्यर्थ ही प्रवर्तते, अशुद्धास्ता न ते न स्युः तासाम वैकारिकम हितत. म्हणजे रोगामुळे जर स्त्रीस रजस्त्राव होत असेल तर त्या कारणाने ती अशुद्ध होत नाही, कारण शारीरिक रोग अन्य रक्तस्त्रावाने होतात, तो प्राकृत स्त्राव नसतो. इथे हे सांगू इच्छितो की आपल्या देशातील बहुतेक आदिवासी वनवासी स्त्रिया त्या 4 दिवसात घरातल्या पाण्याला अजिबात शिवत नाहीत, कारण पाण्यावर मानसिक परिणाम लवकर होतात हे त्यांना सांगायला कोण गेलं होतं. आमच्या भारतातील अदमासे 7 लाख खेड्यांमध्ये वा वनात ऋषी आणि ब्राह्मण ऋषी विचार निस्वार्थ निरपेक्ष बुद्धीने वाटत फिरले, हे कसं विसरता येईल. आणि हा शुद्ध वैद्यकीय विचार स्मृतीतून मिळत असेल तर स्मृती वाईट असू शकतात. कुठलाही ग्रंथ वाचल्याशिवाय त्याला चांगलं वाईट म्हणू नाही, अन्यथा तो त्या माणसातील मूर्खपणा असतो. अशा अर्थाचे सुभाषित संस्कृत मध्ये आहे, आणि असं असेल तर त्या मूर्खांची संख्या न मोजलेलीच बरी. अजून एक श्लोक येतो. राजानम हरते तेजहा शूद्रानम ब्रह्मवर्चसम सूतकेशुच यो भुंगते स भुंगते पृथ्वी मलम. म्हणजे राजाचे अन्न राजस दोषयुक्त तेज हरण करते, शूद्राचे अन्न ब्रह्मतेज हरण करते, सूतकाच्या अन्नाचे भक्षण म्हणजे पृथ्वीचा मळ खाणेच होय. या श्लोकास वाचल्यावर मी वडिलांना विचारले होते, कारण माझे वडील शिक्षक होते. कदाचित म्हणून सरकारी पगार घेणारे तेजोहीन असतात का? तेव्हा वडील म्हणायचे, तेजस्विता टिकवण्यासाठी मी स्वाध्याय करतो. असे वैचारिक विनोद वा संवाद माझे आणि माझ्या वडिलांचे व्हायचे. आता शूद्राबद्दल पुन्हा आक्षेप येण्यासारखा आहे, आणि शबरीचे उदाहरणही आहे. रामाचे ब्रह्मतेज कुठे नाहीसे झाले, पण शूद्र हा शब्द बरेच ठिकाणी वैचारिक अशुद्धता वा वैचारिक मागासलेपणा वा शारीरिक अस्वच्छता आणि अनियमितता अशी शूद्रता म्हणून येतो. हे आम्हास कसं कळेल? आम्ही जर सुसंस्कृत नाही तर? आता तर कोरोना शिकवतोय स्वच्छता आणि शुद्धता. तिसरी गोष्ट सूतकासंबंधी. इथे गफलत होते. सूतहा आणि सूतकहा एकच, पण जिथे मनुष्य मृत झाला आहे तिथे सूतक असते. तिथले भक्षण असा अर्थ घ्यावा का सूतपुत्र असा घ्यावा? मग सूतपुत्र कोण? तर औशनस संहितेत ब्राह्मण कन्येस क्षत्रियापासून उत्पन्न झालेला पुत्र म्हणजे सूतपुत्र, उदाहरणार्थ विदुर असा जाणावा असे लिहिले आहे. मग पुन्हा प्रश्न येतो, श्रीकृष्ण तर कृष्ण शिष्टाईचे वेळेस विदुरा घरी जेवले. एक, ते प्रत्यक्ष योगेश्वर होते. दोन, दैवादिकांच्या वागण्याचे अपवाद आपण साधारण मनुष्य घेऊ शकतो. तीन, आम्ही आचार विचाराने हीन वागून धर्मग्रंथांवर आक्षेप घेण्याचे काम त्याच धर्मात जन्मून पुन्हा निर्लज्जतेने घेऊ शकतो. हे प्रश्नही निर्माण होतात. पण प्रत्यक्ष भीष्मांना धर्मोपदेश सांगण्याची व आसुरी प्रवृत्तीस जरब असणारा विदुरासारखा मानव श्रेष्ठच, म्हणून भगवान त्याचे घरी उतरले व जेवले. समविचारीकडे उतरावे, दुःशासनाकडे नाही, हे श्रीकृष्णास कुणी सांगायला हवं? आणि जिथे सूतक आहे तिथे त्रास कसा द्यावा? जिथे सूतक असते तिथे दुःख असते, तिथलं अन्न कसं भक्षण करावं? कारण अन्नम वृत्तिकारणाम श्रेष्ठम, म्हणजे अन्न हे माणसाची वृत्ती तयार करतं. असे निरनिराळे प्रश्न आणि उत्तरे मनात निर्माण होतात. पृथ्वीचा मळ म्हणजे मी मृत्तिका म्हणजे माती समजतो, चूक असल्यास सांगावे. खरंच आज एक एक श्लोक समजायला वेळ कुणाकडे आहे? आणि तो न समजताच आम्ही फक्त प्रश्नांचा भडीमार करतो व तोही आक्षेपजनक. कधी असा प्रश्न पडतो, आमच्या ऋषींचे नाव व त्यांचे लिखाण चार युगे टिकले, आम्ही आणि आमचे नाव आम्ही मेल्यावर दुसरेच दिवशी जग विसरेल, तरी हा आक्षेपांचा निर्लज्जपणा करण्याचं धाडस होतं कसं? कठीण आहे. ऋषींना नमस्कार करतो व थांबतो. उर्वरित पुढील भागात इत्यलम, धन्यवाद.
0: तर श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. मी वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख आजच्या दिवसापुरती तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूयात याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला अवचित भेटते, कोंडीत पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83-00-16512 आणि 94-239-84-888 या क्रमांकांवर.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात हसरत जयपुरी यांचं रूठा ना करो या चित्रपटामधलं, आशा भोसले यांनी गायलेलं, संगीतकार सी रामचंद्र.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM। तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
1: संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ। तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज। मंडळी, मी विश्वास देशपांडे आपल्याशी संवाद साधतोय आणि आनंद घनलता या कार्यक्रमाच्या 9व्या भागात मी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। मागच्या 8व्या भागामध्ये लता दिदींवर येणारी संकटं आपण पाहिली, त्यांना उदार आश्रय देणाऱ्या आणि पित्याप्रमाणे असणाऱ्या मास्टर विनायकरावांचं निधन झालं। मास्टर विनायकरावांच्या सल्ल्यानं त्यांनी पई पई करून जे पैसे जमवले होते आणि बँकेत ठेवले होते ती बँकही बुडाली। अशी अनेक संकटं येत गेली, पण दिदी खंबीरपणे उभ्या राहिल्यात आणि आजच्या आणि पुढच्या भागातून दिदींची गायकी शिकण्यातून कशी समृद्ध होत गेली हे आपण पाहणार आहोत। मंडळी, आपल्याला जो मधुर आवाज आवडतो किंवा जी गाणी आवडतात त्यांच्यामध्ये आपल्याला प्रेरणा देण्याचं सामर्थ्य असतं। एखादं गीत आपला उदास मूड घालवून आपल्याला आनंदी बनवू शकतं, काही गाणी तर आपल्याला जीवन जगण्याचं सामर्थ्य देतात। महान गायकांच्या सुरांमध्ये हे सामर्थ्य भरलेलं असतं। म्हणून तर स्वराला, आवाजाला किंवा संगीताला नादब्रह्म असं म्हटलं जात असावं। आणि हे असं सामर्थ्य असलेला सूर लता दिदींना लाभला आहे। या स्वरामध्ये अशी काही जादू आहे की ती तुमचं कंटाळवाणं काम अगदी आनंदी बनवून टाकते। मंडळी, मी शिक्षक म्हणून काम करत असताना माझ्या वर्गात कधी कधी 70 ते 80 किंवा कधी कधी 100 ही विद्यार्थी संख्या असायची। परीक्षा झाली की या विद्यार्थ्यांच्या पेपरचे गठ्ठे माझ्याकडे तपासणीसाठी यायचे। एकाहून एक सगळे हुशार विद्यार्थी। सुरुवातीचे 5-10 पेपर्स तपासून झाले की कंटाळा यायचा। मग मी काय करायचो, तर अशा वेळी मी माझी आवडती गाणी ऐकायचो। त्यातली जास्तीत जास्त गाणी दिदींचीच असायची। आणि आश्चर्य म्हणजे दिदींची गाणी ऐकता ऐकता माझं काम अगदी सहज होऊन जायचं। माझ्यासारखे असे हजारो लोक असतील की ज्यांनी आपली कामं करताना दिदींची गाणी ऐकली असतील किंवा ऐकत असतील। कोणाला आनंद देण्याचं, कोणाच्या जखमेवर हळूवार हुंकर घालण्याचं सामर्थ्य या दिदींच्या सुरांमध्ये आहे। मंडळी, त्यांच्या आवाजातलं एक सुंदर गीत आपण ऐकूया, चिंब पावसानं रान झालं आबादानी। दिदींबरोबरच सुरेश वाडकर यांनीही हे गीत गायलेलं आहे, सर्जा या चित्रपटातलं, आणि हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत या गीताला आहे।

एका हॉस्पिटलमध्ये गेल्या होत्या. त्या सैनिकांची अवस्था फार वाईट होती. हातपाय तुटलेले, गंभीर जखमा झालेले असे शेकडो जवान त्या हॉस्पिटलमध्ये भरती झालेले होते. पण आपण आपल्या देशासाठी लढलो याचा अभिमान त्यांना होता. मंडळी, या सैनिकांमध्ये एक मराठी सैनिक होता. युद्धात झालेल्या स्फोटांमध्ये तो खूपच भाजला होता आणि त्यामुळं त्याचा देह कपड्यात गुंडाळून ठेवला होता. पण तो सैनिक पाहू शकत होता, बोलू शकत होता. दीदींना पाहताच त्याला कोण आनंद झाला. तो त्यानं म्हणाला, दीदी माझ्यासाठी एक गाणं म्हणाल का? त्या भयानक उदास वातावरणातही दीदींनी त्याची मागणी पूर्ण केली. काही क्षणांचा सोबती असलेल्या त्या जवानाचे डोळे आनंदानं चमकले. दीदींचं गाणं त्याच्यासाठी जणू चांदणं होऊन बरसलं आणि आता त्याचा चेहरा तृप्त होता, शांत होता. दीदींच्या आवाजातलं एक सुंदर गीत आपण ऐकूया. हे गीत त्यांच्यासोबतच अरुणदाते यांनीही गायलेलं आहे. संधिकाली या अशा धुंदल्या दिशा दिशा.

आनंदाने न्हाऊ घालणारा हा अमृताचा घणू म्हणजे लता दीदी, या आनंद घणाची वाटचाल वाटते तेवढी सोपी नाही. या वाटा उजळताना या मार्गावरून वाटचाल करणाऱ्या लता दीदींनी सुरुवातीच्या अंधारांना, संकटांना, खास कळ्यांना मोठ्या खंबीरपणे तोंड दिलं. टाकीचं घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही या म्हणीप्रमाणे दीदींना असंख्य संकटांचा, अडचणींचा सामना करावा लागला आहे. पण त्यांच्या स्वभावातील शांती, संयम कधी ढळला नाही. दुसऱ्याला दोष देणं, नावं ठेवणं हे त्यांच्या स्वभावातच नाही. हा माझा मार्ग एकला याप्रमाणे त्या काम करीतच राहिल्या, नवनवीन गोष्टी शिकत राहिल्या. जे जे चांगलं आहे ते त्या आत्मसात करत गेल्या. त्यातूनच त्यांच्यातील कलाकार घडत गेला. हिऱ्याला सुद्धा पैलू पाडावे लागतात तसे त्यांच्या गायकीला पडत गेले आणि दिवसेंदिवस हा हिरा अधिकच तेजानं झळाळू लागला. मास्टर दीनानाथ गेल्यानंतर मंगेशकर भावंडांचं संगीत शिक्षण जणू थांबलं होतं. पण मास्टर विनायकरावांसोबत मुंबईला आल्यानंतर त्यांनी दीदींना शिकवण्यासाठी एका ज्येष्ठ मास्टरजींची नेमणूक केली होती. ते साल होतं 1945 आणि दीदींना संगीताचं शिक्षण देणारे हे महान गुरु होते भेंडी बाजार घराण्याचे महान गायक उस्ताद अमान अली खा. उस्ताद अमान अली खा हे उत्तर प्रदेशातून आलेले आणि मुंबईत भेंडी बाजार या ठिकाणी स्थायिक झाले होते. त्यांनी हिंदुस्थानात शास्त्रीय संगीतामध्ये अनेक कर्नाटकी राग आणले. त्यांचे काळेभोर मोठे डोळे, त्या डोळ्यांमध्ये काजळ आणि भरधार झुक्केबाज मिशा असलेलं व्यक्तिमत्व होतं. पण दीदींसाठी त्यांच्या काळजात पित्याची माया होती. त्यावेळी दीदींची असलेली लहान चण सडपातळ अंगकाठी पाहून त्यांना तिची काळजी वाटायची. शिकवणीसाठी येताना दीदींसाठी ते काहीतरी खायला घेऊन यायचे. शिकवणी सुरू होण्याआधी त्यांना ते आग्रहाने खायला लावायचे. असा प्रेमळ गुरु विरळाच. गंडा बांधण्याच्या दिवशी त्यांनी दीदींना राग हंसध्वनी शिकवला. आजही हा राग दीदींच्या आवडत्या रागांपैकी एक आहे. अमान अली दीदींना खूप प्रेमानं शिकवायचे. त्यांनी एकदाच शिकवलेलं कोणतेही राग चिजा ग्रहण करायला त्यांची ही लाडकी शिष्या आनंदानं तयार असायची. पण दुर्दैवानं दीदींची ही संगीत शिकवणी जास्त काळ सुरू राहू शकली नाही. ते काही काळासाठी आपल्या गावी जायचं म्हणून गेले. पण 8-10 महिने झाले तरी उस्ताद अमान अली खा परत येऊ शकले नाहीत. त्यांच्या आठवणी मात्र दीदींच्या सोबत राहिल्या. एक गीत आपण ऐकूया, वो जब याद आए बहुत याद आए. लता दीदींसोबतच मोहम्मद रफींनी सुद्धा हे गीत गायलेलं आहे पारसमणी या चित्रपटातलं.

मंडळी यानंतर दीदींना शिकवण्यासाठी आले ते अमानत खा देवासवाले. ते तरुण आणि उत्साही होते. ते स्वतः गायचे आणि शिकवायचे सुद्धा. लईवर कसं गावं हे दीदी अमान अली खा आणि अमानत खा देवासवाले या दोघांकडून शिकल्या. मास्टर दीनानाथांमुळे सुरांचं ज्ञान तर झालेलंच होतं, पण पुढे दीदींचं गाणं आणखी प्रगल्भ होण्यासाठी या दोघांच्या शिकवणीचा खूप उपयोग झाला. अमानत खान तर आपल्या या शिष्येवर बेहद खुश होते. त्यांनी दीदींची तारीफ करताना आपल्या एका संगीतकार मित्राजवळ असे उद्गार काढले होते की या मुलीला जितकं शिकवावं त्याच्यापेक्षा ती अधिकच आत्मसात करते. तिला एकदाच सांगावं लागतं. कठीण असे संगीताचे तुकडे देखील ती सहज गाऊ शकते. संगीतातली अशी कोणतीही गोष्ट नाही की जी ती आत्मसात करू शकत नाही. पण दुर्दैवानं अमानत अली खान यांचाही सहवास गुरु म्हणून जास्त काळ दीदींना लाभू शकला नाही. नुकतंच भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं आणि त्याचबरोबर देशाची फाळणीही झाली होती. त्या फाळणीचा परिणाम कलाकारांवरही झाला होता. काही कलाकारांना आपला देश, काहींना आपलं गाव सोडावं लागलं होतं. याच गडबडीत अमानत खा आपल्या मूळ गावी देवासला गेले. पण एवढ्या महान कलाकाराच्या नशिबी आपल्या गावी जाऊनही आनंद सुरक्षितता नव्हती. काही दिवसांनी अमानत अलींचा मृतदेह राहत्या घरामध्ये लोकांना सापडला. कोणी म्हणालं की ते फाळणीचा बळी ठरले, तर कोणाच्या मते त्यांच्यावर विषप्रयोग करण्यात आला. त्यांनी मुंबई सोडली नसती तर. पण मंडळी नियतीच्या कार्यामध्ये जर तरला काही अर्थ नसतो. एक गीत आपण ऐकूया, तुम न जाने किस जहां में खो गए. सजा या चित्रपटामधलं हे गीत आहे.

मंडळी, या सगळ्या कालावधीत दिदींचं चित्रपटासाठी निरनिराळ्या संगीतकारांकडे जाणं, काम मिळवणं आणि पार्श्वगायन करणं हे सुरूच होतं. बऱ्याचदा दिवसभर स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंगसाठी किंवा संगीतकारांच्या भेटीसाठी त्यांना उपाशी बसून राहावं लागायचं. कधीकधी तर ट्रायलच्या नावाखाली त्यांच्याकडून गाणी गाऊन घेतली जायची, पण काम मिळेलच याची शाश्वती नसायची. आपकी सेवा में हा दिदींचा गाणं असलेला पहिला हिंदी चित्रपट. या चित्रपटाचे संगीतकार होते दत्ता डावजेकर. त्यांच्याजवळूनही दिदी खूप गोष्टी शिकल्या. खरं तर त्यांना भेटलेल्या प्रत्येक संगीतकारांकडून त्यांनी काही ना काही आत्मसात केलं. नवनवीन शिकण्याची उर्मी त्यांना कधीही स्वस्थ बसू देत नव्हती. दत्ता डावजेकर दिदींबद्दल बोलताना म्हणतात, मी जेव्हा लताचं गाणं प्रथम ऐकलं तेव्हा तिची प्रतिभा पाहून चकितच झालो. मी जे गायचो ते ती अगदी तसंच हुबेहूब गाऊन दाखवायची, त्यामुळं तिला जास्त शिकवायची गरजच पडली नाही. पण एकदा मात्र एक प्रसंग घडला. गजाभाऊ या चित्रपटातील धाव सख्या गिरीधारी या गीताचं रेकॉर्डिंग सुरू होतं. हे गीत एक छोटी मुलगी म्हणते, त्या छोट्या मुलीची सावत्र आई तिचा छळ करते, तेव्हा ती मुलगी परमेश्वराचा धावा करताना हे गीत म्हणते असं दृश्य त्या चित्रपटामध्ये दाखवलेलं होतं. पण हे गीत रेकॉर्डिंग करताना त्या गीतात दिग्दर्शक आणि संगीतकार यांना हवं तसं कारुण्य दिदींच्या स्वरातून उमटत नव्हतं. शेवटी विनायकरावांनी एक युक्ती केली. त्यांनी पाण्यानं भरलेली एक जड घागर दिदींना कमरेवर घ्यायला लावली. त्या अत्यंत कष्टदायी अशा प्रसंगी दिदींना ते गीत गावं लागलं आणि मग ते सगळ्यांनाच आवडलं, कारण त्यामध्ये अपेक्षित तो भाव प्रकट झाला होता. पण आश्चर्याची गोष्ट अशी की त्या घागरीचं एवढं वजन पेलून गाणं म्हणताना दिदींचा एकही सूर किंवा एखादीही तान इकडची तिकडं झाली नाही. दिदींच्या सुरांमधलंच एक सुंदर गीत आपण ऐकूया, रसिक बलमा हाय दिल क्यों लगाया. चोरी चोरी या चित्रपटामधलं हे गीत आहे.

चित्रपट संगीतामध्ये दीदींना सर्वात उत्तम संधी मिळवून देण्याचं आणि गायनातले बारकावे शिकवण्याचं श्रेय जातं ते गुलाम हैदर यांना. त्यांनी दीदींना एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली, ती म्हणजे गायकीच्या कारागिरीकडे लक्ष न देता गाण्याच्या बोलांवर लक्ष केंद्रित कर. तसंच ते गीत पडद्यावर कोण सादर करणार आहे ते पण लक्षात घे. त्यांच्या या उपदेशाचा दीदींना खूपच फायदा झाला. पडद्यावर अभिनय करणाऱ्या अभिनेत्रीला डोळ्यासमोर ठेवून मग त्यांनी आपल्या गायनासाठी सुरुवात केली. त्यामुळे अगदी मीना कुमारीपासून ते माधुरी दीक्षितपर्यंतच्या अभिनेत्रींच्या अभिनयाला साजेशी अशी गीतं त्यांच्याकडून साकार झाली आणि साहजिकच ती प्रचंड लोकप्रियही झाली. संगीतकार अनिल विश्वास यांनी दीदींना गायनातील काही खुब्या सांगितल्या. दोन शब्दांच्या मध्ये श्वास घेताना हळूच माईकपासून दूर होऊन श्वास घ्यावा आणि परत गाणं सुरू करावं. माईकपासून दूर होताना जो शेवटचा शब्द असेल त्याच्या अंताला जरा जोर द्यावा आणि नवीन शब्दाची सुरुवात पण जरा जास्त जोरातच करावी. असं केल्यानं श्वासोश्वासाचा आवाज ऐकू येत नाही आणि दीदींचा श्वास तर मुळातच दीर्घ आहे. आणि अनिलदांनी सांगितलेल्या पद्धतीनं गाणं हे दीदींचं आजही एक वैशिष्ट्य मानलं जातं. गाण्याची सुरुवात हलकेच करावी आणि ओळीचा अखेरचा सूर म्हणतानाही त्या सुरांची कोमलता कशी टिकवून ठेवावी हेही अनिलदांनी दीदींना शिकवलं. मंडळी, कार्यक्रमाचा समारोप आपण आवाज देके हमे तुम बुलाओ या गाण्यानं करूया. लता दीदींसोबतच मोहम्मद रफी यांनीही हे गीत म्हटलेलं आहे. प्रोफेसर या चित्रपटामधलं हे गीत आहे. तर आपण ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. नमस्कार.

ऐकूया जियो और जीने दो या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं वर्मा मलिक यांचं गीत. ह्या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पैरेलाल यांनी.

0: संगीत नाटकांपासून मराठी रंगभूमी आणि दर्जेदार नाट्य संगीताचा आस्वाद घेऊया आमच्या नाट्य संगीताच्या कार्यक्रमातनं दररोज संध्याकाळी 4 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात गीतकार आनंद बक्षी यांनी गायलेलं गीत. संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी आणि हे गीत आहे मॉम की गुडिया या चित्रपटामधलं.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 247-26-26 या आमच्या
2: क्रमांकावर. कार्यक्रमात हे गीत आहे कमांडो या चित्रपटामधलं. अलिशा चिनॉय, विजय बेनेडिक्स आणि शैलेंद्र सिंग यांनी गायलेलं. अंजान यांची गीतरचना. संगीतकार बप्पी लहरी.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक टाइम चेक
2: रात्रीचे 11 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
2: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार सचिन देव बर्मन, चित्रपट आराधना.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांक.
2: आता ऐकूयात 7 फेरे या चित्रपटामधलं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. कैफे आझमी यांच्या गीताला संगीत दिलं आहे सुधीर सेन यांनी.

0: यार दीदी, या वेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं गेहरी चाल या चित्रपटामधलं गीत. राजेंद्र कृष्ण यांची गीतरचना, संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत अलका याज्ञिक यांनी गायलेलं अग्नी या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत. आणि या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: मंदाडे आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं अभिलाषा या चित्रपटामधलं गीत आता ऐकणार आहोत. मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

0: नमस्कार, मी डॉक्टर विजय सूर्यवंशी बोलतोय. आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात फरेबी या चित्रपटामधलं वर्मा मलिक यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी आणि हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात. किशोर कुमार यांनी गायलेलं फारुख कैसर यांच्या या गीताला संगीत दिलं आहे राजेश रोशन यांनी. आणि हे गीत ऐकूयात काश या चित्रपटामधलं.

कार्यक्रमात आता ऐकूया फरेबी या चित्रपटामधलं वर्मा मलिक यांचं गीत. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पैरेलाल यांनी.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247-2626 या आमच्या क्रमांकावर.
2: अलाडी ह्या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं गीत आता ऐकूयात. संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात मुकेश यांनी गायलेलं गीत. नक्षलाल पुरी यांच्या गीताला संगीत आहे सपन जगमोहन यांचं आणि हे गीत ऐकूयात मन तेरा तन तेरा या चित्रपटामधलं.

0: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला औचित भेटते, कोंडीत पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला हा वॉक आहे. कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83 00 16 512 आणि 94 239 84 888 या क्रमांकांवर.
1: आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं. ऐकूया एक खिलाडी 52 पत्ते या चित्रपटामधलं हसरत जयपुरी यांचं गीत. आणि या गीताला संगीत दिलं आहे सोनिक ओमी यांनी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक, टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत.

आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला औचित भेटते, कोंडीत पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83 00 16 512 आणि 94 239 84 888 या क्रमांकांवर.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

सिनेसंगीत समृद्ध करणारे गीतकार, संगीतकार, अभिनेते आणि अभिनेत्री या नक्षत्रमाळेतून सुमधुर गीतांचे गुंफण घेऊन येणारा कार्यक्रम गीत प्रतिमा ऐका दर रविवारी रात्री 8 वाजता, तर पुनःप्रसारण दर सोमवारी रात्री 8 वाजता. सादर करते रामचंद्र कुलकर्णी, फक्त रेडिओ विश्वासवर.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो.

0: टाइम चेक।
1: रात्रीचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 247-2626 या आमच्या क्रमांकावर.

आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला औचित भेटते, कोंडीत पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला हा वॉक आहे. कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83006512 आणि 94219 84888 या क्रमांकांवर.

0: आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।
1: गाणे गा रे, गाणे गा।
2: मम्मी मम्मी मम्मी मम्मी।

खेळाडू आणि क्रीडांगण या सगळ्यातूनच त्याचं महत्व आणि मूल्य समजावून सांगणार आमचा कार्यक्रम विश्वास स्पोर्ट्स क्लब सादर करते नाना खेरनार. जरूर ऐका दर शुक्रवारी दुपारी 2 वाजता आणि पुनःप्रसारण दर सोमवारी दुपारी 2 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.

0: रेडियो विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटरब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8380016512 ह्या क्रमांकावर.
2: खेल सम

आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला अवचित भेटते, कोंडीत पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83-00-16512 आणि 94-239-44-88-88 या क्रमांकांवर.

विविध क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊया आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रोटरी आरोग्यमाला। सुदृढ आयुष्यासाठी चला ऐकूया रोटरी आरोग्यमाला। सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी। प्रसारण दर शनिवारी सकाळी 7:35 आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 8:30। तेव्हा ऐकायला विसरू नका रोटरी आरोग्यमाला।

हर दर्द की अय्यार दवा।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं.
1: सूरविश्वास सूरविश्वास कुमार मंच अष्टोप्रहर स्वरहोत्र यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी. संकल्पना विनायक रानडे. चार चौघ ग्रंथ तुमच्या दारी.
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबानं वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं, ज्या योगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
1: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा. 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला औचित भेटते, कोंडीत पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83 00 16512 आणि 94 239 84 888 या क्रमांकांवर.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5352-47-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380 16512 किंवा 8380 16500 या नंबरवर.
0: हो

0: चार वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेत

0: त्याचा जरूर लाभ घ्यावा.
1: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

विश्वास ऐक जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास

0: 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
1: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 26 किंवा 8300 16512 या क्रमांकावर.

आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला औचित भेटते, कोंडीत पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83-800-16512 आणि 94-239-44-88-88 या क्रमांकांवर.

0: आपली फरमाइश. श्रोतेहो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.
1: गाणे गा रे, गाणे गा.
2: आता जीवन या परमानंदाच्याही पलीकडे गेलं. सद्गुरु कृपेची मूर्तिमंत प्रचिती आली. हा गुरुप्रसाद कुठला? लौकिक नश्वर कामनापूर्तीचा नाही, तर या कामनाच आता उरल्या नाहीत. हाच अस्तित्वाचं नितळ रूप सद्गुरूंनी दाखवलं. साक्षात परब्रह्म अनुभवलं. माया ममतेच्या गाठी सोडविल्या आणि विकाराच्या तिमिराचा समूळ लोभ झाला. आता उरला केवळ केवळ प्रकाश. सत्याच्या रविबिंबावर अज्ञानाचा तिळभरही अनुस्वार उरला नाही. हेच सद्गुरूचं देणं, जन्मजन्मांतरीचं हेच हृदयीचं लेणं. परमानंदाच्याही मोहात न गुंतणारं हे मन.

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.